0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अंजली महेश केवळ, ऋतुजा फाउंडेशनची सचिव आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नमस्कार, मी समिधा गुंजाळ. मी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे आणि लहान मुलांसाठी पिक्चर बुक्स बनवते. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. आणि मंडळी, आज आहे 30 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे गुरुवार. आणि मंडळी, प्रत्येक सकाळ आपल्याला ना एक नवी संधी घेऊन येते. आणि काल काय राहून गेलं, काल काय चुकलं याचा विचार करत बसण्यापेक्षा आज काय चांगलं करता येईल याचा विचार केला तर दिवस नक्कीच सुंदर होतो. सूर्य रोज उगवतो म्हणून तो नवीन वाटत नाही, पण प्रत्येक सूर्योदय आपल्याला नव्यानं जगण्याची प्रेरणा देत असतो. म्हणून आजचा दिवस एका छान हास्यानं सुरू करा, आपल्या माणसांशी प्रेमानं बोला आणि प्रत्येक क्षण मनापासून जगा, कारण आनंद शोधावा लागत नाही, तो आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या वागण्यातच दडलेला असतो. चला तर मग आजची ही सुंदर सकाळ आणखी खास बनवूया. मनाला ऊर्जा देणारी गाणी, सकारात्मक विचार, दिवसाचे खास विषय आणि भरपूर गप्पांसोबत. मी आहे तुमची आरजे कमल तुमच्यासोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि

सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्जे कमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आज आहे 30 जुलै. आज आहे जागतिक मानव तस्करी विरोधी दिन. हा दिवस मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्याविरोधात जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित, सन्मानानं आणि स्वातंत्र्यानं जगण्याचा अधिकार आहे. समाज म्हणून अशा गुन्ह्यांविरोधात जागरूक राहणं आणि गरज पडल्यास योग्य ठिकाणी माहिती देणं ही आपली जबाबदारी आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मैत्री दिन देखील आज आहे आणि आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिन काही देशांमध्ये साजरा केला जातो. मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि एकमेकांना समजून घेणं. एक चांगला मित्र आयुष्यातील अनेक अडचणी हलक्या करून जातो. 1947 आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर शांतता आणि एकतेचा संदेश दिला. आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देतात. आपण कोणाच्या चेहऱ्यावर एक हसू आणू शकलो तर तो दिवस खऱ्या अर्थानं सार्थक केला. मित्रांनो, प्रत्येक दिवस आपल्याला एक नवा संदेश देऊन जातो. आजचा संदेश आहे, माणुसकी जपा, मैत्री जपा आणि प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा आदर करा. या सुंदर विचारांसोबतच आता घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह होण्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला खूप सुंदर संदेश देतात. ज्या लोकांवर दुःख आलं, जे अडचणीत आहेत, अशा लोकांना जो माणूस आपलं मानतो, त्यांना मदतीचा हात देतो, त्यांची काळजी घेतो, तोच खरा साधू. देव फक्त मंदिरात नाही तर दुसऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसणाऱ्या, गरजूंना आधार देणाऱ्या आणि प्रेमानं वागणाऱ्या माणसातही देव असतो, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडळी, आपल्या आजूबाजूला एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला धीराचे दोन शब्द बोलूया, शक्य असेल तिथे मदतीचा हात देऊया, कारण माणुसकी हीच सगळ्यात मोठी भक्ती आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727 505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि मंडळी आपण ना अनेक दिनविशेष साजरा करत असतो. काही दिवस आनंदाचे असतात तर काही दिवस आपल्याला समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात करून देतात. आजही तसाच महत्वाचा दिवस आहे. आज आहे जागतिक मानव तस्करी विरोधी दिन. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघानं 2013 घोषित केला आणि त्यामागचा उद्देश एकच आहे की मानव तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि पीडितांना मदत करण्यासाठी जगाला एकत्र आणणं. पण मित्रांनो, मानव तस्करी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला फसवून जबरदस्तीनं किंवा खोटं आमिष दाखवून दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून बेकायदेशीर काम करून घेणं, त्याचं शोषण करणं किंवा त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणं याला मानव तस्करी म्हणतात. यामध्ये महिला, पुरुष आणि अगदी लहान मुलांनाही बळी बनवलं जाऊ शकतं. काहींना चांगल्या नोकरीचं आमिष दाखवलं जातं तर काहींना शिक्षणाचं, काहींना चांगल्या आयुष्याचं स्वप्न दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात त्यांचं शोषण केलं जातं. म्हणूनच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. लोकांनी सतर्क राहावं, अशा गुन्ह्यांविरोधात आवाज उठवावा आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, विकास, सन्मानाचा आदर करावा. मित्रांनो, आपणही काही साध्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो, जसं की अनोळखी व्यक्तींच्या खोट्या नोकरीच्या किंवा परदेशात पाठवण्याच्या आमिषाला बळी पडू नका. कोणतीही माहिती न पडता महत्वाचे कागदपत्र किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. आपल्या आसपास एखादी संशयास्पद घटना दिसली तर संबंधित प्रशासन किंवा पोलिसांना माहिती द्या. लक्षात ठेवा, जागरूकता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. आजच्या या दिवशी आपण एक छोटासा संकल्प करूया, स्वतः जागरूक राहूया, इतरांनाही जागरूक करू आणि प्रत्येक माणसांच्या स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि सुरक्षेचा आदर करू. कारण प्रत्येक माणूस मुक्तपणे, सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगण्याचा हक्क घेऊन जन्माला येतो. आणि याच महत्वाच्या संदेशासोबत घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झालीय बर्थडे विश करण्याची. आज आहे सागर शिंदे यांचा हॅपी वाला बर्थडे. आजचा हा खास दिवस तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि सुख घेऊन येऊ. तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळो, प्रत्येक पाऊल यशाकडे जाओ आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहो. तुमचं आयुष्य प्रेम, आपुलकी आणि आनंदाने भरून जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमच्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे टू यू. तुमचा आजचा दिवस आणि येणारं संपूर्ण वर्ष खूप सुंदर जाओ. आणि तुमच्यासाठी प्ले करतीये हे छानसं गाणं. आणि मंडई, तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल तर नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून मंगळवारी म्हणजे 27 जुलै रोजी बागरोजा हडको परिसरात एका मोकाट कुत्र्यानं अवघ्या 3 वर्षीय बालकावर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे जर मोकाट कुत्रे लहान लेकरांवर हल्ले करत असतील, मोठ्या माणसांवर हल्ले करत असतील, तर ते आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असं सगळ्यांची मागणी आहे. म्हणजे आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मंडई तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या खात्यात वेट लिफ्टर हरजिंदर कौरनं आणखी एका पदकाची शानदार भर घातली आहे बरं का. आणि पुरुषांपाठोपाठ महिलांच्या वजनी गटातही तिनं अटीतटीच्या लढतीत अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलंय. हरजिंदरच्या या ऐतिहासिक यशामुळे जागतिक मंचावर भारतीय वेट लिफ्टिंगचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झालाय. तर म्हणजे अशा प्रकारे वेट लिफ्टिंग मध्ये हरजिंदर कौरनं पटकावलंय रौप्य पदक आणि भारताच्या खात्यात आणखी एक पदक तिनं दिलेलं आहे जे खूप महत्वाचं आहे. तिचं खूप खूप अभिनंदन आणि तिला खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव सुमित डेंगळे. मी इतिहास संशोधक आहे. ऐतिहासिक वाडे व घराणी हे पुस्तक मी लिहिलं. आपल्या नगर जिल्ह्याला मोठा इतिहास लाभला आहे, फार मोठा वारसा आहे. हा जतन करण्याची आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपल्या आसपासच्या वास्तू ह्या सगळ्यांचं जतन करणं, तो इतिहास कुठेतरी अभ्यासणं, लोकांपर्यंत तो पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब बोडके तर उपाध्यक्षपदी अप्पासाहेब जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अप्पासाहेब शिंदे आणि अर्जुन वाळके यांनी ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर राजीनामा दिलाय, त्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. तसंच तज्ज्ञ संचालकपदी नगर तालुका इथे कल्याण ठोंबरे आणि कर्जतमध्ये बाजीराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच मंडई नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक तरुण भारताचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव त्र्यंबक जोशी यांचं मंगळवारी 28 जुलै रोजी निधन झालंय. अल्पशा आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. नागपूर आणि गोव्यातही त्यांनी पत्रकारिता केली. राजकारण आणि सिंचन अनुशेष यावर त्यांनी विपुल आणि अभ्यासपूर्व लेखन केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मी देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8:46 झालेत. आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे.

प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील तीन विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहा.

0: यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1,00,000 कोटींच्या निधीची तरतूद तसंच भारताचं एआय धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं असे एकंदर 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4,00,000 नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकच्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, कालच आपण गुरुपौर्णिमा अगदीच उत्साहात साजरा केली, आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतलाय, गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आणि याच निमित्त आज आपल्या सोबत आहेत आपल्या अहिल्यानगरमधील कवी लेखक दत्तात्रय वारकर सर. नमस्कार सर.
3: नमस्कार, मी श्री दत्तात्रय गंगाधर वारकर. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांना, सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज या ठिकाणी गुरूंच्याबद्दल असलेलं प्रेम, आदर, भावना व भक्ती हे सादर करण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. श्री गुरुवे नमः. गुरुवारी वारी गुरुबाबांचे, वारी देवगडची गुरुपौर्णिमा निमित्ताने विशेष लेख. गुरुविना न मिले ज्ञान, ज्ञानाविना होईना उद्धार, म्हणूनी वंदू गुरुचरणा जेने उजळे जीवन. भावार्थ: गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही, म्हणून ज्या गुरूंनी जीवन उजळले त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने माझे गुरु परमपूजनीय भास्करगिरीजी महाराज बाबाजी यांच्याबद्दल असलेले प्रेम, आदरभाव, भक्ती व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा केलेला प्रयत्न. श्री दत्तगुरुपीठ श्री क्षेत्र देवगड मठाधिपती महंत परमपूजनीय भास्करगिरी महाराज नम. अहिल्यानगर ही संतांची भूमी म्हणून ओळखले जाते, तसेच या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा देखील मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीचे साईबाबा मंदिर, सिद्धटेक येथे अष्टविनायकपैकी एक श्री सिद्धिविनायक मंदिर, पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर मंदिर, श्री नवनाथांपैकी ओम चैतन्य कानिपनाथ महाराज यांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे, मोहटादेवी येथील जगदंबा देवीचे मंदिर, रतनवाडी येथील श्री भगवान शंकराचे देवस्थान, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर लेणी, कायगाव टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पावलेले श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेली पावन नेवासनगरी व याच नेवासनगरीत संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी पवित्र असत ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या खांबाला टेकून लिहिला असे ते पैस खांब मंदिर, प्रसिद्ध असे मोहिनीराज मंदिर नेवासा व याच नेवासनगरीपासून जवळच अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर व अहिल्यानगरपासून 66 किलोमीटर अंतरावर संभाजीनगर महामार्गावर अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले श्री क्षेत्र

0: देवगड म्हणजे या भूतलावरील जणू काही स्वर्गच. माझे परम मित्र श्री संजय सावंत हे बाबाजींचे खास भक्त होय. 30 ते 32 वर्षापासून बाबाजींचा सहवास व आशीर्वाद लाभलेले माझे परमस्नेही आहेत. या गुरुपौर्णिमेला आता 1 वर्ष पूर्ण होईल म्हणून या प्रसंगाची मला प्रकर्षाने जाणीव झाली. मी त्यांना गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी फोन केला आणि म्हणालो आपल्याला देवगडला बाबाजींच्या दर्शनाला जायचे आहे. त्यांनी त्वरित होकार दर्शविला व आम्ही दोघे देवगडला दर्शनाला गेलो. तेव्हापासून त्यांच्या समवेत दर गुरुवारी देवगडवारी अखंडित करण्याचा अहोभाग्यम योग मला मिळाला. तेव्हापासून आजतागायत वर्षभरामध्ये अनेक अनुभूती मला माझ्या जीवनात अनुभवायला मिळाल्या. यामागे खूप मोठी शक्ती, खूप मोठी भक्ती, ताकद व बाबाजींचे आशीर्वादच आहेत असे म्हणावे लागेल. आपल्या हातून काही चांगलं कर्म घडायचं असेल तर भगवंत कुणाला ना कुणाला मध्यस्थी दूत म्हणून पाठवतो हीच प्रचिती आहे. माझे गुरु परम पूज्य महंत श्री भास्करगिरी महाराज हे सर्व भक्तांना व आपल्या शिष्यांना आपल्या अमृतवाणीतून अत्यंत मौलिक ज्ञान मार्गदर्शन करतात. दर गुरुवारी एकादशीला, गुरुपौर्णिमेला, परमपूज्य बाल संन्यासी श्री किशनगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीला, श्री गुरुदत्त जयंतीला व महाशिवरात्रीला अशा विविध प्रसंगी अलोट भाविकांची गर्दी श्री क्षेत्र देवगड येथे आपणास पाहावयास मिळते. परमपूज्य भास्करगिरी महाराज यांची प्रसन्न मुद्रा बघून दर्शनाने आत्मिक सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त होतो. त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनातील अडीअडचणी, समस्यांचे निराकरण होते, दुःखाचे निराकरण होते आणि पुन्हा श्री गुरुजींचे दर्शन कधी होईल याची आस मनाला लागते. कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून परमपूज्य भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी श्री स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या सुमधुर वाणीने व आशीर्वादाने भाविक मंत्रमुग्ध होऊन जातात व आपल्या जीवनाचा आनंद, सुख, शांती, समाधान प्राप्त करतात. बालब्रह्मचारी परमपूज्य भास्करगिरीजी महाराज यांची देवगड येथील निस्वार्थ सेवेला 50 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. श्री क्षेत्र देवगड या धार्मिक क्षेत्राच्या विकासामध्ये परमपूज्य भास्करगिरीजी महाराज यांचा मौलिक वाटा आहे. अतिशय शांत, निर्मळ, स्वच्छ परिसर, निसर्गरम्य, पवित्र व पावन तीर्थक्षेत्र या भूतलावरील जणू काही स्वर्गच. श्री क्षेत्र देवगड या तीर्थक्षेत्राचे नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात व भारत देशात नावारूपाला आलेले आहे. संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू अत्यंत देखणे असून प्रामुख्याने श्री दत्त मंदिर संपूर्ण बांधकाम हे संगमरवर असून मंदिरावर 4 फूट उंचीचा सोन्याचा कळस आहे. येथील वातावरण हे अतिशय रम्य, निसर्गमय, मंगलमय व पवित्र असून दर्शनाला आल्यावर मनस्वी आनंद व सुखशांती प्राप्त होते. या मंदिराच्या परिसरामध्ये श्री शनी महाराज, श्री मारुती, ओम चैतन्य, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री मार्कंडे स्वामी, श्री सिद्धेश्वर, माता पार्वती, श्री गणेश व कार्तिक स्वामी व श्री दत्त मंदिर आहेत. दत्त भोयर तसेच भोयरामध्ये तपस्वी बालब्रह्मचारी व पूजनीय श्री किशनगिरी महाराज यांचे समाधीस्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूला अमृतवाहिनी प्रवरा नदी वाहते व या नदीवरच भक्कम असा घाट बांधलेला असून नौकानयनाची व्यवस्था उपलब्ध आहे. अविस्मरणीय मंगलमय प्रसंग. पूजनीय भास्करगिरीजी महाराज बाबाजी 22 जून या रोजी पंढरपूरला श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले होते व दुसऱ्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी म्हणजे 23 जून रोजी बाबाजी भिस्तबाग येथील किशनगिरी नगरीमध्ये प्रतिदेवगड म्हणून प्रसिद्ध असलेले श्री दत्तधाम येथे दुपारी 3:30 दरम्यान अचानक पोहोचले व पंढरपूरमधून येताना पांडुरंगाला भोग चढवलेला लाडूचा प्रसाद घेऊन आले. ही वार्ता समजताच पटापट 100 ते 150 भाविक बाबाजींच्या दर्शनाला जमा झाले. सर्वांनी बाबाजींचे दर्शन घेतले. बाबाजींनी अतिशय आत्मीयतेने व प्रेमाने सर्व भाविकांची, शिष्यांची विचारपूस केली. पांडुरंगाच्या चरणी द्वादशीच्या दिवशी भोग चढवलेला लाडूचा प्रसाद बाबाजींच्या हस्ते भक्तांना मिळणे म्हणजे अहो भाग्यमच नव्हे का? आपल्या भक्ताप्रती, शिष्यांप्रती असलेले प्रेम, दया, करुणा, आत्मीयता ही बाबांच्या ठाई आपणास दिसून येते व हा प्रसंग बघून मन गहिवरून येते. जसे आई आपल्या मुलांना सोडून गावाला जाते व येताना आपल्या मुलांकरिता प्रेमापोटी आवडीचं खाऊ आणते, अगदी तसेच बाबाजींनी आपल्या भक्तांप्रती हा महाप्रसाद आणला आणि अहो आश्चर्य म्हणावे असे घडले. हा एक लाडूच्या प्रसादामध्ये 100 ते 150 भाविकांपर्यंत बाबाजींच्या शुभहस्ते हा प्रसाद वाटण्यात आला हे एक अहो आश्चर्यच म्हणावे लागेल. दर गुरुवारी नियमित वारी करीत असताना एक प्रकारची ताकद, ऊर्जा, आनंद आणि उत्साह प्राप्त होतो. प्रवासामध्ये मनाला आल्हाददायक व प्रेरणा देणारे विचार आपसुकच मनपटलावर उमटतात व 65 ते 70 किलोमीटरचा प्रवास अहिल्यानगरपासून देवगडपर्यंत ते 1 ते 1.25 तासात भरकन कसा निघून जातो तेही कळत नाही. मनालाही श्रीगुरूच्या दर्शनाची आस लागलेली असते. श्रीक्षेत्र देवगड येथील पवित्र पावनभूमीत पाऊल ठेवल्यावर मनाला अलौकिक सुख, शांती, आरोग्य, समाधान प्राप्त होते व मनस्वी आनंद होतो. जेव्हा श्रीगुरु भास्करगिरीजी महाराज यांचे पवित्र दर्शन होते, श्री दत्तगुरु महाराजांचे दर्शन होते, तेव्हा मनाला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. महाराजांनी आत्मीयतेने केलेले विचारपूस दर्शन झालं का असे विचारून केलेले स्मित हास्य हृदयावरती आपुलकी, आत्मीयता, प्रेम, दया व आशीर्वाद यांचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाहीत. अशावेळी भाविक बाबांच्या प्रती असलेले भक्तिरसामध्ये चिंब होऊन आशीर्वादाने भरभरून भरावल्याशिवाय राहत नाहीत. अशाच वेळेत आज आपण खूप काही अलौकिक आशीर्वाद प्राप्त केल्याचा सुखद धक्का मनाला जाणवतो व अलौकिक सुख, शांती व आनंद प्राप्त होतो. आजच्या श्री गुरुपौर्णिमेच्या पावन व पवित्र दिवशी हृदयाच्या कानाकोपऱ्यामध्ये दडलेले श्री गुरूंच्या प्रती असलेली भक्तिभावना, प्रेम व आदर या लेखाच्या माध्यमातून पूज्यने श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. 90.4 FM आवाज तुमचा या केंद्राच्या माध्यमातून आपण सर्वांना, सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. मनपूर्वक धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.
1: श्रोतेहो, कालच आपण गुरुपौर्णिमा साजरा केलेली आहे आणि याच निमित्त आता आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगरमधील कवी, लेखक दत्तात्रय वारकर सर. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता ऐकूयात काल म्हणजेच 29 जुलै 2026 रोजी घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी. राज्यसभेनं राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक विधेयक 2026 मंजूर केला आहे. हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर जाणून बुजून वंदे मातरमचा अपमान करेल किंवा राष्ट्रगीत गाण्यात अडथळा आणेल त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. कर्नाटकमध्ये तब्बल 7,000 तरुण विद्यार्थ्यांना HIV लागण झाल्याचं समोर आलंय आणि मिळालेल्या माहितीनुसार 18 ते 25 वर्ष वयोगट असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही HIV लागण झाल्याची माहिती आहे. तसंच येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी आणि शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू करण्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी इथून केली आहे. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नामांतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिनी आंध्र प्रदेशातील एलुरू येथील साई भक्त एम श्रीनिवास राव यांनी श्री साईबाबांच्या चरणी 629 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केलाय. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 29 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते, स्नेह बाल आधार प्रकल्पाचे. स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर संतरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, हवामान बदलावर मात करण्यासाठी आपल्या सरकारनं हरित महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय आणि ही एक चांगली संकल्पना आहे. दरवर्षी पावसाळा आला की झाडं लावण्याची मोहीम सुरू होते, अर्थात हा सगळा सरकारी खाक्या आहे. यामुळे टार्गेट दिल्याशिवाय यंत्रणा हलत नाही, त्यानुसार विविध भागांना किंवा विभागांना त्यासाठीचं टार्गेट दिलं जातं. आकडेवारी जाहीर होते, त्यानुसार काम केल्याचं आकडेही जाहीर होतात. वृक्षारोपण करतानाचे फोटो येतात, कागदावर जी काही पूर्तता करावी लागते ती केली जाते. प्रत्यक्षात मात्र झाडं किती लावली आणि त्यातील किती जगली या प्रश्नाचं नेमकं उत्तर मिळतच नाही. पुन्हा पुढच्या वर्षीची मोहीम सुरू होते. गेल्या अनेक वर्षापासून असंच सुरू असल्याचं दिसतंय आणि त्याचा काही एक फायदा होत नाहीये. फक्त मोहीम वर्ष दरवर्षी मोहीम होत आहेत, झाडे लावली जात आहेत, पण त्यांचं पुढे काय? फक्त लावणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर ती झाडं जगली आहेत का, ती झाडं टिकली आहेत का, ती झाडे उपयोगी पडत आहेत का, हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त झाड लावून चालणार नाही. तुम्ही जर 100 झाडं लावत असाल तर त्या जागी फक्त 50 झाडं लावा, पण ती जगतायत का याचा मात्र वेध घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भविष्य

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि पल पल दिल के पास हे गाणं आपण ऐकलेलं आहे. आणि मंडळी, महापालिकेच्या म्हणजेच आपल्या अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं ना बुधवारी आपल्या अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथील घास गल्ली गंज बाजार तसंच तेलीखुंट परिसरातील अतिक्रमणं जे आहेत ते हटवली आहेत. पथकानं सोमवारपासूनच अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली आहे आणि कापड बाजार परिसर जो आहे तो शहरातील सगळ्यात जास्त मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे इथं खरेदीसाठी जिल्हाभरातून ग्राहक येतात. त्यामुळे या परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते आणि रस्त्यातील अतिक्रमणांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि त्याचमुळे या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी संघटनेची आहे. आणि महापालिका प्रशासनानं हा विषय आता गांभीर्यानं घेतला असून 2 दिवसांपासून कारवाई सुरू आहे. तर मंडई, अशा प्रकारे आपल्या इकडे अतिक्रमणं हटवली जातात, त्यांच्यावर कारवाई केली जाते, पण पुन्हा काय होतं, काही दिवसात आपण पाहतो ती अतिक्रमणं पुन्हा तिथेच येतात कारण त्यांना पर्याय नसतो, त्यांचं त्यामुळे ते तिथेच येतात. तर या हे जे अतिक्रमणं करणारी आहेत, ज्यांची रस्त्यावर दुकानं त्यांनी थाटलेली आहेत, त्यांना योग्य ते स्थान दिलं तर ह्या गोष्टी मला तरी वाटतंय कमी होतील आणि त्यांना ठोस बजावून सांगणं देखील महत्वाचं आहे. कारण हे अतिक्रमण असल्यामुळे खूप गर्दी होते, त्यामुळे काहीच कळत नाही, जम्बलिंग पण होते आणि मग त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण देखील वाढते. आणि अजून एक म्हणजे कापड बाजारामध्ये खरेदी करताना लोक पायी चालतात पण काही लोक गाड्या घेऊन येतात आणि हे सरासर चुकीचं आहे. जर तुम्ही गाड्या घेऊन येताय तर किती अडचण होते, आपल्याकडे ऑलरेडी जागा खूप कमी असते कारण तिथे वर्दळ असते, गर्दी असते आणि त्यात तुम्ही जर गाड्या घेऊन येत असाल तर त्याचा फरक काय पडतो, काहीच पडत नाही. त्यामुळे तुम्हाला खरेदी पण शांततेत करता येईल, इतरांनाही त्रास होणार नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जे जे कापड बाजारात खरेदीसाठी येत आहे, तुम्हाला एक वस्तू घ्यायची असेल किंवा दोन, तरीही तुम्ही गाडी बाहेर पार्क करूनच यावं, जेणेकरून वर्दळ जास्त होणार नाही, नुकसान जास्त होणार नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: मॉर्निंग मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल 17 भारतीय विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्र दाखवून भारतीय चलन रशियन चलनात विनिमय करून देण्याचं आमिष दाखवून तब्बल 3,48,00,000 रुपयांना गंडा घातलेला आहे. बरं का, म्हणजे त्यांचा नफा झालाय, त्यांना घाडलेलं आहे असं म्हणायला देखील वावगं पडणार ठरणार नाहीये. आणि याच प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील युवकानं दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी फाटा येथील संशयित युवकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पृथ्वीराज पद्मसिंग चांडे या संशयित आरोपी शुभम सिंग यानं चलन बदलून देण्याचं आमिष दाखवलं आणि ही घटना घडलेली आहे. तर मंडळी, म्हणजे आपल्याकडे ना खूप सतर्क राहणं गरजेचं आहे. बरं का, कोण कसं आपल्याला फसवेल, कोण कसं आपल्याला खोटं बोलेल हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे सतर्क राहा आणि कोणाच्याही कोणीही जे आमिष दाखवत आहे त्याला बळी पडू नका. हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्या हातात आहे. म्हणजे जे सायबर क्राईम होतात त्याबद्दल त्यामध्ये देखील आपण खूप सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण ते खूप चलाकीनं आपल्याचकडून OTP घेतात, आपल्याला खूप चांगलं बोलतात किंवा आम्ही तुमची मदत करू असं म्हणतात. पण आपण पडताळणी करणं, आपण सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं, यापुढे लक्ष ठेवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, खरं म्हणजे ना, आपण ना खूप साऱ्या गप्पा तर मारतोच आणि त्याचबरोबर खूप सारी गाणी पण असतात, पण तुम्ही ना तुमच्या रिक्वेस्ट सॉन्ग रिक्वेस्ट पाठवत नाहीत. तर तुम्ही पाठवा, तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं ते नक्की सांगा, कारण गाण्यांमध्ये खूप इमोशन असतात आणि गाण्यांच्या माध्यमातून आपण ते इमोशन्स, ते फिलिंग्स व्यक्त करू शकतो. तर आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, एकीकडे ना पटसंख्येचं कारण पुढं करून अनेक सरकारी शाळांना कायमचं कुलूप ठोकवलं जात आहे, तर दुसरीकडे सरकार आता अनुदानित आणि शासकीय शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्यासाठी समाजातून पैसे उभारत आहे. तर शाळांनी विद्यांजली 2.0 पोर्टलवर नोंदणी करून 31 जुलैपर्यंत आवश्यकतेनुसार साहित्य आणि सुविधांची मागणी नोंदवायची आहे. आणि पोर्टलद्वारे नागरिक, माजी विद्यार्थी, निवृत्त अधिकारी, वैज्ञानिक, माजी लष्करी कर्मचारी, गृहिणी, स्वयंसेवक तसंच विविध संस्था कोणतेही मानधन न घेता शाळांच्या विकासात योगदान देऊ शकणार आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आता शाळांना सगळे योगदान देऊ शकताय आणि मदतीचा हात देखील देऊ शकत आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यांचे धाबे दणाळले आहेत आणि बाजारातील दुधाचं संकलन घटलं आहे. अशा स्थितीमध्ये शुद्ध दुधाला मागणी वाढल्यानं तरुण तरुणींना दुग्ध व्यवसायातून रोजगाराची आणि उत्तम कमाईची मोठी संधी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार दुधाळ जनावर आणि शेळी मेंढी पालनासाठी 75% अनुदान देत आहेत. FDA कडक कारवाई सत्रामुळे दुधातील भेसळ रोखण्यास मदत झाली आहे. दर्जेदार आणि शुद्ध दुधाला चांगला दर मिळतोय आणि मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत दुधाळ गायी म्हशींचं वाटप तसंच शेळी मेंढी पालनासाठी मोठं आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. तरुण आणि नवउद्योजकांना गावातच राहून स्वतःचा दुग्ध व्यवसाय उभारण्याची ही सुवर्ण संधी आहे. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी 1 सुवर्णपदक 2 रौप्यपदकांची कमाई केली आहे. नाशिकच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 100 मीटर पॅराटी 47 शर्यतीमध्ये 10.71 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. विशेष म्हणजे दिलीप 5 वर्षांचा असताना झाडावरून खाली पडला होता, पण तिथून त्याचा मोठा संघर्ष सुरू झाला. गावात त्याला तातडीनं वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि पैशांच्या अभावामुळे उपचार लांबले, त्यामुळे दिलीपच्या उजव्या हाताला गँग्रीन झालं. संसर्ग संपूर्ण शरीरात पसरू नये म्हणून डॉक्टरांना त्याचा उजवा हात कोपराच्या खालून कापून टाकावा लागला. तर म्हणजे मित्रांनो, म्हणजे जर आपण समाजामध्ये पाहिलं ना, खूप जणांना खूप काही त्रास असतो, पण ते निराश न होतात, ते झुंजत असतात, ते लढत असतात आणि यशस्वी देखील होत असतात. त्यानं सुवर्णपदक कमावलंय. तो फक्त त्याचा जे कमकुवतपणा होता तो बघत बसला नाही, तर तो धैर्यानं पुढे गेला, त्याने कष्ट केले, त्याने हिमतीनं काम घेतलं, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपणही असंच केलं पाहिजे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आज आहे 30 जुलै आणि आता उद्या आहे महिना अखेर, म्हणजे जुलै महिना सुद्धा कसा निघून गेला ना मंडळी, हे आपल्याला खरंच कळलं नाही बरं का। आणि मंडळी आता मी आली आहे तुम्हाला भेटायला नवनवीन अशा गोष्टी घेऊन, नवनवीन असे छानपैकी ज्या घडामोडी आहेत त्या घेऊन तुमच्याशी गप्पा मारायला। मंडळी आपल्या शोची सुरुवात करण्याआधी आपलं नेहमीचंच असतं की आपण एका पॉझिटिव्ह विचारानं सुरुवात करत असतो, तर आजचा पॉझिटिव्ह विचार खास माझ्या सखींसाठी। स्त्रियांच्या मनामध्ये असणारी ताकद, तिची सहनशीलता आणि तिचं हसणं हीच या जगाची खरी ताकद आहे बरं का। आयुष्यामध्ये इतरांचा विचार करताना आणि सगळ्यांची काळजी घेताना स्वतःची काळजी घ्यायला अजिबात तुम्ही विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हाच तुमच्या अवतीभोवतीचं संपूर्ण जग आनंदी असतं। स्वतःवरती प्रेम करा आणि मंडळी स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा आणि आजचा दिवस पूर्ण आत्मविश्वास जगा। तर याच पॉझिटिव्ह थॉट सह भेटणार आहोत मंडळी आपण थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर नवनवीन अशा गोष्टींसोबत। तर मंडळी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तू दिवसभर करतेस तरी काय, हा तो एकच प्रश्न आहे जो घरात राहून कुटुंब सांभाळणाऱ्या करोडो महिलांना कधी ना कधी ऐकावाच लागतो. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणारा तिचा दिवस, स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचा अभ्यास, मोठ्यांची काळजी आणि घराची आवरावर, या सगळ्यामध्येच कधी रात्र होते हे तिला सुद्धा कळत नाही. पण तरी सुद्धा या सगळ्या श्रमांना कुठल्याच ऑफिसची वेळ नसते आणि कुठलाच पगार सुद्धा नसतो आणि म्हणूनच कदाचित या कामांची गणती कामात केली जात नाही. बरं का, ज्या कामाला सुट्टी नसते, ज्या कामाला वीकेंड नसतो, त्या कामाला जेव्हा सन्मान सोडून तू दिवसभर करतेस तरी काय असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा तो फक्त तिच्या कामाचा नाही तर तिच्या अस्तित्वाचा अपमान असतो. घर सांभाळणं हे काही सोपं काम नाहीये. त्यामुळे मंडळी, आजपासून हा प्रश्न बदलूया आणि तू काय करतेस या ऐवजी तू थकली असशील तर मी काय मदत करू ना हे विचारायला शिकूया आणि याच पॉझिटिव्ह विचारासह ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, ज्या जगात आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतोय त्या जगात आजही लाखो आयुष्य अदृश्य साखळ्यांमध्ये बांधलेली आहेत. मंडळी, आज आहे 30 जुलै, म्हणजेच जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस, वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग इन पर्सन्स. गरिबी, हतबलता आणि चांगल्या भविष्याचं खोटं स्वप्न दाखवून लहान मुलं, महिला आणि तरुणांना फसवलं जातं. कुणाला जबरदस्तीनं बालमजुरीमध्ये ढकललं जातं, तर कुणाचं अस्तित्वच जबरदस्तीनं गुलामीच्या बाजारात विकलं जातं. मानवी तस्करी हा फक्त एक गुन्हा नाहीये, तर तो मानवतेचा पराभव आहे. मंडळी, या भयानक साखळीला तोडण्यासाठी आपल्या सर्वांची सतर्कता गरजेची आहे. तुमच्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तर अजिबात गप्प बसू नका. तुमची एक सतर्कता कुणाचं तरी हरवलेलं आयुष्य परत मिळवून देऊ शकतं. मंडळी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, शोषणाविरुद्ध उभे राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

केले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत।

कहताना बोले गोष्ट सांगायचे काल राहून या गेले जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आपण नेहमीच मुलींना सांगतो की संध्याकाळी लवकर घरी ये, एकटी बाहेर पडू नकोस, कराटे शिक, आत्मसंरक्षणाचे धडे घे. पण कधी विचार केलाय का की आपण मुलींना सुरक्षित राहण्याचे जितके नियम सांगतो तितकी जबाबदारी मुलांवरती का टाकत नाही? बरं, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यापेक्षा मुलांना स्त्रियांच्या आणि त्यांच्या संमतीचा आदर करायला शिकवणं जास्त गरजेचं आहे. सुरक्षिततेचे धडे हे भीतीतून जन्म घेतात, तर आदराचे धडे हे चांगल्या संस्कारातून. मुलगी कितीही आत्मसंरक्षण करणार, तर त्याचसोबत प्रश्न तिच्या संरक्षणाचा नाही तर समोरच्या विकृत मानसिकतेचा आहे. जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये समाजात मुलांना स्त्री सन्मानाचं मोल शिकवत नाही ना मंडळी, तोपर्यंत सुरक्षित समाज हे स्वप्नच राहणार आहे. बदल मुलींच्या नियमात नाही तर मुलांच्या मानसिकतेत आणि संस्कारात सुद्धा हवाय. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आत्ता काहीतरी मस्त झटपट आणि चमचमीत खायची इच्छा झाली आहे का? घरातल्या घरात बनवा रेस्टॉरंट स्टाईल चीज गार्लिक पराठा। ही रेसिपी तुम्ही तुम्हाला घेऊन आलेली आहे मंडळी, तर नक्की पटकन पेन पेपर घ्या आणि हे लगेच नोट डाऊन करून घ्या। तर हा पराठा बनवायला अतिशय सोपा आहे। यासाठी नेहमीप्रमाणे कणकेची चपाती लाटून घ्या। एका वाटीमध्ये बटर, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स एकत्र करून ते बटर चपातीवरती छानपैकी पसरून लावा। वरून भरपूर किसलेलं चीज टाका आणि चपाती अर्धी दुमडून कडा व्यवस्थित बंद करा। आता तापलेल्या तव्यावरती दोन्ही बाजूंनी थोडस बटर लावून छान पराठा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या। बस झालं तर तुमचा गरमागरम आणि चीजी गार्लिक पराठा रेडी। चहा किंवा सॉस सोबत त्याचा आस्वाद नक्की घ्या आणि कसं वाटलं मला नक्की कळवा। भेटूया आपण एका म्युझिकल ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, वयाच्या 45 ते 55 दरम्यान घरातली स्त्री अचानक चिडचिड करायला लागते, उदास राहते किंवा लवकर थकते, असं कधी झालंय का? तुमच्या घरामध्ये असं काही घडलंय का? जर हो असेल तर यामागे तिची चूक नाहीये, तर हे रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजचं चिन्ह असू शकतं. या वयामध्ये महिलांची मासिक पाळी कायमची बंद होते. हा आजार नाहीये बरं का, तर निसर्गाचा एक टप्पा. या काळामध्ये शरीरातील संप्रेरकांमध्ये म्हणजेच हार्मोन्समध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्यांना अचानक घाम येणं, सांधेदुखी, झोप न येणं आणि म्हणजेच मूड स्विंग सुद्धा होणं असा त्रास होऊ शकतो. अशा वेळी तिला गरज असते ती औषधांपेक्षा जास्त आपल्या साथीची, आपल्या विश्वासाची. हा तिच्या आयुष्याचा पूर्णविराम नाहीये तर नव्या टप्प्याची सुरुवात आहे. त्यामुळे मंडळी आजच तिच्या पाठीशी उभे राहा आणि विश्वासानं म्हणा की आम्ही तुझ्यासोबतच आहोत, तू जर आता आराम कर आणि तिची थोडी मदत वगैरे पण करा घरकामामध्ये वगैरे आणि सगळ्यांनी तिला समजून घ्या मंडळी. तर मंडळी अशाच गोष्टींसोबत भेटूयात आपण थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कधी विचार केलाय का की एखाद्या हिरव्यागार बागेत गेल्यानंतर आपल्याला अचानक फ्रेश का वाटतं, किंवा लाल रंगाची गाडी पाहिली की आपली नजर पटकन तिकडेच का जाते बरं? कारण रंग फक्त आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत तर ते थेट आपल्या भावनांना स्पर्श करतात. हो, रंगांचा आपल्या मूडवरती आणि विचारांवरती फार मोठा परिणाम होत असतो बरं का. पिवळा आणि केशरी रंग आपल्या मेंदूला नवी ऊर्जा देतात, आनंद वाढवतात. निळा आणि हिरवा रंग मन शांत करतात आणि कामाचा ताण कमी करायला मदत करतात. तर लाल रंग हा अतिशय तीव्र भावनांचा रंग आहे, तो उत्साह वाढवतो आणि लक्ष वेधून घेत असतो. आणि म्हणूनच मंडळी, आज जर तुमचा मूड थोडासा लो वाटत असेल तर पटकन एखादा छान ब्राईट रंगाचा कपडा घाला, किंवा निसर्गातल्या रंगांकडे थोडा वेळ पाहत राहा. बघा तर मग, रंगांची ही छोटीशी जादू तुमचा पूर्ण दिवस कसा बदलून टाकते ते. तर मंडळी, आज तुमचा मूड कोणता रंग सांगतोय ना हे नक्की मला कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये. आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आदित्य केदार आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप साऱ्या गोष्टींची माहिती ऐकली. उद्या आपण पुन्हा भेटत आहोत ठीक सकाळी 11 वाजता गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. आणि उद्या आपल्या पद्मसाळी बांधवांचा सण आहे बागल पंडुगा म्हणून, आणि तो सुद्धा आपण त्याची माहिती सुद्धा आपण आपल्या शो मध्ये ऐकणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी उद्या जाणून घेणार आहोत. गाण्यांची कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला अशीच रोज अविरतपणे मिळत राहणार आहे. आणि थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 1 वाजता दुपारी 1 वाजता आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. तर मंडळी, असंच तुम्ही स्टे ट्यून रहा, आपल्या रेडिओला भरभरून असंच प्रेम देत रहा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आहे. स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या वैष्णवी गोरक्षी शेळके आज यांचा वाढदिवस आहे. यांच्या या खास दिनानिमित्त स्नेहालय परिवाराकडून त्याचबरोबर आपल्या रेडिओ नगर 90.4 FM च्या संपूर्ण टीम कडून वैष्णवीताई तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. वैष्णवीताई, आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभवत हीच मनपूर्वक सदिच्छा. आणि आता वैष्णवीताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. घेरा हुआ हे आपण ऐकूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकूया हे सुंदर असं गाणं फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आज आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये आपण विशेष ऐकणार आहोत यशोगाथा. आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. याच बालभवन प्रकल्पातील काही यशोगाथा आपण ऐकणार आहोत. तर मंडळी स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवन इंदिरानगर सेवावस्ती येथील एका जिद्दी आणि प्रेरणादायी विद्यार्थ्याची यशोगाथा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खेळाची आवड जपत आणि शिक्षणाची गोडी निर्माण करत स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या ओम दत्ता वाघमारे या छोट्या मित्राचा हा प्रेरणादायी प्रवास. चला तर मग आपण ऐकूया मंडळी. ओम हा विद्यार्थी चौथी इयत्तेत शिकणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट शाळेमध्ये. घरची परिस्थिती अत्यंत कठीण, आई वडील विभक्त झाल्यानंतर तो आपल्या आजीकडे इंदिरानगर सेवावस्तीमध्ये राहतो. पण या सगळ्या अडचणीवर मात करत तो रोज शाळेत आणि स्नेहालय संचलित बालभवन इंदिरानगर सेवावस्ती येथे नियमितपणे येतो. हीच त्याच्या जिद्दीची खरी ओळख आहे. ओमला फुटबॉलची खूप आवड आहे. तो स्वतःचा फुटबॉल घेऊन येतो, मित्रांसोबत खेळतो आणि त्यांनाही खेळण्याची कौशल्य शिकवतो. त्यामुळे त्याच्यामध्ये नेतृत्व, सहकार्य आणि मैत्रीची भावना अधिक बळकट होत आहे. सुरुवातीला अभ्यासात त्याचे मन फारसे लागत नव्हते, पण ऊर्जा बालभवनच्या शिक्षकांनी त्याची आवड ओळखली. विविध शैक्षणिक साधने, कृती आधारित शिक्षण आणि खेळातून शिकण्याच्या पद्धतीचा वापर करून त्याला शिकवायला सुरुवात केली. आज तो तब्बल 50 ते 55 मिनिटे एकाग्रतेने अभ्यास करतो आणि त्यानंतर मनसोक्त फुटबॉलही खेळतो. या छोट्याशा बदलामुळे ओम मध्ये अभ्यासाची आवड, शिस्त आणि आत्मविश्वास वाढला. योग्य मार्गदर्शन, प्रेम आणि प्रोत्साहन मिळालं तर प्रत्येक मुलामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. याचं ओम हे सुंदर उदाहरण. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. ओमच्या पुढील शैक्षणिक आणि क्रीडा वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आताच आपण ऐकलं हे ओम दत्तात्रय वाघमारे या छोट्या विद्यार्थ्याची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Bye-bye.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आज आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये विशेष यशोगाथा आपण ऐकत आहोत. तर मंडई स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवन कोठला येथील एका छोट्याशा पण मोठी स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याची प्रेरणादायी यशोगाथा ही गोष्ट आहे. मोहम्मद अली अमीन शेख या विद्यार्थ्याची, तो इयत्ता पहिलीच शिकणाऱ्या, चिमुकल्याची जिद्द, शिस्त आणि शिक्षणाची ओढ असली की यश किती सुंदरपणे मिळतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. मंडळी, अलीचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हतं, पण आपल्या मुलाने शिकावं, मोठं व्हावं अशी त्याच्या आईची मनापासून इच्छा. त्याची मोठी बहीण मरियम बालभवन मध्ये येत असल्यामुळे आलीची ही बालभवनशी ओढ झाली आणि त्याच्या आयुष्यात शिक्षणाचा एक नवा अध्याय सुरू झाला. जेव्हा आलीने प्री प्रायमरी वर्गात प्रवेश घेतला तेव्हा त्याला अक्षराचीही ओळख नव्हती, पण बालभवन मधील शिक्षकांनी खेळातून शिक्षण, चित्रकला, हस्तकला, गाणी, गोष्टी, कविता, रंग, आकार, मराठी व इंग्रजी अक्षरांची ओळख, अंक, स्वच्छतेच्या सवयी, प्रार्थना आणि व्यक्तिमत्व विकास अशा विविध उपक्रमांमधून त्याच्यात शिकण्याची आवड निर्माण केली. अवघ्या एका वर्षात त्याने इतकी सुंदर प्रगती केली की त्याला मुख्य बालभवन गटात प्रवेश देण्यात आला. आज तो इंग्रजी अक्षरे, मराठी वाचन, लेखन, 1 ते 100 अंक, सामान्य ज्ञान आणि विविध शैक्षणिक उपक्रम आत्मविश्वासाने पूर्ण करतो. आलीच्या जिद्दीची एक खास गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा बालभवन मधील सर्व प्रवेश पूर्ण झाल्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नाही ही गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली की तो रडू लागला आणि पुन्हा बालभवन मध्ये शिकण्याची विनंती करू लागला. त्याची शिक्षणावरील तळमळ पाहून शिक्षकांनी त्याला पुन्हा प्रवेश दिला. तेव्हापासून आजपर्यंत त्याचे एकही दिवस विनाकारण गैरहजेरी लावलेली नाही. रोज संध्याकाळी 6:30 वाजता तो बालभवन मध्ये येतो आणि रात्री 8 वाजेपर्यंत मन लावून अभ्यास करतो. गृहपाठ, वाचन आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतो. एकदा शिक्षकांनी त्याला थोडा वेळ अधिक थांबण्यास सांगितलं तेव्हा तो हसत म्हणाला, मॅडम, घरी जाऊन मला शाळेचाही अभ्यास करायचा आहे, माझं वेळापत्र ठरलेलं आहे. एवढ्या लहान वयातच त्याला वेळेचंही महत्व समजत आहे. त्याचबरोबर आज आली केवळ अभ्यासातच नाही तर प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, गटचर्चा, खेळ आणि व्यक्तिमत्व विकासाच्या प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी आहे. त्याचा वाढलेला आत्मविश्वास आणि शिक्षणाची जिद्द इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देते. योग्य मार्गदर्शन, शिक्षकांचे प्रेम, पालकांचा विश्वास आणि स्वतःची जिद्द असेल तर कोणतंही स्वप्न शक्य नसतं. तो मोहम्मद अली अमीन शेख याची ही यशोगाथा याचा सुंदर संदेश आहे. अलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. नगरकर आत्ताच आपण ऐकली आहे अली अमीन शेख या विद्यार्थ्याची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील विद्यार्थ्यांची आपण यशोगाथा ऐकत आहोत. तर नगरकर यशोगाथा विशेष स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये आपण स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवन कोठला येथील विद्यार्थ्याची यशोगाथा आपण ऐकत आहोत. त्याचं नाव आहे समर्थ अनिल खुडे. याची प्रेरणादायी यशोगाथा आपण ऐकूया. मंडळी, समर्थ जेव्हा बालभवन मध्ये आला तेव्हा ते अत्यंत अबोल, संकोची आणि एकटा राहणारा मुलगा होता. कोणाशीही बोलणं, मित्रांमध्ये मिसळणं किंवा उपक्रमांमध्ये सहभागी होणं त्याला जमत नव्हतं. मात्र बालभवनच्या शिक्षकांनी त्याच्याशी प्रेमाने संवाद साधला, त्याला सतत प्रोत्साहन दिलं आणि खेळातून शिकण्याची संधी दिली. टॉय बँकेतील शैक्षणिक खेळ, पझल, चित्रांवरून इंग्रजी स्पेलिंग तयार करणे, त्याचबरोबर ब्लॉक्सद्वारे विविध आकृत्या बनवणे अशा उपक्रमामुळे समर्थचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. इंग्रजीतील कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरची ओळख झाली. वाचन लेखन सुधारलं आणि तो अभ्यासातही आनंदाने सहभागी होऊ लागला. आजचा समर्थ आत्मविश्वासाने मित्राशी संवाद साधतो, गटात मिसळतो, विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतो. त्याच्या व्यक्तिमत्वातील हा सुंदर बदल म्हणजेच शिक्षकांचे प्रेम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याचं यश आहे. मंडळी, प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी क्षमता दडलेली असते. गरज असते ती फक्त प्रेम, विश्वास आणि योग्य संधीची. समर्थची ही यशोगाथा आपल्याला हाच प्रेरणादायी संदेश देते. तर नगरकर आताच आपण ऐकली आहे समर्थ अनिल खुडे ह्या विद्यार्थ्याची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी अतुल परचुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्ज वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. तर मंडळी, त्यानंतर आपण दुपारी 3 वाजता ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. त्याचबरोबर रात्री 10 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आजचे पाहुणे आहेत नगर येथील पारशी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा उर्फ बिली नगरवाला. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज मी आहे अहमदनगरमधील ज्येष्ठ समाजसेवक आणि स्नेहालयाचे अतिशय जुने विश्वस्त हितचिंतक आणि नगरवर मनापासून प्रेम करणारे श्रीयुत बिली नगरवाला. बेहराम सरोष नगरवाला हे त्यांचं नाव आहे, पण आम्ही सगळे त्यांना बाबा किंवा बिली या नावाने ओळखतो. बाबा नमस्कार, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. बाबा, अहमदनगर शहराला स्थापन होऊन आता 534 वर्ष झाली आणि यामध्ये पारशी समाजाचं योगदान फार मोठं आहे. ब्रिटिशांच्या काळापासून जवळजवळ म्हणजे 225 वर्षांपासून नगरच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक काम असेल, यामध्ये पारशी समाजाने मोठं योगदान दिलेलं आहे. तुम्हाला कधीपासूनचा काळ आठवतोय?
2: आता आठवतो म्हणजे मी 77 वर्षाचा आहे तर आठवायचं फारसं नाही आहे, पण जे आमचे वडील आणि थोरे बोलत होते, कारण का नगरवाला फॅमिली पहिल्यांदा इथं आले तर ते ब्रिटिश ट्रूप्सनी जेव्हा आपला किल्ला 1803 मध्ये, तो किल्ला त्यावेळी मराठाच्या ताब्यात होता, तर हे कॉन्ट्रॅक्टर होते, म्हणजे त्यांच्याकडे एक घोडा आणि म्यूल होता आणि ते त्यांच्या घोडे आणि त्यांच्या लोकांना जे काही लागलं ते सप्लाय करायचं, म्हणजे घास वगैरे. आणि त्यांच्याकडे एक हे होतं, म्यूल होतं, खच्चर होता, तर त्याच्यावर ते एक सोडा वॉटर मशीन होती, फॅक्टरी नाही, ती मशीन पूर्वीचं काय असेल ते त्याप्रमाणे ते सोडा वॉटर बनवून ते ब्रिटिश ट्रूप्सला ते पुरवायचे. तर असं ते कॉन्ट्रॅक्ट एज ए ठेकेदार. आणि ही पद्धत ब्रिटिशची जी ठेकेदारची कॉन्ट्रॅक्ट पद्धत होती ती अजूनपर्यंत ती आहे, म्हणजे आर्मी स्टील बेस्ड ऑन कॉन्ट्रॅक्टर्स फॉर सप्लाय अँड थिंग्स, म्हणजे त्यासाठी ते ती सिस्टम आहे. तर हे त्यांच्या बरोबर 1803 मध्ये ब्रिटिश ट्रूप्स बरोबर आले आणि मग तिथं स्थापन झाली.
1: आणि तुम्ही सगळेजण नगरवाला, नगर,
2: हा आता पूर्वी आमचं नाव खरसेजी होतं, माझ्या आत्याचं ऑलमोस्ट अप टू 1970 ती गुलबाई खरसेजी म्हणून ते नाव लावायची. आणि माझे जे आजोबा होते, म्हणजे वडीलचे वडील, ते सुद्धा बैरामजी खरसेजी, माझं नाम बैराम आहे तर ते सुद्धा बैराम होते, बैरामजी खरसेजी.
1: तो रोड पण नगरमध्ये आहे खरसेजी नावाचा.
2: हा, त्याचा इतिहास असा आहे, आपण नगरमध्ये 1803 मध्ये आले, मग हळूहळू ते स्थापन झाले. आणि ते खरसेजी स्ट्रीटचं नाव असं होतं का, आमचं फर्मचं नाव, आमचं बिझनेसचं नाव खर्चजी नसरवानजी अँड सन्स होतं. तर ते जे आले होते नगरमध्ये त्यांचं नाव नसरवानजी होतं आणि त्यांच्या वडिलाचं नाव खरसेजी होतं, तर त्यांनी त्यांच्या वडिलाच्या नावाने खरसेजी नसरवानजी अँड सन्स अशी स्थापना केली. ती आतापर्यंत ती वर्किंग हे होती. तर त्यावेळी ते हळूहळू ते खरसेजी स्ट्रीट मध्ये स्थापना झाली आणि तिथे एक वाडा होता, तो 10,000 स्क्वेअर फूटचा वाडा होता, 2004 मध्ये तो विकला गेला. आणि त्याच्यावर कन्स्ट्रक्शन लगबी मला वाटतं अबाउट 25,000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन होतं. तर तिथं 100 नगरवाला किंवा खरसेजी राहत होते आणि एका किचन मध्ये खात होते, एकच फॅमिली. तर आणि समोर जिथं ताडाचं आता हे आहे, मंगल कार्यालय आहे, तिथं दुकान होतं. तर हे दोन्ही, म्हणजे हे आमचं जे आहे

0: ते बन्सी महाराज हलवाई आहे, त्याच्या शेजारी वाडा होता आणि तो हा होता दुकान तिथं होतं. तर म्हणून ते खर्सजीचे 100 लोक राहतात, दुकान खर्सजी न सर्वांजीचं तिथं होतं, म्हणून ते
1: नाव पडलं,
0: नाव त्याप्रमाणे पडलं.
1: आणि त्याच भागामध्ये पारशी समाजाचं जे प्रार्थना मंदिर अग्निमंदिर अग्यारी म्हणतो,
0: अग्यारी ते पुढं आहे त्याला डावरे, पण ते पार्ट ऑफ खर्सजी स्ट्रीट होतं, पण त्याला आता डावरे लेन म्हणतात.
1: बरोबर.
0: तर ते आमचा पत्ता अग्यारीचा पत्ता पारशी अग्यारी डावरे लेन म्हणजे सगळे तस त्याप्रमाणे त्यांना ओळखतात. तर ते डावरे जिथं स्थापन म्हणजे हे आहे डॉक्टर डावरे, ते सुद्धा आमच्याकडूनच ते विकलं गेलं, कारण का तिथं तो तबेला होता वगैरे असं आहे.
1: तर अग्निमंदिर तेव्हापासून अग्नी तिथे प्रज्वलित ठेवला जातो अखंड 1803 पासून आजपर्यंत. तर ते अग्निमंदिर पण मला वाटतं नंतर बांधलं गेलं.
0: नाही, 180 वर्षाची अग्यारी आहे. आता 177 वर्षाची अग्यारी आहे. सो आज इट वॉज बिल्ट समटाईम इन 1840 प्रॉबेब्ली 1840-45. पण अग्यारी ला कॉन्सिक्रेट करायला फार विधी लागतात. देर आर मला वाटतं, मला निश्चित माहित नाही म्हणजे हे दस्तुजीला विचारायला लागेल, परंतु त्याच्यात 15-16 अग्नीचा समावेश करायचा आणि त्याला विधी करून ते समावेश करायचं. तर त्याच्यात जे अग्नी आहे सगळे चूल मधून घेतलेले आहे. म्हणजे आज हा असेल चमार असेल तर त्याच्या चूल मधून सुद्धा ती अग्नी घेऊन त्याच्या
1: समाजातल्या
0: प्रत्येक ह्याच्यातून ते समावेश केलेला आहे. आणि फायनल जी अग्नी आहे तर ह्याची पाहिजे आपलं फायर स्ट्राइकिंग लाइटनिंग
1: वीज पडते,
0: वीज वीजची एक अग्नी, ती लास्ट अग्नी त्याच्यात समावेश व्हायला पाहिजे, तेव्हा अग्यारीच हे होतंय कम्प्लीट कॉन्सिक्रेशन होतंय. तर ते तर त्याप्रमाणे आणि ते बरेच दिवस लागतात आणि बरेच दस्तूर लागतात. तर आणि त्यात आता अग्यारीचे 3 ग्रेड आहे. एकला आपण म्हणतो आतश दादगा, जो कोणीही आम्ही सुद्धा जाऊन तिथं चंदन किंवा लाकूड, आता नॉर्मली आपण बाबूलचं फायर असत जे प्रेझेंटेशन असतं ते चंदनचं असतं, तर ते चंद आम्ही सुद्धा ते अग्नीला मेंटेन करू शकतो.
1: बरोबर.
0: त्याला आतश दादगा म्हणतात. सो एनीबॉडी कॅन गो इन, म्हणजे पारसी पर्सन कॅन गो इन अँड त्याला अग्नीला हा हे करू शकतात. पण अग्यारीला फक्त आमचे जे दस्तुरजी असतात त्यांनाच फक्त अलाउड असतं ते सँटन सॅम्पटोरियन मध्ये, आणि दुसऱ्यांना अलाउड नसतं. आता प्रॉब्लेम असा आहे, पण मला वाटतं एकदा तुमच्या फ्रेंड्सला आम्ही नेलो होतो ज्यावेळी अग्यारीचं रेनोव्हेशन होत होतं सर, हा त्यावेळी ती अग्नी वेगळी ठेवली होती आणि त्या तिथं आपण सगळ्यांना घेऊन गेलो होतो. तर ते नंबर 2 अग्यारी म्हणजे नंबर 2 अग्नी आणि आतश त्याला आतश आदर्यान म्हणतात, आणि जी फायनल जी आहे त्याला ती म्हणजे असे 8 हायर रेंज ऑफ अग्यारी. त्याला एक उडवाड्यामध्ये आहे विच इज थॉट टू बी द प्रिन्सिपल अग्यारी, आणि त्या अग्यारीमध्ये प्रिस्ट लर्निंग फार जास्त असतं. नॉर्मल जे आमच्याकडे जे प्रिस्ट येतात त्यांची जास्त नसतं, ते म्हणजे त्यांच्यापेक्षा ह्यांची फार लर्निंग जास्त असते. आणि विधी सुद्धा दिवसाचे 5 त्याला अग्नीला ती विधी करायला लागते. यू हॅव टू मेंटेन इट 5 इन अ डे. तर सो दॅट इज अ जॉब ऑफ द दस्तूर. आणि आतश बेहराम जे 3rd फायनल अग्यारी आहे, तर ते तिथं विधी थोडी वेगळी असते. इथं जर 4-5 मंत्र म्हणले जातात, 4-5 मंत्र म्हणले जातात ती विधी प्रत्येक वेळा विधी करताना, तर तिथं 17 ती विधी ती ते मंत्र बोला लागतं. सो आणि तिथं फक्त 9 फॅमिलीज दस्तूरचे 9 फॅमिलीज आर अलाउड टू डू म्हणजे त्याला तिथं विधी करू शकतात. हा, कारण का पूर्वीपासून दे आर नोन एज द किपर्स ऑफ द अग्यारी नो फॅमिलीज जे तिथं होते त्यांचे जे काय म्हणतात हा, तर ते त्यांनी जर ते शिक्षण घेतलं असेल तरच त्यांना तिथं हो. असे आता मला वाटतं एक का दोन फॅमिलीज आहे ते त्यांनी ते शिक्षण घेतलेलं नाही आहे तर ते आता बाकीचे सात फॅमिलीज ते सांभाळतात. आता तरी असं असतं का तिथं विधी करायला तुम्हाला वर्षात 15 ते 20 दिवस मिळतात कारण का ते सात फॅमिलीजचे इतके लोक असतात का त्यांना सुद्धा अधिकार असतो. सो तसा आहे. आणि मुंबईला 4 आतषबहराम आहे म्हणजे मुख्य ग्यारी किंवा आतषबहराम म्हणतो. आणि सुरतला 2 आहे आणि उडवाडाला सगळ्यात मोठा आहे तर 1 उडवाडा. असे 7 मेन आहे. त्यानंतर काही अबाउट 15-20 वर्षावर एक दुसरी पंडोल फॅमिलीची एक आतषबहराम स्थापना झालेली आहे उडवाडामध्ये तर ती सुद्धा आहे. तर आता 8 मोठे अग्यारी आहे. आणि जसं आपण अष्टविनायकचे 8 लोक जातात तसं आमच्याकडं सुद्धा इथं 8 आतषबहराम मध्ये लोक जाऊन हे करतात दर्शन घेतात. आणि आता ऍक्च्युली लोक म्हणतात का ते 24 तासात जसं अष्टविनायकचे आहे ते 24 तासात व्हायला पाहिजे पण आय मीन आय डोंट बिलीव्ह दॅट. बट
1: आणि बाबा तिथे
0: अँड आय हॅव नेव्हर डन इट म्हणजे
1: पारशी समाजातल्या लग्नासाठी पण तिथे हॉल आहे गॅरीच्या जवळ तर ते पण सगळे विधी धार्मिक विधी किंवा न्यू इयर असतं पते कोणकोणते वर्षभरात तिथे समारंभ साजरे होतात.
0: आता असं आहे का पूर्वी त्याला गंभार म्हणतो आम्ही. गंभारची पद्धत अशी होती का तुम्ही जितके कम्युनिटीचे लोक आहेत त्यांना जेवू घालायचं आणि जो दस्तूर आहे त्याचं कार्य असं असतं का लोकाकडे जायचं कोणी अनाज देतो कोणी काही पैसे देतो ते ज्यांनी जे दिलं त्यांनी ते कलेक्ट करायचं आणि त्याच्यातून सगळी कम्युनिटीला जेवू घालायचं. सो त्याला गंभार म्हणतो अँड इट इज अ रिलिजियस फेस्टिवल कारण का जसं आपण हिंदू धर्मात 10व्या दिवशी किंवा आपण ते
1: अन्नदान
0: हा हे करतो अन्नदान करतो आणि लोकांना बोलवतो तर त्या प्रकारचं आहे.
1: बरोबर.
0: तर असे आमचे 5 हे होते पण त्याच्यात ते पैसे जे त्याचं हे दिलं होतं ज्याच्यातून ते करायचं होतं ते काहीतरी 50 रुपये 100 रुपये त्यावेळी ते कोणीतरी ते दिलं होतं का बघ हे करावं आणि ते बॉम्बे पारसी पंचायतकडे ते ठेवले होते 400-500 रुपये काहीतरी होते. तर ते 5 पण ते आता ते शक्य नव्हतं तर मग ते बंद झालं. तर 5 वेळा हे गंभार ज्याला म्हणतो ते करणं धर्मात तसं प्रथा आहे. पण आता आम्ही जसं फंड असेल त्याप्रमाणे आम्ही करतो. एक तर आमच्या अग्यारीचा वाढदिवस आला ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी आम्ही सगळे एकत्र येतो त्या वाढदिवसाचा. आणि दुसरं आमचे जे 21 मार्चला नवीन वर्ष आता पारशी समाज फार म्हणजे विचित्र आहे. आमचे नवीन वर्ष 4 कपात आहे.
1: बरोबर.
0: हा, एक तर 21 मार्च जे इराणचं वर्ष आहे नवरोज ज्याला म्हणतो इराणी नवरोज म्हणतात तर ते एक आम्ही सादर करतो. त्याच्यात रिफ्रेशमेंट आणि हे त्याच्यात करतो आईस्क्रीम असतं कारण का मार्चला ऊन
1: हो
0: तसं तर ते एक करतो. मग इराणी नवीन वर्ष जुलैमध्ये येतं.
1: बरं.
0: कारण का आमच्या कॅलेंडरमध्ये 360 दिवस आहे.
1: बरोबर.
0: हा, तर ते 360 दिवसला आता ग्रेगोरियन कॅलेंडरला मिळायला ते 5 एक्स्ट्रा दिवस ज्याला दिवसच नाही आहे पण ते प्रार्थनाचे दिवस म्हणून ठेवले जातात. आणि ते 365 दिवस पण ते चौथा जो 1/4 डे 365 अँड वन फोर्थ रोटेशन मध्ये आपलं कॅलेंडर मध्ये, तर तो आमच्याकडे तो ऍडजस्टमेंट असा होतो का एव्हरी इयर आणि प्रत्येक दिवसाला समाज मध्ये म्हणजे ह्याच्यात ते नाव आहे. हा एक राम रोज आहे, एक बेराम रोज आहे जे माझं नाव आहे, आवा रोज आहे जे ऑल्सो नाव लिहिलं जातं. असे 30 आणि 360 दिवस तो एव्हरी मंथला 30 दिवसाचे नाव असतात आणि त्याला काही ह्याच्यात हे नसतं, पण त्याच्यात काहीतरी विधी करायची असते वेगळे वेगळे रोज मध्ये. ते बेराम रोज असा आहे, ते म्हणतात का ते फार कठीण रोज आहे, तर तुम्ही जास्त प्रार्थना करायला पाहिजे, बिकॉज हा बिकॉज इट इज अ व्हेरी हेवी डे असा विचार असतो. राम रोज आहे तर बरेच मला सांगता नाही.
1: लग्न कशी लागतात?
0: आता लग्नाचं हिस्ट्री अशी आहे का, जेव्हा आम्ही इराण वरून आलो तर त्याच्यात त्या संजानला आपण उतरलो. आता ह्याच्यात सुद्धा म्हणजे केव्हा आलो आणि केव्हा आपण स्थापना, ह्याच्यात दोन तीन व्ह्यूज आणि ओपिनियन्स आहे. पण जे सहसा आम्ही जे बोलतो, आम्ही जेव्हा आलो त्यावेळी संजानचे जे राजा होते जाधव राणा, तर त्यांनी पाहिलं तर ते आमचे एक दस्तूजी होते त्यांच्या बरोबर. आता भाषा म्हणजे हे होतं, म्हणजे आम्हाला त्यांची भाषा नाही, त्यांना आमची भाषा नाही. आम्ही इराणियन पर्शियन बोलत होतो. तर त्यांनी त्यांचा सेनापती आला आणि त्यांनी सांगितलं इथं जागा नाही आहे तुमच्यासाठी, तुम्ही पुढे जावा. तर ते म्हणले आम्हाला राजाशी मिळवून द्या, आम्हाला बोलायचं आहे म्हणजे तुमचे जे थोरले. तर राजा बी आला तिथं, जाधव राणा त्याचं नाव होतं. तर तोही आला आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला आमचं फुल आहे, जागा फुल आहे, तुमच्यासाठी जागा नाही आहे, तुम्ही इथं राहू नाही शकत. म्हणजे त्यांनी ग्लास घेतला आणि त्याच्यात पाणी ओतलं आणि ते म्हणजे फुल आहे, म्हणजे ह्याच्यात आता तुम्हाला इथं जागा नाही. तर त्यांनी दूध मागितलं बाय साइन्स अँड टोकन्स. त्यांनी म्हणले आम्हाला गायचं दूध एक ग्लास मध्ये आणून द्या. ग्लास ते ग्लास मध्ये त्यांनी टाकलं आणि ते म्हणजे साखर पाहिजे तर गोड साखर. तर त्यांनी ग्लास फुल केला दूध मध्ये आमच्या दस्तूजीने जे होते तिथं, आणि ती साखर टाकली त्याच्यात. हे दूध काही वरती गेलं नाहीये, आम्ही तुमची लँडला स्वीटन करू, आम्ही गोड करू, आम्हाला येऊन द्या. तर राजांनी थोडे वेळ त्याचा विचार केला आणि म्हणले बरं, पण त्याच्यात कंडिशन्स दिले,
1: अटी घातल्या.
0: हा अटी घातल्या आणि त्याच्यात बरेच अटी होते का तुम्ही कन्वर्ट नाही करणार. सो दॅट इज द मेन रिझन का आम्ही आज्ञारी मध्ये कोणाला येऊ देत नाही. तुम्ही इथं राहणार पण तुम्ही तुमच्या धर्मात, आम्ही तुम्हाला राहून देऊ पण तुम्ही तुमच्या धर्मात. दुसरी अट अशी एक होती का तुम्ही गायला मारणार नाही, तुम्ही गायचं मांस खाणार नाही, तर ती एक अट होती. तिसरी एक अट होती का तुम्ही, त्यांच्याकडे वेपन्स होते ना, तलवारी वगैरे इराण वरून बोटने आले होते, तुम्ही काही वेपन्स तुम्ही किंवा तलवार तुमच्याकडे नसणार, तर आम्ही ते जप्त करू किंवा आमच्या ह्याच्यात ठेवू. तर ते हो म्हणाले, येस एक्सेप्टेबल. तिसरं एक होत का तुमच्या लग्नामध्ये प्रोसेशन्स नाही पाहिजे,
1: मिरवणूक नाही, बरात नाही.
0: हा बरात आणि हे सगळं म्हणजे सगळ्यांकडे फिरायचं वगैरे हे नाही पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि संध्याकाळ नंतर आफ्टर सनसेट तुमचे लग्न किंवा हे करायचं, म्हणजे असं शो वगैरे नाही करायचा कुठं. तर तो एक अट होती. तर आमचे जे लग्न असतात ते नेहमी आफ्टर सनसेट असतात आणि देर इज नो प्रोसेशन, म्हणजे इट इज बँड, असं प्रोसेशन नाही. तुम्ही तुमच्या हॉलमध्ये करा, तुम्हाला काही पाहिजे ते करा. देर इज नो प्रोसेशन.
1: सो रस्त्यावर काही
0: रस्त्यावर काही यायला नाही पाहिजे. तर असे
1: आणि ते अजून त्या प्रथा सगळ्यात तुम्ही
0: पाळता. तर ती अजून त्या पद्धतीने आपण पाळतो. तर बट द मेन रिझन दॅट आपण अग्यारी मध्ये बाहेरच्या लोकांना येत नाही, बिकॉज इट इज अ प्रॉमिस गिव्हन आज आता लोक बाहेर अमेरिका ऑस्ट्रेलिया इथं तिथं स्थापित झालेले आहे. आय मीन दे आर इटिंग बीफ, आय मीन कारण का दॅट इज द मेन फूड देअर. बट नॉर्मली देर आर पीपल, म्हणजे आज लोक आहे, माझा मित्र बी आहे, हे सदरा कस्ती घालत नाही तर म्हणत नाही हे कशाला, पण तो बीफ नाही खात. तर मी म्हणलं का बरं तू हे सदरा आणि तो कस्ती तू तो घालत नाही, तो आमचं जे धर्माचं आहे. पण वचन दिलं होतं राजाला, ज्यांनी ज्या हिशोबाने त्यांनी आपल्याला भारतात राहू दिलं, तर ते आपण ते वचन पाळायला पाहिजे. तर थिंकिंग आहे
1: बाबा. नगरमध्ये नगरपालिका म्युन्सिपाल्टी स्थापन झाली ती 1854 साली, आणि तेव्हा पहिले नगराध्यक्ष होते पारशी समाजाचे.
0: हो, बरेच वेळा इतकं माग मला म्हणजे माझ्या मला माहिती नाही आहे, परंतु दोन प्रसिद्ध पारशी म्हणजे नगरवाला फॅमिलीचे जे प्रसिद्ध लोक होते, तर ते एक बमनशा आदर्श नगरवाला आणि दुसरे जे होते ते दारब एदलजी नगरवाला. आता आपण जर नगरवाला स्कूलचं नाव ऐकलं असेल पुण्यामध्ये, तर त्यांच्या एक मुलांनी ते स्थापना केली होती. तर हे दोघं जण दोन्ही अहमदनगर म्युन्सिपाल्टीचे प्रेसिडेंट 35-40 वर्ष होते दोन्ही मिळून, आणि त्यांचे फोटोज जुना काउन्सिल हॉल आहे म्युन्सिपाल्टीचा, तिथं त्यांचे फोटोज लावलेले आहे आणि ते 35 वर्ष ते होते. दुसरे प्रसिद्ध कामा फॅमिली म्हणून इथं होते आणि त्यांचा बिझनेस ह्याचा होता, पोस्टलचा होता. त्यावेळी बसेस नाही, घोड्यांनी जायचे, तर त्यांच्याकडे टांगे वगैरे घोडे त्यासाठी असायचं. जितके बी पोस्ट जायचं तर ते त्यांचे दोन जाग्याहून त्यांची फॅमिली होती, एक सातारा टू पुणे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होतं फॉर पोस्टल डिलिव्हरी, आणि नगर टू पुणे. आणि ट्रेन त्यांचा कायदा असा असतं का 5 मिनिटं बी लेट झालं तर त्यांना फाईन व्हायचं. हा, तर असं 25-25 माईल, त्यावेळी माईलवर आपण बोलत होतो, 17-18 असे. तर पहिला स्टॉप जंगल होतं सगळं, तर नगरचा पहिला स्टॉप सुपा होता, दुसरा स्टॉप शिरूर होता. आता शिरूरला घोर नदी म्हणतात, काही लोक म्हणतात का ते गोड नदी, ती सिन्हा नदी आहे, पण ते म्हणतात का काही गोड नदी म्हणून त्याचं नाव आलं, तसं नाही आहे. घोड नदी घोड वॉटरिंग पॉइंट होता तो,
1: घोड्यांसाठी
0: तो वॉटरिंग पॉइंट होता. कोणी बी नगरहून पुण्याच्या रोडनी जर जायचं असेल तर त्यांनी त्यावेळी घोडेच होते
1: म्हणजे थांबण्यासाठी,
0: तर तिथं म्हणून ते त्याला आपण घोड नदी म्हणतो. दुसरा शिक्रापूर होता आणि तिसरा पुणा. तर तिथे घोडे सुद्धा थांबायचे कारण का ते घोडे चेंज करायला लागतात ना, तर त्यांचे तिकडे बी घोड्याची स्थापना होती, सुप्याला बी होती आणि फायनली पुण्याला. हा, तर तिथं ते घोडे चेंज व्हायचे, तर ते तसा त्यांचा बिझनेस होता. तर घोडे आणि टांगे वगैरे त्यांचं भरपूर होतं, त्यांना फार सपोर्ट होता सगळ्याकडे सांगायला, त्यांचे टांगे आणि ते हे, तर ते त्यांना बरंच. आता आपण म्हणतो का इलेक्शन मध्ये मनी पॉवर आणि मसल पॉवर चालतंय, पण त्यावेळी सुद्धा मनी पॉवर होतं, मसल पॉवर नसेल परंतु मनी पॉवर होतं, कारण का यांचे टांगे सगळे इलेक्शन मध्ये ते असायचे. सो इट वॉज लिटल डिसएडव्हान्टेज, म्हणजे दुसऱ्यांना तो डिसएडव्हान्टेज होता, पण तसं होतं. सो दे वेर 35 वर्ष ब्रिटिश राज्य होतं. तर आमचे जे म्युन्सिपल प्रेसिडेंट तो मुख्य माणूस होता, ही वॉज क्लोज टू द कलेक्टर अहमदनगर. तर म्हणून असं फार प्रसिद्धी मिळाली होती. आणि तिथं मी सांगितलं की 100 लोक त्या वाड्यामध्ये राहत होते. मग 1907 का 1908 मध्ये प्लेग झाला होता नगरमध्ये, तर त्या म्हणून आम्ही आमच्या वडिला त्यांना फॅमिली संपूर्ण फॅमिली 100 लोकांना ते सावेळी भागात त्यांची जमीन होती 100 एकर काहीतरी, तर तिथं
1: शिफ्ट केलं.
0: आणि पाण्याची जी व्यवस्था आहे नगर मध्ये ते मोगलनी अक्वाडक्ट सिस्टमनी तिथं आपल्याकडे सहा सात अक्वाडक्ट सिस्टम होते अजून चालू आहे दोन का तीन
1: निजामशाही काळापासून.
0: हा निजामशाही काळापासून आणि चांदबिबी महालवर पाणी नेलं होतं तिथं जर आपण गेला तर तिथं दोन टँक्स आहे ते पावसाचं पाणी येत असेल परंतु ऍक्च्युली तिथपर्यंत ते पाणी नेलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे ती ऍक्वाडक्ट सिस्टम होती ते कुठं पाणी येतं त्याचं कुठून येतं ते कळत नाही पण कॅचमेंट एरियामध्ये त्या पाणी सोर्समध्ये पाणी पडलं का ते भरपूर पाणी होतं.
1: आपल्या अग्यारीमध्ये पण ती विहीर
0: ती ती विहीर जी आहे ती विहीर नाही आहे ती ती ऍक्वाडक्ट आहे. आता तर आमचं पाणी जे ते आम्ही वापरतो ते पूर्वी तर नॉर्मल पंप्स होते 25-26 फुटावर त्याचं हे असतं धोरणच आहे का 25 फुटांनी पाणी ओढलं जातं तर पहिले पंप तिथं 25 फुटावर असायचा पण ते नेहमी डुबायचा कारण का जेव्हा आपल्याकडे पाऊस पडत नाही पण त्यांच्या कॅचमेंट एरिया कुठं आहे ते कोणाला कळत नाही तिथं पाणी आलं का 25 फूट सहज वाढायचा
1: लेवल वाढायची पाण्याची.
0: हा तर ते असं होतं त्या सावळी भागातून एक ऍक्वाडक्ट सिस्टम येते तर आता पाणी पाहिजे 100 लोक तिथं राहायला गेले तर त्यांनी वडिलोपांनी त्यांनी विहीर खोदायचं चालू केलं तर जेव्हा विहीर त्यांनी खोदायचं चालू केलं तर ते सडनली फुरावर म्हणून एक जाग्याला पाणी आलं इट वेंट अप टू ऑलमोस्ट 40-50 feet म्हणजे 40-50 फुटावर ते पाणी ओढालं
1: फवारा ओढाला.
0: हो फवारा म्हणून तर त्यांनी काय केलं त्यावेळी हे नव्हतं काय पाईपलाईन वगैरे तर त्यांनी टॉवर बांधले आणि प्रत्येक 10 फुटावर ते ओपनिंग ठेवलं का जर 10 फुट पाणी पोहोचलं तर ते शेती करायला तिथून पाणी घ्यायचं 15-20 फुटाला जर पाणी पोहोचलं तर ती तिथून घ्यायचं तर हे बंद करून तर तसं तो केला होता. तो 1952 आपले गव्हर्नमेंटनी शोध करायला लागला मी गेलो होतो तिथं जेव्हा ते त्या एरियाला शोध करायला पण ते ऍक्वाडक्ट सिस्टम तो बंद झाला. हा आणि ब्रिटिशनी बरेच प्रयत्न केले 4-5 ऍक्वाडक्ट सिस्टम आता इथं हत्ती बावडी आहे
1: जामखेड रोडला
0: आणि तिथून पाणी फर्याबागला न्यायचे ते तर ते हत्ती बावडी का म्हणतात कारण का ते बावडी होती म्हणजे विहीर होती बांधलेली विहीर आणि हत्ती ओढायचे पाणी
1: मोठ्याने उपसलंय.
0: हा मोठं वरती घ्यायचं म्हणजे तो परत पुढे जातोय. तर असे ऍक्वाडक्ट सिस्टम होते त्याचं म्हणजे सोर्स सापडत नाही आणि त्यावेळी आणि तो जो अग्यारीमध्ये हो तीच लाईन आमच्या वाड्यामध्ये होत जेव्हा जे हे कन्स्ट्रक्शन रिकन्स्ट्रक्शन झालं त्यांना बाहेरून पाणी घ्यायला गरज पडली नाही. टोटल आज तिथं काहीतरी 20,000-25,000 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन झालं असेल पण त्यांनी बाहेरून पाणी तर ही डीड नॉट नीड द वॉटर फ्रॉम आउटसाईड. नगरचं इतिहास आहे एव्हरी 20 इयर्स पाऊस पडत नाही 3 वर्ष दुष्काळ असतो तर 32 होता ते मला सांगण्यात आलं होतं मी तो नव्हतो 32 पण 52-72-92 आणि 12 हे सगळे तिन्ही दुष्काळ मी पाहिलेले आहे. तर त्यावेळी ते जे आमच्या अग्यारीचे सुद्धा आता गरज पडत नाही कारण का मला डॅमचं पाणी येत आहे परंतु त्यावेळी तिथं ओपन केलं होतं आम्ही ज्यांना पाहिजे ते पाणी
1: घेऊन
0: 72 पंप बसवला होता तो पंप इतकं चालत होता का 1-2 वेळा तो जळून गेला तर कोणी बंद करे नाही इतकं पाण्याची उपसा होती तर आम्हाला ते पंप बदली करायला लागलं. तर ते असे ऍक्वाडक्ट सिस्टम जे होते मोगलचे तर ते आपल्याला वाचवता आले नाही 5-7 होते पण अजून 1-2 आहे
1: जिथे पाणी येत.
0: हा जिथून पाणी येत.
1: बाबा अहमदनगर मध्ये पहिल्या ज्या महिला डॉक्टर होत्या त्या पण पारशी समाजाच्या होत्या.
0: हो डॉक्टर कामा ज्यांचं मी म्हणलो त्यांचा बिझनेस ह्याचं होतं पोस्टल सर्व्हिसचा बिझनेस होतं तर ते दोन बहिणी होते दोन्ही डॉक्टर झाले पण जेव्हा वडील किंवा जे धंदा सांभाळत होते त्यांचे काका, तर ते जेव्हा ते वाढले तर धंदा सांभाळायला कोणी नव्हतं. तर ही जे डॉक्टर हंबाई कामा जे ज्यांनी 100 वर्ष नगरमध्ये केले ते सोसायटी हायस्कूलमध्ये जात होते, इम्पिरियल बँकचे कस्टमर होते, तर ते स्थापन इथं झाले आणि ते धंदा सांभाळायचे. पण त्यांनी पैशासाठी केव्हा प्रॅक्टिस केली नाही, फ्री ऑफ कॉस्ट. आणि खेडेतून बरेच लोक यायचे त्यांच्याकडून.
1: आणि हा कुठे दवाखाना कुठे होता?
0: पोस्ट ऑफिस आहे ना, कॅम्प पोस्ट ऑफिस, त्याच्या पलीकडे लाल बंगला.
1: बर बर बर.
0: हा, तो बंगला त्यांचा होता.
1: बर.
0: तर नॉट ओनली त्यांना पण जनावरला सुद्धा ते ट्रीट करायचे.
1: अरे गाय त्यांना औषध देत होते. आणि पहिली मोटार मला वाटतं त्यांच्याकडे होती.
0: पहिली नाही म्हणता येईल, कारण का बरेच मोटार झालं होते. आमच्याकडे नव्हती, पण 1926 ची त्यांच्याकडे ऑस्टेन होती. मी चालवली आहे ती गाडी.
1: अरे
0: बर बर. कारण का आत्ता दिली त्यांनी, त्यांची इच्छा होती का ती गाडी मदर टेरेसाला द्यायचं. तर त्यांनी पत्र लिहिलं का मला तुम्हाला ही गाडी द्यायची आहे. तर ते मदर टेरेसाचं पत्र आलं का मी गाडी घेऊन काय करणार, तुम्ही विकान पैसे पाठवा.
1: बर.
0: मग ती पुण्यात कोणाला तरी 1 लाख रुपये
1: प्रतापराव पवार मला वाटतं
0: पवार साहेबांना विकली आणि ती 1 लाख रुपये त्यांनी
1: मदर टेरेसांना
0: डोनेट केलं मदर टेरेसाच्या इन्स्टिट्यूटला. ती गाडी होती 1926 ची. आणि ती गाडीची म्हणजे फार मजा आहे का, त्यांचे एक मेकॅनिक होता इराणी, साम इराणी म्हणून त्यांचं नाव होतं, तो पुण्याहून यायचा सर्व्हिस करायला.
1: बर.
0: आणि पैसे नव्हता घेत. ऑफकोर्स त्यांच्या घरी राहायचा 2 दिवस, त्याचा मेकॅनिक, ते दोन्ही घरी राहायचे, जेवण सगळं व्यवस्थित. पण तो मोटरसायकलवर, त्याच्याकडे मोटरसायकल होती, पुण्याहून मोटरसायकलवर यायचा त्याला फक्त सर्व्हिस करायला. असेही लोक मिळतात
1: का,
0: सेवाभावी लोक मिळतात.
1: नगरमध्ये इलेक्ट्रिसिटी आली.
0: हो, जेव्हा इलेक्ट्रिसिटी सप्लाय चालू झालं ते जनरेटरनी सप्लाय झालं
1: सुरुवात.
0: आणि ते पेंटा जे फॅमिली होती त्यांनी चालू केलं.
1: बरोबर. पण मुंबईची नरीमन अँड कंपनी,
0: नरीमन अँड कंपनीनी ती घेतली. कारण का पेंटाचा स्वभाव असा होता का त्यांना मीटर लागले होते सगळ्याकडे, पण लोक पैसे देईना, पण ते बंद करत होते, ते चालू होते. तर ते त्यांना तो विकाय लागला ते फायनली
1: पेंटाकडून
0: त्यांनी घेतलं. आणि नरीमान कडून मग एमएससीबीनी घेतलं. तर ते जेव्हा एमएससीबीनी घेतलं तोपर्यंत तो जनरेशन तिथं होतं. आमचं कॅन्टोनमेंट मध्ये सुद्धा तिथं जनरेटर्स होते. आम्हाला आता कॅन्टोनमेंटची लाईट मिळतीय, पण आता ती एमएससीबीची आहे लाईट. पूर्वी त्यांचे स्वतःचे जनरेटर्स होते.
1: आणि बाबा तुम्ही नगरमध्ये पूर्वीचे घर तुमचं होतं ते किल्ल्याच्या अगदी हत्ती दरवाजाच्या समोर जुना बंगला होता. सोली बाबा इराणी ते बघायचे. नगरमधला थिएटर पण बरीचशी पारशी मंडळींची होती.
0: हो, सरोज थिएटर होता, वसंत टॉकीज होता, तर गंजा बाबा म्हणून होते, तर ते चालवत होते. तर हे सगळे धंदे म्हणजे आमच्या समाजातून होते. आणि तेच म्हणतो तुम्हाला का ते इतकं स्प्रेड आउट झालं. फॅमिली
1: हॉटेल पण मला वाटतं सरोज कॅन्टीन हे पहिलं हॉटेल नगरमधलं,
0: ते ह्यांचं होतं गोदू बाबाचं होतं.
1: पण ते पहिलं मला वाटतं नगरमध्ये त्याच्या
0: मला सांगता नाही. त्यांच्या भाऊबंदाचं ते इम्पी आपलं समोर
1: एक दौलत, एक
0: दौलत, हा दौलत रेस्टॉरंट होतं, हे त्यांच्याच भाऊबंदचं होतं आणि हे त्यांचं कॅन्टीन होतं. बरेच वर्ष ते चाललं, मग ते काही प्रॉब्लेम झाले, मग त्यांनी पॉटिंजर रोड वर त्यांचा बंगला होता तर तिथं त्यांनी चालू केलं. तर हो, कॅन्टीन होतं. आता हॉटेल पहिलं होतं का मला सांगता येणार नाही. पण
1: नगरमध्ये ते जे बंगले तुम्ही जिथे राहिला ते फार सुंदर मोठे.
0: हो, असंच होतं.
1: जिथे राहता
0: तिथं 9-10 बंगले आहे ना, ते सगळे नगरवाल्याच्या नावाला केव्हा तरी लागलेले आहे त्याला
1: ब्रिटिश काळापासून.
0: ब्रिटिश काळापासून, कारण का ते जेव्हा स्प्रेड आउट झाले परत आले, तो आपला प्लेग संपला 8-10 वर्षांनी परत आले तर स्प्रेड आउट झाले. एकदा मला गॅरिसन इंजिनियर इथं भेटला होता, तो यंग होता, तर आमची भेट झाली होती. आणि तर ते एकदा मला म्हणाले कॅन्टोनमेंट मध्ये कोणताही बंगला असो किंवा तरी त्याचं नाव तुमचं खरसेजी नसरवांजीचं नाव लागलेलं आहे किंवा नगरवालाचं नाव लागलं कोणताही बंगला पहा. तर मी म्हणलं हो तसं होतं कारण का आमची फॅमिली तशी म्हणजे तिथून वाढ झालेली आहे.
1: आणि आता तुम्ही जिथे राहतात आपण जिथे बसलो
0: हा तर आता मी हा तर ते मी सांगितलं का जे ठेकेदार म्हणून आम्ही आलो तर जेव्हा ब्रिटिश सेना ते मूव्ह झाले ते खडकीहून मूव्ह झाले. आम्ही पहिले तिथे खडकीला होतो तर खडकीहून जेव्हा मूव्ह झाले तर ते तिथं खडकीला बीजी ऑफिसर्स मेस म्हणून एक जागा आहे बंगाल इंजिनिअरिंग ग्रुप तिथं आर्मीचं मेस आहे ते आमच्या ताब्यात होतं. आणि ते त्यांना इथं वाटलं का इथं जेव्हा स्थापना झाली आर्मीची की इथं कॅन्टीन चालवायला कोणी नव्हतं तर आमचे वडिलोपांनी सांगितलं मी चालवतो मला जागा द्या तर ते म्हणाले तुम्ही ती जागा परत द्या आम्हाला आणि ही घ्या. तर ते आम्ही ती जागा त्यांना परत दिली खडकीची जागा आणि ते आपल्या ताब्यात होती तर ती ही ताब्यात आली. म्हण ही सुद्धा जी बिल्डिंग आहे ऑफकोर्स ओव्हर द इयर्स ते रेनोव्हेशन
1: आहे फ्लोरिंग नव्हतं लाकडी फ्लोरिंग आणि
0: लाकडी फ्लोरिंग नव्हतं पण हे इथं जिथं आपण बसलो होतो ना तिथं सोडोवाटो फॅक्टरी होती.
1: बरोबर
0: हा कारण का पूर्वी हे जे बनलं होतं इथं थिएटर होतं आणि 100 खुर्चीचं थिएटर होतं म्हणजे आर्मीसाठी इथं ते त्यांचे प्लेस वगैरे ते करायचे थिएटर म्हणजे
1: ड्रामा
0: वगैरे करायचे 100 लोकांचं सिटिंग खाली होतं.
1: बरोबर
0: मग हे नंतर जेव्हा आम्ही राहायला आलो इथं तेव्हा ते थिएटर सगळं बंद झालं जो कॅन्टीन स्टोअर होता मेस होत हा मेस चालायचा तर इनफॅक्ट त्या मेसची प्रथा अशी होती का ती समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर ते तिथं कॅन्टीन स्टोअर होतं म्हणजे स्टोअर होतं तुम्हाला काही खरेदी वगैरे करायचं त्याच्या पुढं 1930 पेट्रोल पंप होता.
1: बरोबर
0: पण त्यावेळी काही हे नव्हतं म्हणजे पंपिंग सिस्टम नव्हतं तिथं तो खड्डा होता त्याच्यात कॅन्स पेट्रोलचे कॅन्स टाकायचे 5 लिटरचे 10 लिटरचे तुम्हाला जे जितकं पाहिजे तितकं पेट्रोल असायचं. आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये ते पेट्रोल पंप बंद झालं फर्स्ट वॉर मध्ये चालू होतं ती प्रथा त्याच्यात अल्कोहोल एडिशन कारण का शॉर्टेज होतं पेट्रोलचं सगळं वॉर एफर्टला जायचं तर ते त्यांनी हे चालू केलं ते एडिशन ऑफ एथेनॉल तेव्हा होतं.
1: अरे वा हो
0: आणि पेट्रोल रॅशन कार्डवर मिळायचा.
1: बरोबर
0: हो तुमची गाडी आहे तुम्हाला इतकं 5 लिटर 10 लिटर तर आमच्या वडिलाकडं त्यांचं रनिंग जास्त होतं डॉक्टर कामापेक्षा तर डॉक्टर कामाला जितकं 5 लिटर काहीतरी 10 लिटर महिन्याला लागायचे तितकं ते ठेवायचे बाकीचं वडील घ्यायचे त्यांच्याकडून.
1: तुमच्याकडे गाडी होती?
0: हो आमच्याकडे गाडी होती.
1: ती कुठली होती गाडी तुमची?
0: आमच्याकडं वडिलाकडं 2-3 गाड्या होत्या. एक 1926 आहे त्यावेळी ती 1925 लांचा त्याचे गिअर बाहेर होते ते चेन गिअर असायचे.
1: ओके ओके
0: जसे पूर्वीचे मोटरसायकल जर आपण पाहिलं असेल तर त्याला चेनचे गिअर्स असायचे तर ते तो गिअर बाहेर असायचा गाडीचा गिअर बाहेर तो रेसिंग गाडी होती. माझ्या वडिलाला ते गाडी फास्ट चालवणं वगैरे त्यांना आवडत होत तर ते रेसिंग कार होती तर ती होती लांचा त्याचे आता फोटोज होते आमच्याकडे पण ते आता नाही आहे. मग त्यानंतर त्यांनी एक मॉरिस जे MG आता आलेली आहे आपल्याकडं जे चायनाला बनती MG तर त्यावेळी मॉरिस गराज म्हणून इंग्लंडला होती तर त्यांची एक लहानशी गाडी होती तर ती घेतली. त्याच्यानंतर एक शेवरले घेतली तर कारण का लहान ती गाडी होती माझ्या आत्या चालवत होती त्यांना मग ते दुसरी एक शेवरले ज्याचं सीट बाहेर होतं म्हणजे त्याचं म्हणजे 2-सीटर होती आणि त्याचं डिकीचं जे सीट होतं तिथं सीट बनवलं होतं, तर आम्ही लहानपणी तिथं बाहेर बसायचो आणि पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात छत्री घेऊन बसायचो, कारण का दोनच माणसं बसू शकतात समोर. तर सेकंड महायुद्ध मध्ये रॅशनिंग होतं पेट्रोलचं आणि एथेनॉल होतं, कारण का एक आपल्या गव्हर्नमेंटनी चूक अशी केली का शुगर फॅक्टरीज, ऍक्च्युली शुगर ही इट्स अ बाय प्रॉडक्ट, इट्स नॉट द मेन प्रॉडक्ट. तो आपलं अल्कोहोलचं जे कंट्रोल करायला त्यांनी केलं तर ते आणि अल्कोहोल बंद केलं ती फॅक्टरी उलटी झाली. अल्कोहोल लेटर ऑन बिकेम अ बाय प्रॉडक्ट, पण ऍक्च्युली इंडस्ट्री जी आहे ती अल्कोहोल इंडस्ट्री आहे आणि शुगर इज द बाय प्रॉडक्ट. तर जर तसं असतं दॅट इज वाय बरेच दिवसांनी शुगर इंडस्ट्री वॉज इन बॅड स्टेट, बिकॉज ती इट वॉज इन रिव्हर्स. Actually, you are selling a byproduct, whereas you should be selling the main product, and byproduct is something to make up your असं आहे ते. सो तर एथेनॉल आता चालू झालेलं आहे एथेनॉल, त्यावेळी तर जेव्हा एथेनॉल आलं पूर्वी सगळं पेट्रोल मिळायचं, फर्स्ट वॉर मध्ये 4 आणा गॅलन, 4.5 लिटर 4 आणायला आम्ही विकलेलं आहे, 4 आणस म्हणजे 5 पैसे, आजचे 5 पैशाला लिटर. सो एनिवे दॅट वॉज इट. तर एथेनॉल जर जेव्हा सेकंड वॉर मध्ये एथेनॉल एडिशन आलं त्या पेट्रोलमध्ये, तर त्याला मेकॅनिक कडे जाऊन ते ऍडव्हान्स करायला लागत होतं, टायमिंग ऍडव्हान्स करायला लागत होतं, कारण का अल्कोहोलचं फायरिंग पॉइंट वॉज बिफोर पेट्रोल.
1: बरोबर,
0: थोडं ऍडव्हान्स किंवा रिटायर्ड आता माझ्या लक्षात नाही आहे, तर ते करायला लागायचं, नाहीतर मग ती गाडी चालणार नाही. तर ते करायला लागायचं, तर पण ते चालायचं. आता प्रॉब्लेम असा झाला का जेव्हा एथेनॉलचं बंद झालं तर सगळे गाड्यांच्या इंजिनचे डिझाईन्स जे झाले ते प्युअर पेट्रोलवर झाले किंवा डिझेलवर नंतर. तर आता ते एथेनॉल जर टाकलं तर ती बेसिक इंजिनचे डिझाईन्स हा नॉट बेस्ड ऑन एथेनॉल, बिकॉज एथेनॉल इज हॅज अ फास्टर फायरिंग पॉइंट. तर म्हणून तो मध्यंतरी ते लोकांना त्रास आला. तर जोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग चेंजेस
1: इंजिन मध्ये
0: इंजिन चेंज करू शकता तरच ते एथेनॉल फायदेशीर राहतं, असं करतात ते.
1: बरोबर बाबा, नगर पुणे रोड पूर्वी कॉन्क्रीटचा होता आणि तो पण मला वाटतं पारशी कॉन्ट्रॅक्टर
0: नाही, ते 1952 मी पेंटाचं नाव सांगितलं इलेक्ट्रिक वाले, त्यांनी केलं,
1: त्यांनीच केलं.
0: आणि तो केव्हा केलं, जेव्हा इथं दुष्काळ झाला होता 1952 मध्ये, पाणी त्यांनी कुठून कुठून पाणी काढून ते कम्प्लीट, आणि इथून ते शिरूर पर्यंत त्याचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि पुन्हा टू शिरूर दुसरा कॉन्ट्रॅक्टर होता.
1: बर,
0: तर ह्यांनी कम्प्लीट केलं, पण तो पुण्याला जो कॉन्ट्रॅक्ट होता तो पळून गेला, मला जमत नाही, पाणी नाही, काही नाही, मी कसं काम करू. तर गव्हर्नमेंटनी पेंटाला सांगितलं तुम्ही करता का, तर त्यांनी हो म्हणला आणि त्यांनी कम्प्लीट केलं.
1: अरे वा, आणि महाराष्ट्रातला मला वाटतं पहिला सिमेंट कॉन्क्रीटचा,
0: ते मला सांगता येणार नाही, पण त्या तो सिमेंट कॉन्क्रीटचं त्यावेळीचं, आता मला धोरण माहीत नाही आहे रोडचं, पण त्यावेळी असं असायचं का सिमेंट कॉन्क्रीट 20 वर्ष त्याला काही पाहायला लागत नाही. आणि तसंच घडलं या पुणा नगर रोडवर, 52 साली काय का 53 का 54 साली ते कम्प्लीट झालं, कम्प्लीट पुणा नगर रोड. आणि तो 72 ऑफकोर्स त्यावेळी रोड मतलब ट्रॅफिक कमी होतं, मला माहिती आहे मी मोटरसायकलवर 1965-1960 मित्राची बुलेट असायची, घर टू पुणा तासात जायचो.
1: आता 4:30-5
0: आता
1: ट्रॅफिक आहे वाढलं,
0: पण आणि नो ट्रॅफिक, रोड लहान होता पण नो ट्रॅफिक. तर ट्रॅफिकनी तो वेळ लागतो, साहजिक आहे ॲज यू ऍडव्हान्स युअर रस्ता, आता डबल ट्रिपल झालेला आहे, पण तरी 3.5 तासच्या आत जाता येत नाही घर टू घर. तर असं आहे
1: बाबा. आता खरं म्हणजे तुमच्या फॅमिलीकडे येतो मी, तुमच्या मिसेस इतिहास संशोधक होत्या, त्यांचं नाव खूप मोठं होतं, त्यांच्याविषयी मला सांगा.
0: त्यांचा जन्म हाँगकाँगला झाला होता, पारशी समाजचेच होते, पण ते त्यांचे वडील डॉक्टर होते.
1: त्यांचं नाव काय?
0: करंजा, डॉक्टर नवरोजी करंजा, नवल करंजा. तर ते आमची फॅमिली, माझी आई सुद्धा चायनाची आहे, माझे आजोबा म्हणजे आईचे वडील 1917 वर्षाचे होते, ते काय 1901 का 1902 ला ते चायनाला गेले, त्यावेळी चायनाचं ट्रेड असायचा. इव्हन टाटाची जे हाऊस होती त्यांचे बोटी चालायचे म्हणजे ट्रेड मध्ये, तर चायनाशी आपला संबंध होता. तर ते तिकडे गेले धंदा करायला आणि 1948 ला जेव्हा कम्युनिस्ट आले तर ते त्यांना सोडायला लागलं. तर ते तिथे स्थापना होते. मग माझ्या आजी ते नगरवाला फॅमिलीचे होते आजी, सो त्यांच्याशी लग्न ठरलं. तर ते लग्न झालं मग ते त्यांना ते चायनामध्ये अपेक्षित होते. तर असे हे करंजा फॅमिली सुद्धा तिथंच होते, तर त्यांचं त्यांची ओळख होते. आता डॉक्टर नवल करंजाचं माझ्या मंडळीचे वडील जे होते ते तिथं होते. ते 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी ते ए लेवल म्हणजे तो SSC चा ग्रेड नव्हता, SSC च्या वरचा ग्रेड होता, ए लेवल त्याला म्हणत होते. तर ते ए लेवल त्यांनी 14 वर्षाच्या वयात ते पास झाले. आता दॅट ए लेवल त्यांना ते हे झाले का, ही वॉज एबल टू जॉईन अ मेडिकल कॉलेज. तर ते शेंघायची जिथं ते होते चायनामध्ये, तर त्यांनी तिथं अप्लाय काय केलं, तर शेंघायच्या मेडिकल कॉलेजने त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला घेऊ, पण 2 वर्षानंतर बिकॉज तुम्ही वयात तो जमत नाही आमचं. तर त्यावेळी हाँगकाँग मध्ये, हाँगकाँग आता जे नगर आहे त्याच्यापेक्षा इव्हन 10 टाइम्स लेस होतं,
1: छोटं होतं.
0: हा, तर ते हाँगकाँग मध्ये नवीन मेडिकल कॉलेज चालू झालं 1925-26 त्यावेळी त्यांनी तिथं पत्र पाठवलं. तर नवीन मेडिकल कॉलेज ते म्हणलं या, कारण त्यांना काय वाटलं का 2 वर्ष आहे पण हा निश्चित फेल होणार, पण 5 वर्षाचा कोर्स, पण हे 19 वर्षात ते डॉक्टर झाले.
1: अरे वा,
0: हे वॉज अ डॉक्टर. त्यावेळी मेन नोकरी डॉक्टरला शिपवर असायची, कारण का शिप समजा हाँगकाँग वरून किंवा चायना वरून जर बोटीनी प्रवास असायचा ना, एअरलाइन वगैरे नव्हते, तर ते बोटीनी प्रवास करायचा 2-2 महिने. अमेरिकाला जायचं तर 2 महिने, 60 दिवस तुम्ही बोटमध्ये असायचे. तर असे नोकरी शिपवर डॉक्टर पाहिजे, कोणी आजारी झालं कोणी काय झालं. तर त्यांना ते कारण ते डॉक्टर झाले त्यांना सर्टिफिकेट मिळालं, पण त्यांना डेथ सर्टिफिकेट साईन करायला परवानगी नव्हती. आता असे परिस्थितीमध्ये तिथं कोणतरी म्हणजे मध्य रस्त्यावर 2 महिने राहायचं बोटवर कोणतरी वार आहे, हा तर ते तो ही हॅज टू साईन. आणि ते प्रेत परत काही घेऊन नाही यायचे, ते हा त्यांचं जे असेल ते समुद्रामध्येच करायचे. तर ते तर त्यांना ती नोकरी मिळेल ना, तर त्यांनी प्रॅक्टिस चालू केली. पण ते लहानसं खेळ होतं, तर त्यांच्याकडे जे लोक यायचे किंवा पैसे नसायचे, तर कोणी भाजी येऊन घेऊन यायचे, कोणी मासा मच्छीमार असेल तर ते मासा घेऊन यायचे, तर ते काही जे असेल तर ते घ्यायचे. आणि त्यांनी तसं त्याप्रमाणे प्रॅक्टिस चालू केली. 1939 मध्ये जपान सिंगापूर हाँगकाँग ओव्हरराईड केलं, ते त्यांनी ताबा घेतला. हाँगकाँगचा ताबा घेतला तर जॅपनीज फार कठीण होते, म्हणजे आपल्याला मार्देर फार म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे, फार डिसिप्लिन्ड आहे. तर त्यांनी ते घेतलं, तर ह्यांना डॉक्टर होते. आणि त्यावेळी ते बर्मामध्ये ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय आपण ऐकलं असेल, तो ब्रिज बनवायचा होता, पण मलेरिया म्हणून फार लोक मरून जायचे. तर ते ब्रिज बनवता त्यांना जॅपनीज आलं, तर त्यांना यांना पाठवायचं होतं तिथं. पण योगानी काय झालं का, तो गव्हर्नर होता जो जॅपनीज, तो आजारी पडला आणि त्यांचे डॉक्टर त्याला हे करू शकले नाही. हा, तर त्यांनी ऐकलं का बाबा असं एक डॉक्टर आहे इथं, तो त्याचं नाव चांगलं आहे, तर तुम्ही त्याला काय नाही, तर त्याला बोलवण्यात आलं. तर त्यांनी क्युअर केलं त्याला, जे झालं असेल ते. तर मग ते गव्हर्नरनी हे केलं का, मग ह्याला पाठवायचं नाही, माझी गरज आहे ह्याची. तर मग त्याचं स्टॉप झालं ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय जायला. मग ते ऑक्युपेशन जॅपनीज ऑक्युपेशन मध्ये हाँगकाँग झाले. मग पूर्वी काय असायचं का, चायनावरून जे बोटी यायचे ते हाँगकाँगला स्टॉप व्हायचे, जितके पारशी आहे तिथं. मग ते पारशी समाज वाढलं हाँगकाँगचं, तर तिथं जितके आता 5-7 दिवस 8 दिवस काय करणार तुम्ही बोटवर राहून? तर तिकडचे हाँगकाँगचे पारसी समाज त्यांना लोकांना घेऊन यायचे घरी, तुम्ही आमच्याकडे राहा आणि मग तुमची बोट तयार झाली सेल करायला तर तुम्ही जायचं. तर ते यायचे. तर तसं तसं त्यांच्या आईला, वाईफच्या आईला त्यांची भेट झाली. लग्न करायचं ठरलं. लग्न करायचं ठरलं तर सेकंड वॉर मध्ये जर्मनीनी फ्रान्सवर कब्जा करायचं चाललं होतं आणि ते बरेच जागा फ्रान्समध्ये ते एंटर झाले होते. तर त्यांना फ्रेंच गव्हर्नमेंटला त्यावेळेचं त्यांचं सोनं होतं ते बाहेर पाठवायचं होतं. ते कसं पाठवायचं? तर स्पेशल प्लेन आली होती आणि ती आणि त्यावेळी ते डेकोटा होते ते म्हणजे लँडवरूनच उडायची. तर ते अक्रॉस द सी तर उडणार नाही तर कारण का ते स्टॉप करत करत तर ते हाँगकाँगला थांबला. तर तिथं हे भेटले त्यांना तर हिसेस मला इंडियाला सोडतो का म्हणे. तर तो म्हणला हा सोडतो तुम्हाला पण हिसेस तू पोहोचणार का तिथं? तू हिसेस मी फ्रान्सलाच आलोय पण वाया इंडिया कारण का इंडिया वॉज ब्रिटिश तर वाया इंडिया तर तू मला सोडणार? हिसेस हा मी सोडतो तुम्हाला तिथं. तर ते त्याप्रमाणे ते इंडियाला आले आणि लग्न केलं.
1: बरोबर.
0: हा तर ते तो म्हणाला का ऑफकोर्स मी फ्रान्स मला जायचंय, मी सोनं घेऊन जाणार आहे फ्रान्सचं. तर मी कसं नाही जाणार तिथं? तर मला जाणं भाग आहे. तर ते असं ती होती. तर ते आले मग ते लग्न झालं. मग
1: लग्न कुठे झालं?
0: मुंबईला.
1: हा
0: बरोबर. आणि ते सुद्धा ओळखीचे होते कारण का ते डावर जे परिवार होत ते टाटाचे मॅनेजर होते हाँगकाँग चायनाला. तर असं ते
1: हिस्ट्रीची आवड कशी निर्माण झाली होती
0: त्यांना? हिस्ट्रीची कारण आमची फॅमिली त्यांनी जे पाहिलं 1803 पासून इथं स्थापना आणि इतके लोक आहे आणि नाव बदललं नगरवाला म्हणून ते नाव कसं काय बदललं तर कोणाला विचारलं का हे खर्सजी कुठं? खर्सजी स्ट्रीट तर झालं परंतु हे खर्सजी तर ते नगरवाला नगरवाला ते मोठी फॅमिली ती नगरवाला तर म्हणून ते नाव झालं. तर त्याप्रमाणे नगरवाला तर मग ती तिला शोधायचं हे झालं. मग ते मग तिने आमच्या समाजमध्ये जितके लोक होते त्यांच्या फॅमिलीचं सुद्धा संशोधन केलं आणि त्यांचं सुद्धा लिहिलेलं आहे.
1: तर
0: हा पण ते पेपर्स मला
1: फॅमिली हिस्ट्री
0: सगळ्यांची आमची सुद्धा फॅमिली हिस्ट्री लिहिलेली आहे. तर त्याप्रमाणे त्यांना आवड झाली आणि जोशीशी भेट झाली.
1: सुरेश जोशीशी
0: तर मग ते त्यांनी जास्त ओढलं त्यांना ह्याच्यात बाबासाहेब मेनेकर बरोबर बसायचे.
1: बरोबर.
0: टू फाइंड आउट का त्यावेळी काय होतं तर बाबासाहेब मेनेकरनी त्यांना सांगितलं का आम्हाला चान्सच नाही मिळायचं इलेक्शन मध्ये कारण का हे टांगे सगळे त्यांचे पारशी लोकांचे. तर म्हणून ते म्हणजे ते आम्हाला माहिती पडलं. तर तसं होत शी वॉज इंटरेस्टेड इन हिस्ट्री आणि त्यांनी लिहिलेलं आहे. आणि नगरवाला आपले जे शाळेचे नगरवाला होते त्यांची त्यावेळी आमची फारशी म्हणजे हे नव्हती म्हणजे आमच्या ते दारापशा जे होते माझ्या वडिलाचे आणि आईचे सुद्धा मामा होते.
1: बरोबर.
0: तर त्यांना ते हिस्ट्री मध्ये त्यांना उत्सुकता आली त्यांना इंटरेस्ट आला आणि त्यांनी ते चालू केलं. आणि मग सुरेशनी त्यांना ओळखायचं चालू केलं. तर ते त्यांनी म्हणजे
1: बाबा पारशी क्रिकेटपटू पण फेमस आहेत नगरमध्ये पण तेव्हा पारशी फॅमिली किंवा
0: होते. हो आता हे इथं आमचे जे आता धारापशा म्युन्सिपाल्टीचे प्रेसिडेंट होते मग कॅन्टोनमेंटचे सुद्धा प्रेसिडेंट झाले आणि त्यांचा मुलगा सुद्धा कॅन्टोनमेंटचा प्रेसिडेंट. तर त्यांना स्पोर्ट्स मध्ये नगरवाल्यांना स्पोर्ट्स मध्ये पूर्वीपासून फार आणि स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट. आता इथं एदलजी आता ते दाराब एदलजी म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव सुद्धा मुलाचं नाव सुद्धा एदलजी ठेवलं होतं. तर एडी नगरवाला जे होतं ते कॅन्टोनमेंट बोर्डचे प्रेसिडेंट होते बरेच दिवस. तर त्यांनी सगळे स्वीपरचे आणि काही बाहेरचे लोकांचे टीम चालू केली.
1: क्रिकेटची टीम
0: चालू केली. आणि माझे वडील ते पेंटँग्युलर खेळायचे त्यावेळी,
1: पंचांगी सामने,
0: तर ते ही नव्हती त्यावेळी, रणजी ट्रॉफी नव्हती. तर हे पाच टीम जे होते, एक युरोपियन ब्रिटिश, एक हिंदू, एक मुस्लिम, एक पारसी आणि एक अँग्लो इंडियन, असे मला वाटतं पाच टीम होते. तर माझे वडील त्या एक दोन मॅचेस त्या पेंटँग्युलर मध्ये खेळलेले आहे. त्यावेळी विजय मर्चंट जो होता तो टेस्ट क्रिकेट खेळला नंतर, पण तो हिंदू टीम मध्ये खेळायचा. आणि ते दोघं सिडनेम कॉलेजच्या टीम मध्ये होते, माझे वडील सुद्धा असा. सो जी इंटरेस्ट होती क्रिकेटमध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये, तर ती पूर्वीपासून होती. आणि ह्यांनी तर इथं टीमच, ते स्वीपरची टीमच चालू केली. एकदा मी दुकानी बसलो होतो तर एक माझ्या वडिलाला भेटायला आला, बाबा कैसा आहे तुम, ये वो तो, ये मेरा बेटा आहे, असं त्यांनी इंट्रोड्यूस केलं. तर मला वडिलांनी सांगितलं ह्याचं नाव अब्दुल कादर.
1: हा,
0: आणि तो ह्यांच्या टीम मध्ये, स्वीपरच्या टीम मध्ये खेळायचा. आणि तो पाकिस्तानचा जो अब्दुल कादर होता ना, त्याचंही तसंच होत. तो भी राईट आर्म ऑफ स्पिन बॉलर होता. तर हे ह्यांच्या टीम मध्ये, तो म्हणून हा साहेब मैं स्वीपरच्या टीम मध्ये खेळता था. म्हणजे इतकं घमंड होतं त्याला की कॅन्टोनमेंटच्या स्वीपरच्या टीम मध्ये मी खेळायचो. तर वडिलांनी मी सुद्धा इंट्रोड्यूस करून घेतलं का दॅट ही वॉज म्हणजे स्पिन बॉलर मध्ये नगर मध्ये तो एकदम.
2: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पे चेहरा दा है दुनिया भर दीवानो तो मैं हूँ डॉ मैं हूँ
1: ते अशा अनेक निर्माण झाल्या तयार झाले आणि त्यातले काही गाजले देखील. अशाच एका गाथा आणि त्यात आणलेली प्रणय कथा, साहस, बदल्याची भावना, सामाजिक कथा असं बरंच काही भेळ मिसळ असणारं कथानक डॉन चित्रपटाचं आहे. चित्रपटाचा मूळ उद्देश मनोरंजन असल्यामुळं तो जास्तीत जास्त मनोरंजनात्मक कसा बन

0: नेल याचा विचार निर्माता आणि दिग्दर्शक प्राधान्यानं करतात आणि त्या दृष्टीनं ते चित्रपट बनवतात. हा चित्रपट देखील डॉन या टोपन नावानं ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुंड मार्क डोनाल्ड याच्या अवतीभावती फिरत असतं. डॉन हा मुंबईमध्ये बसून सर्व जगाचं सूत्र हलवत असतो. डॉनची मुख्य भूमिका साकारली होती बिग बी अमिताभ बच्चन यांनी. नायिका होती झिनत अमान. याशिवाय प्राण, इफ्तिखार, ओम शिवपुरी, कमल कपूर, हेलन आणि सत्येन कप्पू यांच्यासोबत आणखीनही बरेच कलाकार या चित्रपटामध्ये होते. कथालेखक होते सलीम जावेद, अर्थात सलीम खान आणि जावेद अख्तर, त्या काळची प्रसिद्ध जोडगोळी. गीतकार अंजान आणि इंदिवर, संगीतकार कल्याणजी आनंदजी. निर्माता होते नरिमन इराणी आणि राजनारायण दुबे. दिग्दर्शक चंद्र बरोठ आणि बॅनर होता नरिमन फिल्म्स. श्रोते मित्र हो, या चित्रपटाची कथा एका गँगस्टरवर आधारित आहे आणि त्या गँगस्टरचा जो मुख्य असतो डॉन त्यावर आहे. आणि या चित्रपटाचे डायलॉग जे आहेत ते त्या काळी खूप प्रसिद्ध झाले, आजही ते मोठ्या आवडीनं ऐकले जातात. अनेक ठिकाणी तरुणाई त्याचा वापर देखील करते.
1: मैं जानता हूं मैं तुम्हें डॉन के बारे में ज्यादा नहीं बता सका, लेकिन हां इसकी भी तरकीब है मेरे पास. जब डॉन अपने साथियों के पास पहुंचेगा तो वो जख्मी और बीमार होगा, अपनी याददाश्त खो चुका होगा. समझे? समझ गए? जैसे जैसे तुम्हें डॉन के पिछली जिंदगी के बारे में पता चलता जाएगा वैसे वैसे तुम्हारी याददाश्त वापस आती जाएगी. समझ गए?
2: डीएसपी साहब, एक बात कहूं, बुरा मत मानिएगा, आप जो हर बात पर मुझसे पूछ लेते हैं कि समझ गए, तो क्या आपने हमको बिल्कुल शिकारपुर का समझ रखा? अरे भाई, समझेंगे कैसे नहीं.
1: डॉन पान नहीं खाता था?
2: पान नहीं, नहीं खाता? ये बहुत बुरा करता था डीएसपी साहब. अब ये आदत भी छोड़नी पड़ेगी.
0: आता अपन वळूया चित्रपटाच्या कथानकाकडे. मार्क डोनाल्ड डॉन हा मुंबईतील एक कुख्यात गुन्हेगार आहे जो 11 देशांमध्ये पोलिसांना हवा असूनही नेहमीच पोलिसांना गुंगारा देतो. डीएसपी डिसिल्वा, इन्स्पेक्टर वर्मा आणि इंटरपोल अधिकारी आर के मलिक यांनी डॉनला पकडण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही. पोलिसांच्या सोबतच्या पाठलागादरम्यान एका अपघातात डॉन गंभीर जखमी होतो आणि डिसिल्वाच्या डोळ्यासमोरच त्याचा मृत्यू होतो. डिसिल्वा कोणालाही न कळवता डॉनवर अंत्यसंस्कार तर करतो. डिसिल्वा डॉनच्या मृत्यूची गोष्ट आपल्या सहकाऱ्यांपासूनही गुप्त ठेवतो आणि विजय नावाच्या एका रस्त्यावर कला सादर करणाऱ्या डॉनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतो. डिसिल्वा विजयला डॉन असल्याचं भासवून त्याच्या टोळीत सामील होण्यास सांगतो. त्या बदल्यात विजयने दत्तक घेतलेल्या दीपू आणि मुन्नी या मुलांना योग्य शिक्षण मिळते याची डिसिल्वाला खात्री देतो.

0: दी सिल्वा विजयला प्रशिक्षण देतो आणि त्याला जखमांमुळं एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये लपून बसलेल्या विस्मृती झालेल्या डॉनच्या वेशात डॉनच्या टोळीत परत पाठवतो. हळूहळू विजयला डॉनच्या टोळीबद्दल कळू लागते. विजय गुन्हेगारी नेटवर्कची गुप्त माहिती असलेली एक डायरी डिसिल्वाला देतो, पण रोमा त्याला मारणार असते कारण तिचा भाऊ रमेश आणि त्याची वाग्दत्त वधू कामिनी यांना डॉनने आधीच ठार मारलेलं असतं. त्याचवेळी डिसिल्वा तिथं येतो आणि तिला सांगतो की तो विजय आहे, डॉन नाही. नंतर एका पार्टीपूर्वी विजय गुपचूपपणे डिसिल्वाला डॉनच्या नेटवर्कच्या बैठकीबद्दल माहिती देतो. पार्टीमध्ये प्रचंड गोळीबार होतो आणि या चकमकीत डिसिल्वा मारला जातो. विजयला डिसिल्वा मृत अवस्थेत सापडतो आणि आता मलिकच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक त्याला ताब्यात घेते.
1: जय हो राधेश्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की.

0: तो क्या समझे है बंबई नगरिया तू देख बबुआ है बंबई नगरिया तू देख।
1: विजय मलिकला सांगतो की तो डॉन नाही आणि त्याची निर्दोषता सिद्ध करू शकेल असा एक पुरावा डायरीचा उल्लेख करतो. पण डायरी कुठंच सापडत नाही. आपली निर्दोषता सिद्ध करू न शकल्यानं विजय पोलिसांच्या व्हॅनमधून पळून जातो आणि रोमाला भेटतो, जिथं त्याला कळतं की जसजीत नावाच्या व्यक्तीनं आपली मुलं दीपू आणि मुन्नी यांचा शोध घेण्यासाठी ती डायरी चोरली आहे. जसजीत विजय आणि रोमाला भेटतो आणि त्यांच्यात सामील होतो. तथापि त्या तिघांना कळतं की मलिक हा खरं तर वर्धन आहे, ज्याने खऱ्या मलिकला पकडलं होतं आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याचं सोंग घेतलं होतं. तसंच पार्टी दरम्यान डिसिल्वाचा खून करणारा तोच होता आणि दीपू व मुन्नीचे अपहरण करण्यापूर्वीच त्याने रोमाची ओळख टोळीतील सदस्यांसमोर उघड केली होती, जेणेकरून ते तिघे स्वतःला आणि डायरी वर्धनच्या स्वाधीन करू शकतील.

0: वर्धनच्या तावडीत सापडल्यानंतर जसजीत दीपू आणि मुन्नीसोबत पुन्हा एकत्र येतो आणि आपल्या मुलांची काळजी घेतल्याबद्दल विजयचे आभार मानतो. त्यांच्यासोबत लपण्याच्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी होतो. ज्या स्मशानभूमीत डॉनला दफन करण्यात आलं होतं त्याच ठिकाणी भेटल्यावर दीपू आणि मुन्नीला ओलीस ठेवलेल्या वर्धन आणि त्याच्या टोळीतील सदस्यांचा विजय, रोमा आणि जसजीत यांच्याशी बराच वेळ संघर्ष होतो, ज्याचा परिणाम म्हणून वर्धन रोमाकडून डायरी हिसकावून घेऊन ती आगीत फेकून देतो. अखेरीस वर्धन त्या तिघांना आणि टोळीतील सदस्यांना अटक करून घेण्यासाठी इन्स्पेक्टर वर्मा आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावतो, जेणेकरून तो स्वतः सही सलामत निसटू शकेल. तथापि वर्धन पळून जाण्याचा प्रयत्न करेल याची शक्यता ओळखून विजय चतुराईनं खुलासा करतो की त्यानं आगीत फेकलेली डायरी ही खरं तर एक कोरी डायरी होती, जी त्यानं वर्माला खरी डायरी देतानाच बदलली होती. आणि अशा प्रकारे वर्धनची ओळख पोलिसांसमोर उघड करतो. वर्धन आणि टोळीतील सदस्यांना अटक करण्यात येते, तर विजय, रोमा, जसजीत, दीपू आणि मुन्नी आनंदाने पोलीस स्टेशनमधून निघून जातात. असा हॅप्पी एंड असणारी या चित्रपटाची कथा. तेव्हा हा डॉन चित्रपट अत्यंत गाजलेला होता त्या काळी. कमाईच्या दृष्टीने जर बघितलं तर 1978 डॉन या चित्रपटानं कमाईमध्ये 3रा नंबर मिळवला होता. तेव्हा आजच्या शोमध्ये इतकंच सांगणार आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा एक नवा चित्रपट थोड्या गप्पा थोडी गाणीमध्ये आपण ऐकणार आहोत, क्योंकि पिक्चर अभी बाकी है. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, हिरलो पान चबाय. अरे

दोघींन घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

गुड इव्हनिंग. खूप मनापासून आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि खूप मनापासून स्वागत करते सर्व रेडिओ नगरच्या श्रोत्यांचं. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमाला फायनली सुरुवात झाली आहे. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि बाहेरचं वातावरण जर म्हणाल तर अक्षरशः आल्हाददायक वातावरण आहे. येस, आज सकाळपासून सूर्यदर्शन थोड्याफार फरकानं दिसत नाहीये, पण त्याचबरोबर दुपारपासून मात्र रिमझिम पावसाची बरसात सुरू आहे. आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठीचे अलर्ट जे आहेत ते भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेले आहेत आणि त्यानुसार छत्रपती

0: दिवसभराची कामं सुद्धा सुरूच असतील आणि जेव्हा 4 वाजतात तेव्हा मी तर येतेच भेटायला, पण त्याचबरोबर हळूहळू संध्याकाळकडे आपले वेध जे आहेत ते लागायला सुरुवात होती. आणि आज आपण बऱ्याच गोष्टी, बऱ्याच घडामोडी जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये सध्या काय घडतं आहे त्याचबरोबर जिल्ह्यामधल्या महत्त्वाच्या अपडेट्सकडे सुद्धा आपण वळणार आहोत. आणि येणाऱ्या 1 ऑगस्टपासून बरेचसे बदल जे आहेत ते बदल होत आहेत. कुठले बदल होत आहेत, काय बदल होणार आहेत, आणि आज 30 जुलै आहे बरं का, 31 जुलैपर्यंत ITR भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि त्याचबरोबर 1 ऑगस्टपासून काय होणार आहे, कुठले महत्त्वाचे बदल होणार आहेत हे सुद्धा मी सांगण्यासाठी येणार आहे अगदी थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं दुपारी 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड अॅक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर

ताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड इव्हनिंग अर्थात शुभ संध्याकाळ. मी आहे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आरजे अनु तुमच्या सोबत आहे आणि 30 जुलै 2024 आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार गुरुवार. आपल्या दिवसाला सुरुवात झालेली आहे, इव्हिनिंग शोला सुद्धा सुरुवात झालेली आहे. बऱ्याच महत्त्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आणि खरं तर प्रत्येक नवीन दिवस रोज सुरू होत असतो आपल्या प्रत्येकासाठी. म्हणजे रोजची रुटीन, रोजची कामं, रोजची धावपळ प्रत्येकाची असते, पण तरीसुद्धा आपल्या प्रत्येकासाठी दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणारा किंवा सुरू होणारा दिवस जो आहे तो प्रत्येक नवीन दिवस असतो. खरं तर हा प्रत्येक नवीन दिवस म्हणजे रोजचं रोज रुटीन नसतं तर आपल्या प्रत्येकासाठी एक नवीन संधी असते, संधीची भेट असते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे फक्त प्रत्येक दिवसाचं मनापासून स्वागत हसून करा. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक दिवसाची जी सुरुवात आहे ना ती प्रसन्न अंतःकरणाने किंवा प्रसन्न पॉझिटिव्ह विचारांनी करा. बऱ्याच वेळा असं होतं की आदला जो दिवस असतो किंवा आधीचा जो दिवस असतो त्या दिवसामध्ये बरेचसे टेन्शन, स्ट्रेस, काही गोष्टी आपल्या मागे असतात सतत आणि त्याचा विचार करून आपण झोपी जातो. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा दिवस सुरू होतो नव्यानं, एक नवीन दिवस सुरू होतो, तेव्हा आपण आदल्या दिवशी ज्या काही गोष्टी, स्ट्रेस, काही निगेटिव्हिटी आपल्याबाबत झाली असेल ती बाजूला ठेवून दिवसाची छान सुरुवात करा आणि ही सुरुवात आपल्या प्रत्येकासाठी नक्कीच खास असणार आहे. सो अशी सुरुवात आपल्या प्रत्येकाची आजच्या दिवसाची झालेली आहेच आहे. वातावरणामध्ये बरेचसे बदल होत आहेत आणि याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत थोड्याच वेळामध्ये. पुन्हा एकदा गुड इव्हनिंग
1: सखींनो. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग तुमची कामा आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत. जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू आपण जुलै महिन्याच्या शेवटाकडे येतो, म्हणजे 31 जुलै 2024 अगदी जवळ आली ही तारीख. आणि ही तारीख जवळ आली याची आठवण मी का करून देते, तर ITR भरण्याची ही अंतिम मुदत आहे आणि ती जर चुकवली तर तुम्हाला विलंब शुल्क अर्थात लेट चार्जेस फी जी आहे ती भरावी लागणार आहे. जर तुम्ही ITR भरत असाल, टॅक्स रिटर्न्स भरत असाल, तर 31 जुलै ही अंतिम तारीख आहे. ही डेडलाईन जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला नक्कीच विलंब शुल्क 1000 रुपये भरावं लागणार आहे. आणि ही थोडी अमाऊंट नाही आहे, खूप मोठी अमाऊंट आहे. आणि ज्यांचं एकूण उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे त्यांना 1000 विलंब शुल्क भरावं लागणार आहे. तर ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 5000 रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न जे आहे ते बऱ्यापैकी लिमिटमध्ये आहे त्यांना 1000 रुपये, पण 5000 कधी, तर 5 लाखांपेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही कॅपिटल लॉस पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे अजिबात ही तारीख चुकवू देऊ नका. 31 जुलैच्या आधी जे ITR ज्यांनी भरलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. सर्वोच्च न्यायालयानं दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि 5 जणांविरुद्ध तळबिरा 2 कोळसा खाण वाटपासंबंधित असलेला फौजदारी खटला जो आहे तो बंद केलेला आहे. न्यायालयानं विशेष सीबीआय न्यायालयाचा समन्स आदेश रद्द केलाय. सीबीआयनं दोन्ही क्लोजर्स रिपोर्ट स्वीकारले होते आणि न्यायालयानं असं अहवालामध्ये सांगितलेलं आहे की अहवाल नाकारण्यासाठी कथित गुन्ह्यांची दखल घेण्यासाठी कुठलाही वैध आधार नव्हता आणि 2024 डिसेंबरमध्ये मनमोहन सिंह यांचं निधन झालं आणि त्यांच्यासोबत इतर 5 जणांविरुद्ध असणारा हा तळबिरा 2 कोळसा खाण वाटपासंबंधीचा फौजदारी खटला आता कोर्टानं बंद केल्याचं सांगितलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमात मान्सून अपडेट्स कडे वळूयात. राज्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत, तर काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ राज्यामध्ये सुरू आहे. काल विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला होता, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज सुद्धा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. आज गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, कोल्हापूर, गाठमाता आणि नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर हिंगोली, परभणी, जालना, बीड, धाराशिव, जळगाव, पुणे, घाटमाथा परिसर, रायगड, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज करण्यात आला आहे. तर अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळत आहोत आणि राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य जपण्यासाठी सरकार आरोग्य विभाग प्रयत्न करत असतं. पण आता हेच शालेय मुलांचं आरोग्य जपण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये सध्या वाढत असलेली लठ्ठपणाची समस्या जी आहे त्या आजारांना आळा घालण्यासाठी आता अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जे जंक फूड्स मिळतात किंवा जास्त हाय फॅट्सयुक्त उच्च फॅट्सयुक्त काही जंक फूड जे विक्री केले जातात त्यांना बंदीचे आदेश दिले. सगळ्या शाळा वसतिगृह होस्टेल्स अंगणवाड्या FSSAI या नियमांचं पालन आणि अन्न परवाना अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या कोणी नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक आणि कडक कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ ने 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. एसटी आपल्या सगळ्यांची लाडकी लाल परी, आणि आता एसटी बस प्रवासामध्ये शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक महिलांना अजूनही NCMC कार्ड, स्मार्ट कार्ड मिळालेलं नाहीये, आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आता एसटी प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की 1 ऑगस्ट पासून हे कार्ड एसटी प्रवासासाठी अनिवार्य करण्यात येणार होतं, पण काही तांत्रिक कारणामुळे याची मुदत 1 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू, आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या, आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली. पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जोशी यांच्याकडे विद्यमान खात्यासोबत शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केलाय. नवीन शिक्षण मंत्र्यांची अधिकृत घोषणा होईपर्यंत जोशी हेही कामकाज पाहणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. एल निनोचा प्रभाव जो आहे तो आता आणखी तीव्र होणार असल्याचं सांगितलं आहे. तर येत्या काही महिन्यामध्ये याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं प्रसिद्ध केलेल्या दक्षिण गोलार्धाच्या ताज्या अहवालाबाबत हिंद महासागर द्विध्रुतीयता अर्थात आयोडी सकारात्मक टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं जागतिक हवामानात सांगितलं आहे. जागतिक हवामानातील बदल अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागरातील तापमान सध्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे तीव्र एलनिनोचे संकेत मिळत आहेत. बहुतांश हवामान मॉडेल्सनुसार सध्याचा एक निनो 1950 नंतर नोंदवण्यात आलेला सगळ्यात सक्त आणि शक्तिशाली एलनिनो घटकांपैकी एक आहे आणि त्याची तीव्रता अधिक ठरू शकते असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एलनिनोचा प्रभाव राज्यामध्ये सुद्धा वाढेल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचं. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. आणि महत्वाच्या राज्यातल्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. तर राज्यसभेमध्ये वंदे मातरम हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. वंदे मातरम या राष्ट्रगीताला जनगण मन याप्रमाणे कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रस्ताव असलेलं राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 हे राज्यसभेमध्ये काल मंजूर झालंय. आणि आता या विधेयकानुसार वंदे मातरम या गीताचा अपमान किंवा अनादर जर झाला तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आहे, दंड आहे आणि दोन्ही शिक्षा तुम्हाला एकत्र होऊ शकतात. हे विधेयक आवाजी मतदानानं राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये वंदे मातरम हे विधेयक मंजूर झालेलं आहे आणि हे पाळणं आपलं प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग.
2: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ रंग 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, काल विरोधी पक्षाच्या गदारोळामध्ये लोकसभेनं सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 हे मंजूर केलंय. विरोधकांनी सभात्याग केला पण नंतर आवाजी मतदानानं हे विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलंय. या विधेयकामध्ये असं म्हटलंय की 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांचं संसदेतलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याचं म्हटलं आहे. 152 प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती कुठून मिळाली असा प्रश्न सुद्धा लोकसभेमध्ये विचारण्यात आला होता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. उन उन उन।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग, हा कार्यक्रम सुरू आहे. आणि श्रोते हो, महत्त्वाच्या काही अपडेट जाणून घेतो आहे. सिनेसृष्टीकडे आता वळूयात. रामायण सध्या याचा टीझर जो आहे तो रिलीज झाल्यापासून अनेक प्रेक्षकांना उत्सुकता आहे की रामायण ही फिल्म कशी असेल. नितेश तिवारी यांच्या रामायणाचा ट्रेलर जो 2 दिवसापूर्वी रिलीज झाला, त्यानंतर रकुलप्रीत जी शूर्पणखेच्या भूमिकेमध्ये आहे, तिच्या मीम्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. म्हणजे अक्षरशः सोशल मीडियावर या मीम्सचा पूर आलाय की काय असं म्हणायला हरकत नाही. आणि आधुनिक काळातील शूर्पणखा असं कमेंट केलं जात आहे किंवा असं सतत म्हटलं जात आहे. पण त्रेतायुगातील शूर्पणखा खरोखरच एवढी बोल्ड होती का, खरोखरच अशी दिसायला इतकी सुंदर होती का, असे सुद्धा काही युजर्स म्हणतात. त्यामध्ये तिने वापरलेले जे काही दागिने आहेत त्याबद्दल सुद्धा बोललं जात आहे, बरंचसं ट्रोल केलं जात आहे. सध्या तर टीझर रिलीज झालेला आहे, त्यामुळे ट्रोलिंग हे सुरू असेलच. अनेक वेगवेगळ्या युजर्सची, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. पण रामायण हा सिनेमा कसा असणार आहे हे लवकरच आपल्याला कळणार आहे बॉक्स ऑफिसवर. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, महत्वाच्या मान्सून अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलाय. यवतमाळ, अमरावती आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर विदर्भामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांना जोरदार पाऊस येऊ शकतो असाही अंदाज व्यक्त केला आहे. ऑरेंज आणि येलो अलर्ट विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि गावांना दिलाय. कोकणामध्ये सध्या जोरदार वारं वाहत आहे. गोंदियामध्ये वादळामध्ये घरांचे पत्रे उडाले तर 8 जण यामध्ये जखमी झालेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनानं केलंय. पावसामुळे वेगवान वारं वाहत आहे गोंदियामध्ये, त्यामुळे खरंच जोरात ताशी 90 ते 100 किलोमीटर एवढी वारं वाहत असताना घरांचे पत्रे उडून गेलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी, तिथल्या ग्रामस्थांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अजून महत्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच थोड्याच वेळात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, सांजरंग या कार्यक्रमामध्ये मी अनु आहे तुमच्यासोबत. ऑलमोस्ट 7 वाजत आलेले आहेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि आपल्या सांजरंग या कार्यक्रमाची शो संपत आलेली आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना अनेक वादळं येत असतात, अनेक दुःख येत असतात, वेगवेगळ्या गोष्टी, स्ट्रगल, स्ट्रेस, आपण याचा सगळेजण सामना ना रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये करत असतो. आपण माणसं आहोत, मानवी आयुष्य आपण जगतो आहोत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी, हे सगळे चढ उतार सहन करत आपण पुढे जात असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं ना, एखादा स्ट्रेस एखाद्या गोष्टीमुळे येतोय, खूप ताणतणाव येतोय, अक्षरशः कधी कधी असं वाटतं की अरे यार असं जगणं नको, आता आपण काय करायला हवं, काय करायला हवं हे सुद्धा बऱ्याच वेळा तशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुचत नाही. माझं असं नक्कीच अनेक श्रोत्यांना म्हणणं असेल की अशा परिस्थितीमध्ये शांत राहणं, संयमी राहणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये आलेल्या परिस्थितीवर शांत राहतो, संयमी राहतो ना, तेव्हा आपल्याला पुढचे मार्ग आपोआप सुचतात, आपोआप दिसायला लागतात आणि चांगल्या मार्गावर आपण पुढे मार्गक्रमण करतो. आपला पुढचा आयुष्याचा रस्ता जो आहे तो पुन्हा एकदा धरतो आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात करतो. त्यामुळे नक्कीच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, तुम्ही खूप स्ट्रेसफुल असाल, तर नक्कीच हा ऑप्शन जो आहे शांत आणि संयमी राहणं तो चूज करायला हवा. श्रोते हो, पुन्हा येते उद्या भेटायला सांजरंग या कार्यक्रमामध्ये. थोड्याच वेळात नगर डायरी हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकणार आहात स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रावरूनच. अनु आहे तुमच्या सोबत, उद्या येते भेटायला. पुन्हा एकदा श्रोते हो, नमस्कार.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। श्रोते हो

0: आजच्या नगरडायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगरचे विवेक वाडेकर आज आपल्यासोबत आहेत. निसर्ग भ्रमंती करणं, त्याचबरोबर पक्षी निरीक्षण करणं हे त्यांना प्रचंड आवडतं आणि गेल्या 30 वर्षांपासून ते पक्षी निरीक्षण सुद्धा करतात. बऱ्याच पक्ष्यांबाबत त्यांना ओळख आहे. त्यांच्या हालचाली पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून तो कुठला पक्षी आहे हे ते आपल्याला सांगू शकतात. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अनेक शाखांमध्ये सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिकल संदर्भामधलं सर्व काम त्यांनी पाहिलेलं आहे आणि हा त्यांचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी सर, तुमचं या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर बालपणीचा काळ खूप सुखद असतो, किंवा आपण कितीही मोठे झालो तरी बालपणीचा काळ आपल्याला छान वाटतो. सर, तुम्ही मूळचे कुठले आहात? तुमचं बालपण कुठे गेलं?
1: बॉर्न अँड ब्रॉट, म्हणजे मूळ माझं जन्मगाव सिन्नर, नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि सिन्नरला गोविंदेश्वर नावाचं एक फार मोठं हेमाडपंथी मंदिर आहे. जवळजवळ 1200 ते 1500 वर्षापूर्वी गवळी राजाने बांधलेलं ते हेमाडपंथी मंदिर, आणि त्या परिसरात माझा जन्म झाला. आणि माझं भाग्य असं की वयाच्या 3-4 वर्षापासून मी त्या गोविंदेश्वर मंदिरात जाऊ लागलो. आणि तिथूनच खरं तर मला ह्या सगळ्या शिल्पकला, साहित्य, संगीतकला, निसर्ग, गडकिल्ले याची ओळख व्हायला सुरुवात झाली. आणि साधारण माध्यमिक शाळेत गेल्यानंतर आमच्या त्याच परिसरामध्ये गोविंदेश्वर, त्याच्यामध्ये त्याचं एक टोक आपल्या नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यामध्ये तिथे मिळतं, तर त्या तिथे त्यांनी विश्रांती घेतली म्हणून त्याला विश्रांतगड पण म्हणतात. तिथे शिल्लक आहे आणि संप्रांतगडापर्यंत येतो, पण आम्हाला आरोग्य मिळालं. खऱ्या अर्थाने निसर्ग भ्रमंती किंवा गड किल्ल्यांची ओळख 1980 साली संगमनेरजवळच्या अकोले राजूर परिसरातील भंडालदारा धरणाच्या बॅकवॉटरला असलेलं रतनगड, हा जो रतनगड हा आमचा आयुष्यातला पहिला ट्रेक असं मी समजतो. आणि दुपारी आम्ही संगमनेरून निघालो

अशी ती जायची. शेवटच्या साडेपाचच्या बोटीनी आम्ही त्या वल्लभाईच्या बोटीत बसलो. आम्ही 9 जण आणि ते 10 असे 10 जण आम्ही त्या बोटीतनं प्रवास करत साधारण 1 तासाच्या अंतराने आम्ही त्या रतनवाडीला पोहोचलो. रतनवाडीला अमृतेश्वर नावाचं खूप सुंदर अप्रतिम असं शिल्प असलेलं एक शिवमंदिर आहे. ते अमृतेश्वराचं असल्यामुळे त्या नदीला अमृतवाहिनी हे नाव पडलेलं आहे. आणि त्या परिसरात रतनवाडीला आम्ही विठ्ठल शेठ झडे यांच्या घरी राहिलो. पहाटे उठून त्या पुष्करणीत आंघोळ करून त्या अमृतेश्वराचं दर्शन घेऊन पायी चालायला सुरुवात केली आणि रतनगडाच्या पायथ्याशी आलो. आणि चढायला सुरुवात केल्यानंतर साधारण आम्ही 12 ते 1 दरम्यान मधल्या 2500 फुटावरती इतकं प्रचंड घनदाट जंगल आहे आजच्या काळातसुद्धा की असं वाटतं की टार्झन किंवा एखाद्या वन्य चित्रपटाचं शूटिंग तिथे झालेलं आहे की काय. इतकं डार्क जंगल आहे म्हणजे दिवसासुद्धा सूर्यकिरण तिथे पोहोचत नाही. आणि आतमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे उन्हाची तप्तता जाणवत नाही. असं एअर कंडिशन वातावरण निसर्गरम्य. आणि तिथे आम्ही थांबून त्या जंगलातमध्ये एक ब्रिटिश वाट जाते म्हणजे हा जो भंडारदरा डॅम आपण म्हणतो विल्सन डॅम त्याचं मूळ नाव विल्सन डॅम आहे. कारण विल्सन नावाच्या ब्रिटिशांच्या एका अधिकाऱ्याने तो घाटघर ते कुमशेत यामध्ये असलेला रतनगड आहे तो सर्वे करण्यासाठी त्या घाटघरहून निघायचा आदिवासींना बरोबर घ्यायचा आणि आदिवासी लोक भाकरी आणि मिरच्याचा ठेचा घेऊन त्याच्यावरती भटकंती करायचे. आणि जवळजवळ 100 वेळा त्यांनी ती वाट ती क्रॉस करून तो त्या कुमशेतला गेला आणि त्यांनी तिथून सर्वे केला की आपल्याला कसं हे धरण बांधता येईल. आणि अतिशय कल्पकतेने तो धरणाची रुंदी खूप नाही आहे पण उंची मात्र जवळजवळ 300 फूट आहे. मग इथे जर एक भिंत घातली तर घाटघर म्हणजे अलंग मदन कुलंग रतनगड गवळी कंचक्कर आजोबाचा डोंगर या सगळ्या डोंगरांमधनं येणारं पावसाचं पडणारं पाणी जे वर्षानुवर्ष वाहत जात होतं त्या शेंडीमधनं म्हणजे भंडारदऱ्यामधनं त्याला जर आपण एक भिंत टाकली तर इथे छान असा एक जलस्रोत एक बंधारा निर्माण होईल एक धरण निर्माण होईल आणि त्याचा पुढे ह्या सगळ्या भूमीला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने एक चांगला उपयोग होईल. आणि म्हणून तो सर्वे करून त्या वाटेवरनं जायचा म्हणून त्याला ब्रिटिश वाट नाव पडलेली. तिथं त्यांनी 10x10 दगडी एक हौद बांधलेला आहे की त्या काळामध्ये आजच्या काळातसुद्धा तिथे वाघ येतात पाणी प्यायला वाघांसाठी त्यांनी निर्माण केलेली एक ती एक सोय आपण म्हणूया. आणि ते 2500 फुटाचं ते जंगल पास केलं की पुन्हा आपण जेव्हा तेवढाच टप्पा पुन्हा वर चढून जातो तेव्हा 5000 फुटांवरती येतो आणि सगळ्यात टॉपला एक 25-25 फुटाच्या 2 अशा 90° शिडे तिथे आत्ता बसवलेल्या आहेत. पण आम्ही गेलो त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे खोबणीतनं किंवा झाडांच्या मुळ्यांना धरून आम्ही ते 25-25 फुटाचे 2 टप्पे म्हणजे 50 फुटाचे त्या देवळीतनं आम्ही त्या दिंडी दरवाजा म्हणूया आम्ही रतनगडावर प्रवेश केला. असं ते वरचा जो शेवटचा थरारक जो होता त्याला मृत्यूची शिडी अशी नाव आहे. कारण नौखा जर कोणी ट्रेकर असेल गिर्यारोहक असेल तर त्याला कदाचित छातीमध्ये धडकी भरू शकते. म्हणून अलीकडे एक एक्सपर्ट असा गिर्यारोहक आणि वरच्या बाजूला पण एक्सपर्ट गिर्यारोहक आणि मध्ये असा नौखा गिर्यारोहक त्याला घेऊन हळूहळू ते 50 फुटाचं क्षेत्र क्रॉस करायला कमीत कमी 1 तास लागतो. तर असं ते पास केल्यानंतर मग वरती तुम्ही ज्या वेळेला त्या दिंडी दरवाज्यातनं आत येतात तर तुम्हाला 10 दिशांना निसर्गरम्य असा भंडारदरा धरणाचा असा परिसर मी आत्ता जी गडकिल्ल्यांची नावं घेतली 10 दिशांना तुम्हाला ते ऑब्झर्व करायला मिळतं. तिथे एक एल टाईप असा खोदलेला एक दगडी टाक आहे म्हणजे हौद आहे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही काळाची पावलं ओळखून पाण्याचं व्यवस्थापन केलं होतं असे 4 पाण्याचे टाके आहेत तिथे. आणि ते पाणी अतिशय थंड निर्मळ आणि शुद्ध कारण तिथे कुठलं पोल्युशन नाही. आणि ते घेतल्यानंतर मग आम्ही नेलेली शिदोरी ती ग्रहण केली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पश्चिमेच्या दिशेने आम्ही सूर्यास्त बघायला त्या मागच्या बाजूला आलो. आमच्या ग्रुपमध्ये आमचा जो एक मित्र तो अरुण दातेंची गाणी खूप छान म्हणायचा त्याला आम्ही सांगायचो या जन्मावर या जगण्यावर आणि ते गीत ऐकत ऐकत आम्ही तो सूर्यमित्र मावळतीला चाललेला आहे आणि त्याच्याकडे बघत बघत ते गाणं ऐकत आमचा तो दिवस पूर्ण व्हायचा की पुन्हा येऊन आम्ही 3 दगडांची चूल मांडून चहा बनवून त्याच्यावर नंतर खिचडीची तयारी करून असं आम्ही पुढच्या टप्प्याची सुरुवात करायचो. त्यानंतर 8:30 आमची खिचडी झाली की 8:30 प्रार्थना घ्यायचो आम्ही आणि त्याच्यानंतर मग आम्ही कॅम्प फायर करून ज्याला कोणाला कविता म्हणता येते कोणी गाणं सादर करतो कोणी वर्ड्सवर्थ

0: साहेबांची कविता सादर करतो, कोणी माउथ ऑर्गन आणलेलं असतो त्याच्यावर मराठी आणि हिंदी जुन्या चित्रपट गीतांची एखादी धून वाजवतो, कोणी एखादा नाटकातला प्रवेश सादर करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल, आणि वंदनीय बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं छत्रपती श्री शिवाजी महाराज या पुस्तकातला एखादा उतारा कोणीतरी त्याच भक्तिभावाने तिथं सादर करतो. आणि ते झाल्यानंतर असा आमचा एक 2.5-3 तासाचा तो कॅम्प फायर असायचा. आणि ते झाल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर उघड्यावरती येऊन गुलजार साहेबांच्या त्या ओळी आहेत की तारुंको देखते हुए छतपर पडे हुए दिल ढूंढता हे फिरवई फुरसत के रात दिन, या न्यायाने आम्ही आकाशदर्शनाला आमची सुरुवात व्हायची. आणि आमच्यातले एक दोन एक्सपर्ट त्यांना त्यातली बरीच माहिती होती, तर 2.5-3 तास त्या आकाशदर्शनामध्ये कसे निघून जायचे, आणि पहाटे 3:30-4 ला आम्ही थोडीशी झोप घेऊन पुन्हा सकाळी उठून त्या टाक्यातल्या पाण्याने फ्रेश होऊन पुन्हा चहा बनवून आम्ही सोबत आपल्या भारताचा तिरंगा नेलेला असायचा आणि तो तिथे फडकवून आम्ही राष्ट्रगीत म्हणून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि भारतमातेच्या नावाने घोषणा देऊन तिथून आम्ही आमचा ट्रेकची ती सांगत आम्ही सुरुवात परतीला प्रवास करायचो. हा आमचा जो पहिला ट्रेक होता त्याच्यामुळे ती जी आवड आहे ती त्या रतनगडच्या ट्रेकने खरी निर्माण झाली.
1: नक्कीच, आता तुम्ही सांगितलं की ट्रेकची आवड तुमचा पहिला आठवणीत असणारा ट्रेक आणि त्या सगळ्या सुंदर आठवणी. पण सर, पेशाने तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहात जसं मी सुरुवातीला सुद्धा उल्लेख केला होता. या तुमच्या अनेक वर्षांच्या या सेवेमध्ये या कामामध्ये खूप वेगवेगळे अनुभव सर आले असतील तुम्हाला, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही खूप मोठी भारतातली बँक आहे, अग्रगण्य बँक आहे, नॅशनलाइज बँक आहे, आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमचा कामाचा अनुभव त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आणि मोठा आहे. तर ते दिवस कसे होते किंवा बँकेशी निगडीत तुम्ही कसे जोडले गेला?
0: त्याला पण एक अशी पार्श्वभूमी अशी झाली की मी जेव्हा नगरमध्ये आलो त्याच्या आधी पण माझा हाच व्यवसाय होता नाशिकला असताना, पण नगरला आल्यानंतर माझं स्वतःचं एक छोटंसं शॉप कम ऑफिस होतं आणि नगरच्या मुख्य शाखेमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची अतिशय निकडीची गरज होती आणि त्यामुळे ते त्यातल्या काही ऑफिसरचा माझा परिचय होता. तर 6 महिने ते त्रस्त झालेले होते, त्यांना व्यवस्थित सर्व्हिस मिळत नव्हती, म्हणून ते एकजण शोध घेत माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की हे काम कराल का, तर मी तात्काळ होकार दिला. 6 महिने ते माझं काम बघत होते, माझं टाईम कमिटमेंट, माझी प्रामाणिकता, माझं कामाशी असलेलं एकरूप होणं, आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी मला ते जोडले गेले. आणि त्या माझा फायदा असा झाला की स्टेट बँकेमध्येच मला पक्षी निरीक्षणाचे 3 लोक जोडले गेले. तो एक मी प्रवास आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय बी के कुलकर्णी साहेब म्हणून तिथे असिस्टंट जनरल मॅनेजर होते, तर त्यांना पण पक्षी निरीक्षणाची खूप आवड होती. तर प्रसिद्ध पक्षी निरीक्षक त्यांनी लिहिलेलं भारतीय पक्षी हे पुस्तक त्यांचं मुखोद्गत होतं आणि त्यांना जेव्हा कळलं की मला निसर्गात फिरण्याची आवड आहे आणि तिथेच दुसरे असलेले एक अधिकारी कार्तिकजी इंगळे या दोघांनी मला हेरलं आणि तुम्हाला आवड आहे तर पुढच्या रविवारी तुम्ही आमच्यावर याल का, तर मी म्हटलं येईल, कुठे मी तयार होते सांगा. आणि मग ते जी गाडी केलेली होती त्यांनी मला घेऊन गेले आणि पहिलं पक्षी निरीक्षण आपलं पिंपळगाव माळवी, दुसरं पक्षी निरीक्षण आमचं जायकवाडीला झालं आणि तिसरं पक्षी निरीक्षण भिगवण तलावात झालं. त्याच्यामुळे आमचे भावबंध जास्त जुळले गेले आणि मी महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं आम्ही हमखास ते दोघंजणं आणि नगरचे भूषण असलेले प्राध्यापक डॉक्टर सुधाकर कुराडे, मान्यद वन्यजीव रक्षक यांचासुद्धा मला सहवास मिळाला. हे खरं तर माझे पक्षी निरीक्षणातले हे 3 गुरु म्हणतो ब्रह्म विष्णू महेश, कारण एक बी के कुलकर्णी म्हणजे डॉक्टर सलीम अली हे थोर पक्षी निरीक्षक भारताचे, त्यांनी लिहिलेलं भारतीय पक्षी हे चालतं बोलतं पुस्तक त्यांना पाठ होतं, तोच संदर्भ कार्तिक इंगळे साहेबांच्या ह्याच्यात, आणि सुधाकर कुराडे सर म्हणजे त्या विषयात डॉक्टरेट केलेले, फोटोग्राफीची अत्यंत आवड, त्यामुळे ह्यांच्याबरोबर झालेला पक्षी निरीक्षणाचा प्रवास मला घडवत गेला खरं तर आणि मला खूप शिकवून गेला. त्याच्यामध्ये पक्षी कसे ओळखायचे, पक्ष्यांचे रंग, पक्ष्यांचे आकार, पक्ष्यांचे पिसं, पक्ष्यांचे आवाज, आणि ते कोणत्या ऋतूमध्ये कुठे असतात, ते काय करतात, या सगळ्या बारीक हालचाली ज्याला आपण खऱ्या अर्थाने पक्षी निरीक्षण म्हणून, हे मला पिंपळगाव माळवी आणि जास्त पक्षीतीर्थ मी त्याला म्हणतो जायकवाडी. आपलं खरंच समृद्ध आहे नगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा, या दोघांच्या बॉर्डर असलेला, या गोदावरीच्याच किनाऱ्यावर असलेलं हे जायकवाडी धरण, त्याला मी पक्षीतीर्थ म्हणतो. आणि भारतातले जवळजवळ 75 प्रकारचे पक्षी वर्षभर आपल्याला ह्या ना त्या ऋतूमध्ये पाहायला मिळतात. असा माझा तो प्रवास त्यांच्याबरोबर सुरू झाला.
1: नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळतात. नगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कुठल्या ऋतूमध्ये कुठले पक्षी जे आहेत ते इथे आढळतात, कुठल्या पक्ष्यांची काय खासियत आहे?
0: पक्षीतीर्थ जायकवाडीबद्दल सांगायचं झालं तर हा पैठण या तीर्थक्षेत्री त्याला धरण बांधलेलं आहे, नाथसागर आपण ज्याला म्हणतो, आणि तिथून त्याचं कॅचमेंट विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे पक्ष्यांना अनुकूल अशी ती जागा मला वाटते. आणि तिथे स्थलांतरित होऊन आलेले हिमालयातनं विशेषतः रोहित नावाचा, ज्याला आपण फ्लेमिंग म्हणतो, हा 3.5 ते 4 फूट उंचीचा असलेला फिकट पांढरा आणि गुलाबी रंग असलेला, त्याच्यानंतर बागदार चोच असते आणि अतिशय देखणा राजबिंडा पक्षी, त्याची चालसुद्धा अतिशय डौलदार असते. तर हे पक्षी साधारण ऑक्टोबर ते मार्च ह्या दरम्यान, कारण त्यावेळेला हिमालयामध्ये थंडी खूप असते, म्हणून ते स्थलांतर होऊन काय भगवंतानी त्याच्यामध्ये बसवलेलं असेल की दिशा कशी ओळखायची, कसा प्रवास करायचा, आणि नॉनस्टॉप प्रवास करून ते इथे येतात. आणि ह्या जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरला आम्ही एकदा पक्षी निरीक्षणाला गेलेलो असताना आम्हाला 5 ठिकाणी या फ्लेमिंगो पक्ष्यांची वेगवेगळी ठिकाणं आढळली. पहिल्यांदा आम्ही गेलो तिथे 50 फ्लेमिंगो होते, तिथे 15 मिनिटं आम्ही त्यांचा ते पक्षी निरीक्षण केलं. दुसऱ्या ठिकाणी गेलो तर 100-150 झालेले होते. तिसऱ्या ठिकाणी गेले तर 400-500 झालेले होते. चौथ्या ठिकाणी गेलो तर 500 ते 1000 होते. आणि त्या वस्तीवर गेल्यानंतर आम्हाला तिथले आणखीन एक स्थानिक पक्षी मित्र भेटले. त्यांच्याबद्दल मला पण सांगावंसं वाटेल की शेवगावचे आमचे ह्या सगळ्या पक्षी निरीक्षण ग्रुपमधले बापूसाहेब भोसले नावाचे शेवगावचे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व, म्हणजे पायामध्ये वाहणा, लेंगा, नेहरू शर्ट, टोपी आणि खिशाला पेन आणि डायरी. तर ह्या माणसाला पक्षी निरीक्षणाचं काय ज्ञान असेल बुवा, असा प्रथमदर्शी आपल्याला भास होतो. पण जेव्हा त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायला सुरुवात केली तेव्हा असं जाणवलं की प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुधाकर कुराडे, बीके कुलकर्णी काका आणि इंगळेसाहेब यांच्यापेक्षाही त्यांना पक्ष्यांची जास्त माहिती होती. आणि ज्यावेळेला डॉक्टर सलीम अली यांचं 5 दिवस तिथे एक पक्षी निरीक्षणाचा कॅम्प होता, तर संभाजीनगरचे आणि अहिल्यानगरचे दोन्ही पक्षी मित्र त्या ठिकाणी आलेले होते. 3 दिवस ते संभाजीनगर परिसरात होते आणि 2 दिवस ते अहिल्यानगर परिसरात होते. तर त्यावेळेला 5 दिवस यांचा जो काही बालपण गेलेलं होतं, 1000 एकर असलेलं हे व्यक्तिमत्व बापूसाहेब भोसले, लहानपणापासून गलोर घ्यायचे हातामध्ये, वेगवेगळे पक्षी मारायचे, शिकार करायचे, हेच माहिती होतं. आणि 5 दिवसांमध्ये जेव्हा त्यांचा सहवास डॉक्टर सलीम अलींचा मिळाला तेव्हा 4थ्या दिवसापर्यंत डॉक्टर सलीम अलींनी बापूसाहेब भोसलेंना फक्त पाहत होते. आणि 5व्या दिवशी जेव्हा ते पक्षी निरीक्षणाला निघाले तेव्हा चालत असताना मध्येच थबकून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना ते म्हणाले की बापूसाहेब, आजपासून गलोल किंवा पिस्तोल किंवा रायफल ही खाली ठेवायची आणि दुसऱ्या अर्थाने शूटिंग करायचं, म्हणजे दुर्बीण घेऊन आता पक्षी निरीक्षण करायचं. आणि तो खांद्यावर ठेवलेला हात आणि त्यांनी दिलेला उपदेश याच्यातनं हा माणूस अंतर्बाह्य बदलला. आणि 2व्या दिवसापासून त्यांनी रायफल भिंतीला टांगून ठेवली आणि डोळ्यांवरती दुर्बीण आणली. आणि आजही त्याच उत्साहाने त्याच जोशाने बापूसाहेब भोसले त्या आलेल्या पक्षी मित्रांना तिथे पक्षी निरीक्षणासाठी घेऊन जातात.
1: नक्कीच. आपल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्हा अनेक कारणांनी समृद्ध आहे. पक्ष्यांबद्दल आपण बोलत होतो तर पक्ष्यांबद्दल आहे. ऐतिहासिक नगर जिल्हा ओळखला जातो वेगवेगळ्या कारणांनी. अनेक इथे वास्तू आहेत, अनेक मंदिरंसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक निसर्ग सौंदर्य स्थळंसुद्धा आहेत. तुम्हाला नगर जिल्हा कसा वाटतो?
0: मला नगर जिल्हा सांगायचं तर अशी भूमीच जगाच्या पाठीवर कुठे नाही, कारण मी ज्यावेळेला नाशिकहून आलो तेव्हा मला असं सांगितलं की नगर जिल्ह्याचा उत्तर भाग आहे हा समृद्ध आहे, सुजलाम सुफलाम आहे, निश्चित आहेच तो. संगमनेर, अकोले, भंडारदरा, हे याला मी मिनी काश्मीर म्हणतो. आणि मला असं सांगितलं की नगर जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे अतिशय रुक्ष आहे, ड्राय आहे, तिथे काहीच नाही बघण्यासारखं. आणि थोडासा हाच समज घेऊन मी इथे आलो होतो. पण ज्यावेळेला ही त्रिमूर्ती मला मिळाली त्यानंतर नगरचे डॉक्टर अरुण मांडे साहेब हे मला भेटले आणि ह्या सगळ्यांनी हा जो माझा काही समज होता तो खोटा ठरवला. आणि त्यांनी मला जी काही ठिकाणं दिली तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल मॅडम की गेल्या 30 वर्षामध्ये मी शेकडो ठिकाणं या परिसरात त्यांनी सांगितली ती आणि मी शोधून काढलेली असे दक्षिण भागात सुद्धा हटके ठिकाण आहेत की जी जगाच्या पाठीवर एकमेव आहेत हे मला इथं पाहायला मिळालं. प्रत्येक ऋतूमधलं प्रत्येक ठिकाण, अगदी आपल्या गोरक्षगडापासून सुरुवात केली ज्याला डोंगरगणच्या समोर मांजसोमो म्हणतो की अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाण, की तिथे गेल्यानंतर माणूस भौतिकता विसरतो. खूप सुंदर ठिकाण आहे. त्यानंतर तो वामुरीचा घाट, त्याच्यानंतर ती डोंगरगणची जी हॅपी व्हॅली म्हणतो आनंदगड, फारच सुंदर. म्हणजे त्यातला पावसाळ्यातलं एक सौंदर्य वेगळं, हिवाळ्यातलं वेगळं आणि उन्हाळ्यातलं आणखीन वेगळं. त्याच्या शेजारी असलेलं पिंपळगाव माळवी तलाव. त्याच्यानंतर एकदा आम्ही पक्षी निरीक्षणाला आमच्याबरोबर डॉक्टर पारगावकर मिस्टर अँड मिसेस दोन्ही जोडी बरोबर होते, तर ते मला सांगत होते की आम्ही त्या एका देशामध्ये बर्ड सेंच्युरी म्हणजे पक्षी अभयारण्य पाहून आलो. तर ते पाहून आल्यानंतर जवळजवळ एक अर्धा तास त्यांचं वर्णन चाललं होतं. म्हणून मी त्यांना उजव्या बाजूला हात करून विचारलं की तुम्ही आगडगाव पाहिलंय का? तर ते म्हणाले कुठे आलं? म्हटलं गर्भगिरीची रांग. म्हणजे काय काय आहे तिथे? मग मी त्यांना अर्धा पाऊण तास आगडगावपासून, आगडगाव, देवगाव, रतडगाव, रातणी, मांजणी, त्याच्यानंतर मागे असलेलं कोलुबाईचं कोलार, जसं शिर्डीला जाताना भगवती कोलार आहे तसं इकडे कोलुबाईचं कोलार आहे, आणि तिथे तिन्ही तिन्ही पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा आणि 6 ऋतूंमधले 6 वेगवेगळे बदल जेव्हा त्यांना सांगितले की त्या कोलुबाईच्या कोलारला जाताना त्या गर्भगिरीच्या डोंगररांगेतनं आपण आगडगाववरनं जातो. अतिशय सुंदर घाट आहे. हरणांचे कळप पाहायला मिळतात, सशांचे कळप पाहायला मिळतात आणि खाली जेव्हा आपण पावसाळ्यात उतरतोबाईच्या कोलारला जातो लिटरली तुम्हाला जर गेलं असाल काय मिळतं तर ते म्हणे कुठे सूर्योदय पाहणार त्याच्या मागच्या बाजूला चला. म्हणजे रांगेमध्ये पुढे एक कौडगाव नावाचं गाव आहे, तिथून गड आहे. ते जर त्या गडावर गेलं एक कौडगावला रस्ता जातो आणि उजव्या बाजूला त्या बाळनाथ गडावर जातो. नवनाथ कथा भक्तिसारमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की ज्या वेळेला वृद्धेश्वरला यज्ञ झाला आणि महादेवांनी सगळ्या देवतांना बोलवलं तर त्यांची विमानं त्या काळातली कुठे लँड करायची म्हणून ठिकाण निश्चित केलं बाळनाथगड, त्याचा उल्लेख आहे. मग ते सगळे त्या काळातली विमानं तिथे लँड झाली आणि भूमार्गाने म्हणजे रथाच्या सहाय्याने ते लोक वृद्धेश्वरला गेले. तर त्या ठिकाणी असं अतिशय सुंदर टेबल टॉप आहे. त्यानंतर त्या भगवान महादेवांचे एक शिष्य आलेले होते तिथे बाळकनाथ म्हणून. तर हे सगळे देव परत निघून गेले त्या मार्गाने, पण भगवान महादेव म्हणाले मला ही भूमी खूप आवडली म्हणून ते तिथे राहिले. म्हणून सगळ्यात जुनं म्हणून त्याला वृद्धेश्वर म्हणतात आणि त्यांचे जे शिष्य बाळकनाथ ते पण त्या बाळनाथ गडावरती तिथे राहिले. मग कालांतराने ते बाळकनाथ बाळकनाथ बाळनाथ झालं आणि ते इतकं सुंदर मंदिर आहे. अजूनही त्या प्रत्येक मंदिराचा दगड शाबूत आहे आणि त्या मंदिरात गेल्यानंतर आपण सगळी भौतिकता विसरतो आणि सुंदर पवित्र वातावरण आहे. आणि तिथे त्या टेबल टॉपवर गेल्यानंतर तुम्हाला जर व्हिजन क्लिअर असेल तर जायकवाडीचं बॅकवॉटरसुद्धा तुम्हाला तिथून अतिशय क्लिअर दिसतं जर मौसम साफ असेल तर. असा एक बाळनाथगड आहे. त्याच्यानंतर वृद्धेश्वर, मढी, मायंबा, त्यानंतर ह्या बाजूला पारनेर तालुका, याला तर मी नगरचं स्वित्झर्लंड म्हणतो कारण पहाडी भाग आहे आणि प्रत्येक ठिकाणाहून अतिशय निसर्गरम्य ठिकाणांची रेलचेल असलेला तुमचा दर्याबाई पाडळी घ्या, निगोच घ्या, मळगंगा म्हणजे जे रांजण खळगे म्हणतो ऐतिहासिक आणि भौगोलाच्या दृष्टीने जगात दोनच ठिकाणे असे आहेत की पाण्याच्या अत्यंत प्रवाही वेगाने तिथं जे याला पॉटहोल्स म्हणतो आपण रांजण खळगे हे निर्माण झालेले. आता तर स्कायवॉक केल्यामुळे त्याचा जास्त आनंद आपल्याला वर जाऊन घेता येतो. अतिशय सुंदर परिसर आहे आणि त्याच पारनेर तालुक्यामध्ये टाकडी ओकेश्वरपासून उत्तरेला पळशी नावाचं गाव आहे. त्या गावाबद्दल मी आपल्याला सांगणार.
1: नक्कीच नक्कीच. जसं आता पळशीचा उल्लेख तुम्ही केलेला आहे, या गावाबद्दल काय माहिती की जे नगरकरांना सुद्धा माहिती नसेल?
0: अगदी छान प्रश्न विचारला. मी नगरला आल्यानंतर जेव्हा मला डॉक्टर अरुण मांडेंच्या मार्गदर्शनाने तिथे जायला मिळालं, त्यांनी एक लेख पण लिहिलेला होता, तो लेखसुद्धा सोबत घेऊन मी त्या पळशी गावात गेलो. भाळवणी 20 किलोमीटर, टाकडी डोकेश्वर पुढे 20 किलोमीटर आणि पुढे तिथून 20 किलोमीटर, असा अहिल्यानगरपासून 60 किलोमीटरचा हा टप्पा आहे. शेवटपर्यंत अत्यंत सुंदर रस्ता आहे आणि गेल्यानंतर ह्या पळशी गावाचं वैशिष्ट्य असं आहे की ते पूर्ण तटबंदी असलेलं गाव आहे आणि त्या गावाची तटबंदी अजून जशीच्या तशी शाबूत आहे. एकही दगड निखळलेला नाही. काय बांधकाम केलं असेल 400 वर्षापूर्वीचं? आणि मी जे आपल्याला म्हणालो शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सुरतची लूट घेऊन निघाले, पहिला मुक्काम साल्लेर मुल्लेर, दुसरा विश्रांतगड सिन्नरजवळ आणि तिसरा मुक्काम या पळशी गावात झाला होता. तर त्या पळशीच्या गावामध्ये सरदार पळशीकरांचा एक वाडा अजून

0: नाही तो भग्न अवस्थेत आहे, पण तीन मजली वाडा आहे तो, आणि तिथे महाराजांनी मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी त्या भुयारी मार्गाने त्या नदीच्या खालून दुसऱ्या तटावरती एक सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे. जनरली सगळी हेमाडपंथी मंदिरं ही शिवालयाची असतात म्हणजे भगवान शंकराची, पण हे एकमेव मंदिर आहे की हे पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर आहे, याला प्रतिपंढरी म्हटली जाते. आणि शिल्पकला इतकं अत्युत्तम आहे की नगरमधल्या एका मी वास्तुविशारद तज्ज्ञ आणि एक आर्किटेक्ट त्याला म्हणूया अशा एक्सपर्ट माणसाला मी नेलं ना तर 3 तास तो फोटोग्राफीच करत राहिला, म्हणजे इतका वेडा होऊन गेला की काय कार्विंग आहे, काय सुंदर आहे, वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे ते. आणि तिथे पांडुरंगाची शाळीग्राम पाषाणातली मूर्ती आहे आणि राही रुक्मिणी सहित असलेलं एकमेव मंदिर आहे ते, म्हणून त्याला प्रतिपंढरपूर म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला मी पण पहिल्यांदा गेलो त्यावेळेला पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, त्यावेळेला जे त्रिविधताप म्हणतो आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे एका क्षणामध्ये शांत झाले. 10 मिनटं मी तिथून हलूच शकलो नाही आणि मग पांडुरंगाच्या गालावरनं हात फिरवला, पायावरनं हात फिरवला, अतिशय असं शाळीग्रामाचं सुंदर ते रूप मनोहर, खूप छान त्या गावाचं आणि त्या मंदिराचं. पण 24 तास कोणी ना कोणी तिथे विणेकरी एक उभा असतो, त्यामुळे गावाची खूप अटॅचमेंट आहे. ते गाव तसंच शाबूत आहे, मंदिरही शाबूत आहे, फक्त त्या पळशीकर वाड्याची जरा पडझड झालेली. जसं हे शिल्पकलेचा अत्युत्कृष्ट नमुना आहे ते मंदिर म्हणजे, तसा हा वाडा म्हणजे काष्टकलेचा अत्युत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे त्या वाड्यामध्ये जे केलेलं कार्विंग आहे तर तिथे अजून काही त्या आड्यांना अशी फुलं टांगलेली आहेत की जणू काही ती अशी लाईव्ह आहेत, ती जर हलवली तर हलतात ती. आणि त्यांचं जे देवघर आहे, जो आपला जो स्टुडिओ आहे, एवढं मोठं देवघर आहे, 500 देव त्या देवघरात आहे सरदार पळशीकरांचे. आता 9वी का 10वी पिढी आहे, ते इंदोरला स्थलांतरित झाले पण एक कुटुंब ठेवलेले आहे. रोज त्या पूजेला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. आणि त्या वैशिष्ट्य असं त्या देवघराचं की जो महाभारतातला प्रसंग आहे कृष्ण जन्माचा, की जन्म झाल्यानंतर त्यांचे वडील म्हणजे वसुदेव त्यांना टोकरीत घेऊन निघाले आणि त्या यमुनेमध्ये त्यांच्या पाण्याचा स्पर्श झाला, गळ्याएवढं पाणी लागल्यानंतर ते पाणी ओसरायला लागलं. तसं त्या कलाकारांनी पंचधातूंचं ते बनवलेलं आहे, वसुदेवांनी वासुदेवाला त्याच्यात घेतलेलं आहे. आणि तुम्ही शेजारी एक भांडं दिलेलं असतं, ते पाणी ओतत राहायचं आणटील जोपर्यंत ते भगवंताच्या पायाला लागत नाही. ते भगवंताच्या पायाला लागलं की दुसऱ्या बाजूला एक आउटलेट दिलेलं आहे, त्यातून ते व्हायला सुरुवात होतं. असं एक उत्तम पळशी गाव, म्हणजे मला एक ऐतिहासिक आणि पौराणिक असा यांचा मेळ असलेला आणि निसर्ग असं त्रिवेणी संगम.
1: नक्कीच. हळूहळू अध्यात्माच्या दृष्टीने आपण वळतो आहोत, हळूहळू आपण मंदिरांचा इतिहास जाणून घेतो आहोत. नगर शहराला किंवा नगर जिल्ह्याच्या या भूमीला जसा वेगवेगळ्या कारणांनी खूप महत्त्वाची स्थळं आहेत किंवा खूप महत्त्व आहे, तसं धार्मिकसुद्धा महत्त्व आहे. ही एक धार्मिक नगरी आहे असं म्हणायला हरकत नाही. शिर्डी आहे, शनिशिंगणापूर आहे,
0: नेवासा
1: आहे, अनेक संत जे आहेत त्यांचे पदस्पर्श या भूमीला लागून गेलेले आहेत. तर ही भूमी अध्यात्माच्या दृष्टीने किती महत्वाची वाटते तुम्हाला?
0: खरं सांगायचं तर आपण आता हा रतनगडापासून सुरुवात केली तर ज्या वेळेला समुद्र मंथन झालं तर देव आणि दानव ह्या वृत्ती आहेत ऍक्च्युली, त्यांच्यामध्ये जो संघर्ष झाला म्हणून हा अमृत कुंभ जी 14 रत्न निघाले त्यातनं अमृत पण निघालं. म्हणून देव जे निघाले ते पहिले या रतनगडावर येऊन थांबले असा त्याचा उल्लेख आहे. आणि तो थोडासा कलंडला म्हणून त्यातनं जी निर्माण झाली त्याला अमृतवाहिनी म्हणतो. शिवाय खाली त्या पात्रामध्ये मी सांगितलं की आम्ही त्या अमृतेश्वर मंदिराच्या परिसरात राहिलो तर त्या मंदिरामुळे सुद्धा या प्रवरा नदीचा उगम तिथे आहे, वरती रत्नेश्वर देवीचं मंदिर आहे आणि हा अमृत कुंभ त्यातनं तो थोडासा सांडल्यामुळे ती प्रवाहित झाली आणि म्हणून त्याला अमृतवाहिनी म्हणतात प्रवरेला. हा तो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. अगस्ती ऋषींचा अकोल्याच्या भूमीमध्ये तिथे वास्तव्य, त्यांची तपोभूमी आहे. म्हणून दोन वेगवेगळ्या ज्या निसर्गातल्या वृत्ती आहेत म्हणजे वाघ आणि हरिण, साप आणि मुंगूस, हे त्यांच्याजवळ लिलया खेळत होते. अर्थात हे त्या वृत्तींचं प्रतीक आहेत. अशा प्रवृत्तीची जी माणसं होती त्यांना त्यांनी विचारांनी आणि प्रेमाने पोटाशी घेतलं आणि त्यांच्यातले रागद्वेष वैर संपवलं. असा एक समाज त्यांनी निर्माण केला. आणि समुद्राला सुद्धा त्यांनी आव्हान दिलं की माझी जी भूमाता आहे त्याची सगळी तू रत्न पळवलीस तर ती परत देतो की नाही, म्हणून त्यांनी आव्हान केलं की सागरा अगस्त्य आला. आणि हे घाबरून जाऊन समुद्रांनी परत सगळं जसे ते तसं वैभव भूमातेला दिलं. असं अगस्त्य ऋषींची भूमी आहे. इकडे कोपरगावला गोरखनाथांचं एक मोठं हे आहे धामोरीला. त्याच्यानंतर संजीवन भूमी आहे तिथे शुक्राचार्य आणि कच यांचा जो घडलेला प्रसंग आहे तो तिथे घडलेला आहे. जनार्दन स्वामींची जी काही तपोभूमी आहे ती आहे. गोदावरीचं चांगदेव महाराजांची पुणतांब्याला मोठी भूमी आहे. त्याच्यानंतर इकडे नेवाशाला 700 वर्षांपूर्वी ही जी चार वेद आपण म्हणूया, चार भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्तबाई, तर माऊली ज्ञानेश्वरांनी इथे बसून म्हणजे सगळीकडे मंदिरांसाठी खांब असतात, पण नेवासा गाव असं आहे की खांबासाठी मंदिर आहे. त्या खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ती 700 श्लोकातली गीता 9500 ओव्यांचा विस्तार करून सांगितली आणि पूजनीय सच्चिदानंद बाबांनी ती ग्रथित करून आत्तापर्यंत आपल्याला दिली. हा एक आहे. पाथर्डी तालुक्यात वृद्धेश्वर आहे, कर्जतला अभयारण्य आहे, पारनेरला पराशर ऋषींची भूमी आहे आणि म्हणून ह्या त्याला पारनेर नाव पडलेलं आहे. असा सगळा हा जो इतिहास आहे हा नगर जिल्ह्याला भरपूर नाही, तुम्ही धार्मिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, निसर्गाच्या दृष्टीने म्हणा, संगमनेर आणि अकोल्याच्या जवळ असलेलं निसर्गाचं जर काही आणखीन ठिकाणं सांगायची आली तर जसं शिवरायांची भूमी आपण जुन्नर म्हणतो, शिवनेरी, तसं त्या अकोल्याला जाताना म्हणजे संगमनेर त्या अकोल्याच्या बरोबर मध्यवर्ती कळस नावाचं एक गाव आहे प्रवरा नदीच्या किनार, तिथून पुन्हा दक्षिणेला एक पेमगिरी नावाचं गाव आहे. जर काही दिवस पूजनीय जिजाऊ मातांचं जर वास्तव्य त्या गडावर झालं असतं तर इतिहास बदलला असता आणि महाराजांचा जन्म त्या पेमगिरीच्या किल्ल्यावर झाला असता, पण शहाजीराजांनी दूरदृष्टी ठेवून त्यांना सुरक्षित म्हणून शिवनेरीला आणलं. असा तो पेमगिरीचा किल्ला आहे आणि त्या पेमगिरीमध्ये चुन्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे भूगोलात कुठंच मिळत नाही असं ते चुन्याचे दगड तिथे मिळतात जो आपण पानामध्ये चुना खात होतो. आणि त्याच्या शेजारी एक जगप्रसिद्ध भारतामध्ये दोन ठिकाणी आहे, एक कलकत्त्याजवळ आहे आणि हा आपला नगरजवळ संगमनेरजवळ असलेला पेमगिरीचा महाकाय वड आहे की एका वडाचं ते बालतरू होतं त्याचा विस्तार झाला पुन्हा त्या पारंब्याखाली आल्या, अशा कैक एकरात पसरलेला तो वटवृक्ष आहे. असा एक निसर्गरम्य. त्याच्यानंतर पुढे आपण कोतुळला गेलो तर कोतुळला सहस्रधारा म्हणून खूप छान ठिकाण आहे आणि तिथे एक हिरवी पिवळी नावाचं एक ठिकाण आहे. तर ते अजूनही शास्त्रज्ञ किंवा विज्ञानाला त्याचा शोध लागला नाही की काय आहे, निसर्गाचा एक वेगळेपण आहे बा. तर त्या परिसरात गेल्यानंतर माणसाला सगळं हिरवं पिवळं दिसायला लागतं, एक पर्टिक्युलर ठिकाण आहे आणि तिथून तुम्ही त्या परिसरातनं बाहेर आलात की पुन्हा तुम्हाला नॉर्मल सगळं दिसायला लागतं. तर त्याचं सॉइल कॉन्झर्वेशन, मृदा संधारण म्हणून सगळे प्रयोग झाले, ती माती तपासली गेली पण अजून त्याचं उत्तर काही माणसाला सापडले. असे वेगवेगळे वेगवेगळे पैलू या अहिल्यानगर जिल्ह्याला खूप छान पद्धतीने लाभ, समृद्ध असा अहिल्यानगर जिल्ह्याला आहे. म्हणून मला नाशिकहून येताना माझा जो भ्रम आहे मी आता सगळ्यांना सांगतो की अहो उत्तरेपेक्षा दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये खूप काही ठिकाण आहे. तर हे मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की आपण घराबाहेर पडलं पाहिजे आणि या संवादाचं जर आपल्याला उत्तरार्धाकडे जर तुम्ही म्हणत असाल तर एका कवितेने मी करू इच्छितो तुमच्या परवानगीने.
1: नक्कीच.
0: की निसर्गामध्ये गेल्यानंतर काय व, निसर्गामध्ये अहंकार शून्यता आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे भेदभाव नाही आहे आणि तो सगळ्यांना द्यायला बसलेला आहे. म्हणजे त्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर हा गरीब हा श्रीमंत, हा राजा हा रंक, हा काळा हा गोरा, हा स्त्री हा पुरुष, काहीच भेद नाही, तो सगळ्यांना भरभरून देतो. तुम्ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्याकडे जा, झाडांकडे जा, तो तुम्हाला फळ, फूल, सावली सगळं द्यायला बसलाय. आणि एवढंच नाही तर तुम्ही एखाद्याने दगड मारला तरी सुद्धा त्याला तो फळ देतो. हे निसर्गाकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणून जे काही महान लोक होऊन गेलेत त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. बाबासाहेब पुरंदरे असतील, गोनी दांडेकर असतील, यांनी तर सगळं महाराजांचा गडकिल्ल्यांचा इतिहास लिहिला. त्यानंतर वि वा शिरवाडकर असतील, पाडगावकर असतील, बाबू बोरकर असतील, यांनी तर निसर्गावरती भरभरून प्रेम केलं. म्हणून पाडगावकरांच्या माझ्या आवडत्या कवितेने मी याची सांगता करू. तुम्ही जर म्हणत असाल का अजून आपण तर मला त्यांची सगळ्यात आवडलेली कविता की निसर्गात गेल्यानंतर आपल्याला काय त्याचं रिअलायझेशन होतं, काय साक्षात्कार होतो बा. म्हणून त्यांनी छान एक 10-12 ओळींची कविता आहे, मन मोकळं गाणं त्या कवितेचं नाव आहे. मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखरूहून पाखरांशी बोलायचं. मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखरूहून पाखरांशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे, कळतंय मला, शपथ सांगतो तुमच्या इतकं छळतंय मला, पण आज माझ्यासाठी सगळं काही विसरायचं, आपणच आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखरूहून पाखरांशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंक आहेत, जरा डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. हिरव्या रानात पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखरून पाखरांशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोडगोड गुपित असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याच्या कुपीत असतं. आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरून पाखरांशी बोलायचं. आपण असतो आपली धून, गात रहा. आपण असतो आपली धून, गात रहा. आपण असतो आपला पाऊस, नाहत रहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या. इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरून पाखरांशी बोलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरून पाखरांशी बोलायचं. असा हा निसर्ग आपल्याला भगवंतांनी निर्माण केलेला. माणसाला ज्या ज्या वेळेला निराशा येईल, तो थकेल, त्यावेळेला तो जर निसर्गात गेला तर तो पुन्हा ताजातवाना होऊन आपल्या नवीन कार्यासाठी सिद्ध होऊ शकतो.
1: नक्कीच सर, नक्कीच. आणि इतका समृद्ध नगर जिल्हा जो आहे तो आपला आहे, आणि त्याचं खूप सुंदर वर्णन तुम्ही केलं. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात. रेडिओ हे असं माध्यम आहे की या माध्यमातून आज तुम्ही अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय. तुमचं आणि रेडिओचं काही नातं आहे का, किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओची आठवण आहे का?
0: तसं सांगायला गेलं तर खरंच खूप मोठी आठवण आहे. म्हणजे गेल्या 80 वर्षापासून माझ्या आजोबांना रेडिओचं पारवेड होतं, आणि तेव्हा त्यांना आम्ही पाहत आलो की सकाळी 5:30-6:30 त्यांचा रेडिओ जो सुरू असायचा, त्यावेळेला ट्रान्झिस्टर होते, मग वॉलचे रेडिओ आले, आणि तो रात्री 11 चालू असायचा, आणि शेवटी शास्त्रीय संगीताने त्याची सांगता व्हायची, ते झोपी जात पण रेडिओ चालू असायचा. तोच वारसा पुढे आमच्या वडिलांनी जपला, त्यांनाही प्रचंड आवड होती, आणि तो आमच्यामध्ये त्यांनी तो रेडिओची आवड ती बाणवली. आणि आमच्या घरी जेव्हा मर्फी कंपनीचा वॉलचा रेडिओ आणला, आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला लता दीदींचं हे गाणं ऐकायचं आहे, आणि काय योग की त्यावेळेला तेच गाणं लागलं.
1: हो, हीच तर
0: खासियत आहे. आणि तो धागा आम्ही आमच्या पुढच्या पिढीने चालू ठेवला, आणि आता आमच्या चौथ्या पिढीत आमच्या पुढच्या जनरेशनमध्ये पण रेडिओचं अतिशय जे स्थान म्हणतो आतल्या कप्प्यातलं आहे. आमच्या घरी पण आज तुमचं सगळ्यात पहिले सुरू होणारं रेडिओ नगर आहे, मला वाटतं नगरमध्ये, आणि रात्री उशिरा संपणारं असं हे समृद्ध रेडिओ नगरचं चॅनल आहे. त्यामुळे आम्ही, आणि रेडिओचा फायदा असा आहे की ते ऐकता ऐकता आपली कामं पण होतात, आणि रेडिओ एक अविभाज्य आमच्या घरातला तो एक सदस्य आहे. आम्ही गेल्या 4 पिढ्या आमच्या या रेडिओच्या याच्यात वाढल्या. रेडिओच्या गाण्यांवर लागलेलं बोट धरूनच आम्ही शाळेत जायचो 11 कामगार सभा. तर अशा खूप आठवणी आहेत.
1: नक्कीच सर, आज या माध्यमात तुमच्या खूप जवळचं, आवडीचं आणि या निमित्तानं सुचणारं कुठलं गाणं ऐकाल?
0: सोनू निगम साहेबांचं पंछी पवन नदिया के झोके कोई सरद येणार होके.
1: नक्कीच सर, हे तुमच्या खूप जवळचं, या निमित्तानं तुम्हाला आठवणारं गाणं मी या निमित्तानं नक्कीच प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओत आलात, आणि या माध्यमातून अनेक लोकांना एक वेगळ्या नजरेतून नगर बघायला मिळालं. आणि नक्कीच लवकरच वीकेंड जवळ येतोय, आणि वीकेंड असो किंवा जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या मनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जर निराशा आली तर नक्कीच तुम्ही निसर्गाकडे जा, तुम्ही सगळं विसरून पुन्हा येताल आणि पुन्हा चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीनं आयुष्याला सुरुवात करताल, तुमच्या रुटीनला सुरुवात करताल. सर हा खूप महत्त्वाचा संदेश तुम्ही या निमित्तानं दिलात, तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: धन्यवाद.
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते विवेक वाडेकर. पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमंती हे त्यांचे खूप आवडीचे विषय आहेत. आणि नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये असणारा ऐतिहासिक वारसा स्थळ, मंदिरं, त्याचबरोबर पक्षी निरीक्षणाबद्दल त्यांनी खूप महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा खूप मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा आपण भेटणार आहोतच उद्या याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मोठ्याच्या विद्या आणि रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. स्टुडिओ तो स्टुडिओला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत. आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभितापण ऐकणार.
1: मातोत्र साने गुरु या श्यामची आई पुस्तकातील रात्र 17 स्वावलंबनाची शिकवण. मी लहानपणी

व्याकरणाने पुष्कळ वाचली, परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवम अनंतम वासुकी शेषम अच्युतम केशवम विष्णू अशी दोन चार लहान लहान स्तोत्रे येत होती. अनंतम वासुकी हे नागाचे स्तोत्र आहे, ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते, परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णू सहस्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकवली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटे. आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते, त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचं पुस्तक होतं. तो रोज एक दोन श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिनकस ठरलो तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबैंग नसतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते याचे मला वैषम्य वाटे, आणि तो मुद्दामच परवच्या स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे, त्यामुळे मला जास्तच चिडी. हा आपणास मुद्दाम चिडवण्यास ऐटीने येतो असे पाहून मी फारच संतापे. एके दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम आता 10 श्लोक माझे राहिले, आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल, तुला कुठे येते? मी एकदम संतापलो व चिरडीस गेलो. मी त्याच्या अंगावरच धावून गेलो व ओरडलो, भाषा पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हास येते ते आहे माहीत आम्हाला, एवढी ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून माझ्याजवळ असते तर तुझ्यासाठी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा, जा आपल्या घरी, येऊ नको आमच्याकडे, मी मारीन नाही तर. आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, काय रे झाले भास्कर, श्यामने का तुला मारले? भास्कर म्हणाला, श्यामची आई, मी नुसतं म्हटलं की आणखी 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईन, तो रे एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन नाही तर चालता हो. आई माझ्याकडे वळून म्हणाली, हो का रे श्याम, असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तू 4-10 त्यांच्याकडे जाशील. मी रागातच म्हटले, तो मला मुद्दाम हिणवायला येतो, तुला कुठे

हवे कशाला? तो कमीपणा दूर करावा, तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवतो। राम विजय हरि विजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत? मी म्हणालो, भाऊ शिकवित नाहीत ना, व मजजवळ पुस्तकं नाही। आई म्हणाली, भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा, नाहीतर त्याच्या पुस्तकावर उठ, ते उतरून घे व पाठ कर। भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो, येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावायची असे मी ठरवले। मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो। रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो। भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले, भीमाताई, भास्करला रामरक्षेचं पुस्तक आजच्या दिवस मला द्यावायला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे, मला पाठ करायची आहे, आज सुट्टी आहे, मी संबंध दिवस लिहून काढे। भीमाताईंनी भास्करला हाक मारली व त्या म्हणाल्या, भास्कर, श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक, तो काय फाडणार बिडणार नाही। श्याम, शाईचे डाग वगैरे नको हो पाडू, नीट जपून वापर, दे रे त्याला। परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता, तो म्हणाला, आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे, नाही त्याला देणार पुस्तक, माझे पाठ करायचे राहील ना। भीमाताई भास्करवर रागावल्या, तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे, उद्या परवा पाठ कर, तुझ्या शेजारचा श्याम ना, त्याच्याजवळ कसली अडी दाखवतोस, दे त्याला, नाहीतर बघ। भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता, भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले। मी पुस्तक घेऊन घरी आलो, लिहावयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो। गुरे चरावयास गेली होती, दौत लेखणी वही सारे सामान सिद्ध होते, रामरक्षा लिहायस सुरुवात केली। दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली। दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहायस बसलो, लिहिणे संपले त्यावेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती। माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा, माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदादिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या, ठळक वळणदार अक्षर, कोठे डाग नाही, अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या। पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या पुस्तके लिहून घेत, सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे। मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते, ते दिले आहे। त्या काळात आळस माहीत नव्हता, छापखाने नव्हते, पुस्तकांची टंचाई, काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत। समर्थांच्या मठातून ग्रंथालय असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत। आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे, तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे, मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे, जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असं दिसत नाही, परंतु ते जाऊ दे। मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता। भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले, काय रे श्याम इतक्या लवकर लिहून झाले? मी म्हटले, हो ही पाहावं, भास्करला दुपार होऊन पाठ करावयास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो। वा छान आहे तुझं अक्षर, आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही। मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचित होतो, एका आठवड्यात पाठ करून टाकायची असे मी ठरवले। पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करायचे असे मनात मी योजले। रोज मी रामरक्षेचे किती पारायण करीत होतो देवत जाणे, परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे। मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता। शेवटी दुसरा रविवार आला, माझी रामरक्षा पाठ झाली होती। संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवतो असे मला झाले होते। शेवटी संध्याकाळ झाली, घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले। मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनात त्या मनात म्हणून बघत होतो। वडील आले व हातपाय धुवून घरात गेले। त्यांनी विचारले, काय श्याम, परवच्या स्तोत्र वगैरे झाले का सारे?
मी एकदम

0: ले हो सारे धले, तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते एकदम म्हणाले, तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली? मी सांगितलं, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली, बघू दे तुझी रामरक्षेची वही. ते कौतुकाने म्हणाले. मी माझी वही त्यांच्यापुढे ठेवली. वहीची पाने सुंदर राखलेली होती, डाक कोठे नव्हता परंतु अक्षर किरटे होते. वडील म्हणाले, शाबास, अक्षर नीट आहे परंतु जरा लांबट काढावे, असे बुटके काढू नये, म्हण पाहू. आता मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखवले. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल? जेवण होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. आई बघ, कशी आई माझी वही, मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागवलं होतं, असं प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, तू उतरून घेतलेस हे मला माहीत होते, तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते, परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारी दाखवायला हवी होतीस. आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागवेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितके कोण करील बरं? आपला मुलगी गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल? तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपून ठेवलास. रोज मला वाटे श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरीन, परंतु आईवर रागावलास? होय ना, आईला वही दाखवली नाहीस. बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का? अरे, आपल्याला हात पाय डोळे सारे आहे, स्वतःच्या पायावर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो, परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिनवू नकोस, कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे. असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला, कृतार्थता वाटली. या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र, त्याच्या दुकानातील कापडावरून असतात, माग त्याच्याजवळ व चिकट. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम, कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढले, त्याचे स्तोत्रसुद्धा तू पाठ केलेस. या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील रात्र 17वी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची विकेट घेणारे अहिल्यानगरचे सुपुत्र गोविंद मिसाळ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद।
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी अजय धोपावकर। आज आपल्या समयेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आले आहे। लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची विकेट घेण्याची किमया करणारे गोविंद मिसाळ आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो। सर, सरांनी आत्तापर्यंत ऑल इंडिया पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये 4 स्पर्धांमध्ये त्यांनी गाजवले आहेत। आपल्या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजीमुळे त्यांनी अनेक फलंदाजांची दाणादाण उडवलेली आहे। त्याचबरोबरीने विविध मुंबई रणजी संघातही त्यांची 14 जणांच्या संघात त्यांची निवड झाली होती। 3 वर्ष त्यांनी संघामध्ये स्थान मिळवलं होतं। तसे गोविंद मिसाळ सर आहेत आपल्या समवेत आहेत। सर, मी तुमचं रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो। सर, तुमचं मला बालपण त्याचबरोबरीने तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात ह्याविषयी अगोदर सांगा।
2: मी साधारणपणे 66-67 अहमदनगर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल म्हणजे आत्ताचे भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल याचा विद्यार्थी।
1: बर,
2: तिथे विद्यार्थी असताना ग्राउंड खूप छान असायचं, मुलं खेळत असायची आणि आम्ही एक क्युरिओसिटी म्हणून पाहत असायचो।
1: बर,
2: वेगवेगळी खेळाचे तिथे स्पर्धा चालायची, वेगवेगळे गेम्स खेळले जायचे आणि शाळेचा जबरदस्त स्कोप विद्यार्थ्यांना होता। सर्व गेम्स होते म्हणजे रेसलिंग पासनं तर कबड्डी, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट येते आणि वेगवेगळ्या गेम्सला म्हणजे खेळांना वेगवेगळी टीचर्स पण तिथे अवेलेबल होते आणि त्यात श्री नगरकर साहेब, दधो नगरकर साहेब हे हेडमास्टर होते आमचे आणि भयंकर स्पोर्ट्स मध्ये ते इंटरेस्ट असायचा त्यांना आणि मी असं स्पोर्ट्स पाहत असताना ते पाठीमागून आले, मला कळायले नाही। तेव्हा ते म्हटले की अरे तू नुसताच पाहतोस काय, खेळायला येत जा। आता हेड सरांनी सांगितल्यानंतर पुढच्या दिवसापासून मी ग्राउंडवर यायला लागलो। ग्राउंडवर आल्यानंतर तिथं श्री शरद निंबाळकर सर म्हणून क्रीडा शिक्षक असायचे आणि त्यांनी मग विचारलं काय करतोस, म्हटलं मी बॉलिंग टाकतो म्हटलं आणि असं म्हणून त्यांनी मला मग बॉलिंग टाकायला बॉल दिला हातात।
1: बर,
2: तर काही लेफ्ट हँड असल्यामुळे माझे काही नैसर्गिक स्विंग होते।
1: बर बर,
2: म्हणजे त्यावेळेस 6वी 7वीला तर ते कळतही नसायचं की नक्की काय होतंय, तो इन स्विंग होतो का आउट स्विंग होतो।
1: बर बर,
2: हा मग काही कालानंतर जेव्हा थोडं प्रॅक्टिसला जायला लागलो तेव्हा कळायला लागलं इन स्विंग आउट स्विंग।
1: त्यामुळे बॉल कुठलाच तुमचा असायचा?
2: तो त्यावेळेस फेमेक्स म्हणून फेमस असायचे।
1: बर,
2: फेमस असायचा, क्राऊन असायचा, डेव्हिडसन असायचे।
1: बर बर,
2: पण रेड बॉल
1: म्हणजे रेड बॉलनीच, तुम्ही रेड बॉलनीच क्रिकेट सुरू केलं?
2: डायरेक्ट लेदर बॉल।
1: अरे बापरे, बर बर, मग त्यावेळेस असं टेनिस वगैरे एवढं चालायचं नाही का?
2: टेनिस वर कधी खेळलोच नाही, डायरेक्ट लेदर बॉल
1: आणि रबरी बॉल वगैरे असे खेळायचे तसे नव्हतेच आणि स्पंजचे बॉल असे नसायचे?
2: नाही नाही, स्पंज बिन नाही, डायरेक्ट लेदर बॉल।
1: अरे बापरे,
2: आणि नगरमध्ये जबरदस्त त्यावेळेस इंटर स्कूल क्रिकेट असायचं, जबरदस्त गेम्स असायचे, दादा चौधरी विद्यालय, गव्हर्नमेंट शाळा, सोसायटी हायस्कूल असायच्या म्हणजे आणि इंटर स्कूल मॅचेस इतक्या छान व्हायच्या की आम्हाला त्यात इंटरेस्ट वाढत गेला।
1: बर,
2: आणि जसं इंटरेस्ट वाढत गेला, स्पर्धा घेत गेल्या, त्यामुळे आम्ही मॅच्युअर्ड होत गेलो।
1: बर,
2: तर 9वी 10वीपर्यंत तर म्हणजे टेरिफिक स्पीड पण वाढला, स्विंग वाढले आणि सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मला तो हवेतला स्विंग मानतात, त्याचा स्वर मानतात,

0: माझ्यात, मला काही आठवत नाही नक्की काय पाहिलं.
1: बरं बरं.
0: पण मग त्यांनी स्पेशल मला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.
1: बरं.
0: इथे 3 दिवस मुक्कामाला होते नगरमध्ये ते, आणि निंबाळकर सरांकडेच त्यांचा मुक्काम असायचा, त्यांची ओळख होती. मग त्या 3 दिवसात त्यांनी मला ते टेक्निक दाखवलं की बाबा तुझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, तुला माहित पण नाहीये, पण तू असं असं कर, इतकं फिजिकल फिटनेस वाढव, आणि तो वाढला की तुझा तो हवेतला जो स्वर म्हणतात तो पण होईल. आणि इनस्विंग तर हा माझा नॅचरल आहे, नैसर्गिक मला गिफ्ट येते.
1: इनस्विंगची
0: म्हणजे बॉल इन्सोर होऊन परत इनस्विंग व्हायचा.
1: बरं. लक्षात आलं. टप्पा न पडता
0: बॉल
1: स्विंग व्हायचे
0: आणि पडल्यानंतर पण मूव्ह व्हायचा.
1: पूर्वी ते इंग्लंडमध्ये त्याचं बोललं जायचं ना तसं, की तिथल्या हवामानामुळे त्याचं.
0: करेक्ट करेक्ट, यु आर राईट, की इंग्लंडचं वेदर आणि आपल्या वेदर मध्ये जमीन आसमानचं.
1: बरोबर.
0: तिथं सतत चांगलं वेदर असतं आणि हेवी वेदर असतं, हवेमध्ये आर्द्रता असते, म्हणून तिथे बॉल फक्त स्विंग जास्त होतो.
1: बर बर.
0: हे घ्या, स्विंग आणि मी स्वर मधला फरक तुम्ही लक्षात.
1: हा हा हा.
0: तिथे स्विंग जास्त होतो बॉल.
1: बर.
0: त्या आर्द्रतेमुळे
1: स्विंग जास्त.
0: आणि विकेट कशा आहेत इंग्लंड मधल्या, तिथे नेहमी ड्यूज असतात विकेट.
1: बर.
0: म्हणजे 9:30 पर्यंत तर सूर्योदय 10 पर्यंत दिसतच नाही. नंतर थोडा सूर्योदय उगला लागला की ते ड्यूज तिथे वितळायला लागतात ते.
1: बर.
0: आणि नंतर स्विंगची ती कॅपॅसिटी किंवा तीव्रता आहे ती कमी होत जाते.
1: बर बर.
0: म्हणून सकाळच्या प्रहरी जो 1-1.5 तास विकेटचा फायदा घेणारे इंग्लिश बॉलर्स असायचे.
1: हो हो.
0: म्हणून इंग्लंडमध्ये युजली त्यावेळेस 3 दिवसाच्या मॅचेस असायच्या, 20-50 काय नव्हतं.
1: त्यावेळेस टेस्ट क्रिकेट
0: घेतले की सहसा चांगले बॉलर्स असतील एखाद्या टीम कडनं, तर ते नेहमी
1: इयान बोथमचं त्याचं नाव होतं ना त्याचं अशा स्वरूपाचं मी म्हणजे ऐकून आहे.
0: हो बरोबर. एक तो होता, एक मला आणखीन एक उंच असा बॉलर मला नाव आठवत नाही इंग्लंडचा, नील का काहीतरी असं नाव होतं त्याचं. हे सगळे त्या
1: हवेत स्विंग करणारे गोलंदाज,
0: विकेटचा फायदा घेणारे.
1: बर बर बर.
0: हवेत स्विंग करणारे तिथे नव्हते.
1: बर.
0: हा, हवेत स्विंगचं टेक्निक मला वाटतं फक्त ऑस्ट्रेलियात होतं थोडंसं, पण इतर इतर तितकं डेव्हलप झालेलं नव्हतं.
1: बर बर.
0: आणि मग सरांनी शिकवल्यानंतर मला ते टेक्निक येऊन गेलं.
1: बर.
0: नव्या
1: बॉल.
0: आणि नगरमध्ये तर मग नगर कॉलेजचा मी 4-5 वर्ष कॅप्टन पण होतो, नगर जिल्ह्याचाही 4-5 वर्ष कॅप्टन होतो, संघनायक होतो. आणि त्यावेळेस नगरमध्ये जबरदस्त क्रिकेट चालायचं.
1: बर बर. त्यावेळेस पॅड वगैरे पूर्ण, हेलमेट वगैरे सगळं, किट असायचं
0: त्यावेळेस.
1: किट पूर्ण असायचं.
0: किट पूर्ण असायचं, पण हेल्मेटचा शोध पण लागला नव्हता.
1: बर बर बर बर.
0: विदाऊट हेल्मेट लोक खेळायची.
1: बर.
0: म्हणजे रिस्की होतं पण ते खेळायचे, लोकांना हौस होती. दे आर नॉट प्रोफेशनल.
1: बर.
0: हौशी सगळे असायचे.
1: आणि हिरवळीच्या खेळपट्टी असायच्या, कशा असायच्या, खेळपट्ट्या कशा.
0: नगरमध्ये तर सगळ्या मॅटिंगच होत्या.
1: मॅटिंग होत्या.
0: हिरवळ शक्यच नाही टिकणं.
1: बर.
0: आणि अजून पण नाहीये,
1: इतकं
0: मोठं स्टेडियम झालं, पण
1: हिरवळीची
0: आहे, पण तिथे संध्याकाळी लोक भेळकात बसतात असा प्रकार आहे. त्यामुळे त्या हिरवळी ते मेंटेन फार त्याचा डिफिकल्ट असतो, मेंटेनन्स है की
1: नाही,
0: टर्फ म्हणतात त्याला. तो मेंटेन करणं फार डिफिकल्ट आहे.
1: बर बर.
0: तयार करणं एखाद्या वेळेस सोपं आहे, 1-2 लाख घालून 3 लाख
1: मॅटिंगवरच चालायचं.
0: सगळं मॅटिंगवर चालायचं त्यावेळेस. नगर
1: रणजी वगैरे पण मॅटिंगवरच व्हायच्या का त्यावेळेस?
0: हा, नगर मधल्या रणजी झाल्या त्या मॅटिंगवरच व्हायच्या.
1: बर. आणि बाहेरच्या?
0: बाहेरच्या मॅचेस कुठे इथं होतात?
1: नाही नाही, बाहेरच्या म्हणजे पुण्या वगैरे, मुंबई.
0: मग जेव्हा आम्ही पुण्या मुंबईला गेलो तेव्हा आम्हाला तिथे टर्फची पर्यायच नाही, तिथे मॅटिंग नसते.
1: तुम्हाला टर्फची हे सवय करावी लागली.
0: मग मला पुण्यामध्ये जेव्हा गेलो मी.
1: बर.
0: मग त्यावेळेस युनिव्हर्सिटी मॅचेसला, इंटर युनिव्हर्सिटी, मग त्यावेळेस आम्हाला ते 15-20 दिवस आधी बोलवायचे.
1: बर बर बर.
0: आणि मग आम्हाला ते तिथे थोडी प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आम्ही टर्फवर रुळ होते.
1: काय फरक आहे सर टर्फचा आणि याच्यामध्ये, आपल्या मॅटिंगच्या याच्यामध्ये?
0: टर्फ असा आहे की टर्फवर बॅटिंग सेफ आहे.
1: बर.
0: सुरक्षित आहे. पण दुसरा फायदा अजून किन असा आहे, फास्ट बॉलर्स असतील ना तर त्यांची स्विंग जबरदस्त होतात तिथे.
1: बर.
0: टर्फवर.
1: टर्फवर.
0: आणि मॅटिंग कसं आहे, मॅटिंगवर गुडलँड स्पॉटवरनं बॉल उडतो त्यामुळे बॅट्समनला ते खूप डेंजरस असतं.
1: बर.
0: एखादा बॅट्समन गुडलँड स्पॉटवरनं जर बॉल अनएक्सपेक्टेड वर आला तर डोक्याला लागायची शक्यता असते. आणि त्यावेळेस हेल्मेट पण नसायची ना, ऐकी नाही, त्यावेळेस हेल्मेट पण नसायची असा प्रॉब्लेम असायचा. त्यामुळे मॅटिंगवर जरास धोकादायकच होतं बॅटिंग, पण टर्फवर सेफ असायचं.
1: बॉलिंगला टर्फ जास्ती चांगल्या पडायची.
0: बॉलिंगला कसं, स्विंग ज्यातला ज्याला स्विंग ओरिजिनली स्विंग जातात त्याला ते ऍडव्हान्टेजेस.
1: बर बर बर बर.
0: बर.
1: तुमचं इथलं शालेय क्रिकेटचं सांगा ना मग आपण.
0: आता शाळेत मग आमच्या इथे इंटर स्कूल्सच्या खूप मॅचेस व्हायच्या, आणि इंटर स्कूल्समध्ये असताना बऱ्याचशा विकेट्स मिळाल्या आणि बरंचसं नाव पण झालं. त्यावेळेसच मग कॉलेजच्या पण टीम्स असायच्या इथे. मग त्या

0: ते नेमकं मी दहावीत असताना ते मंगलसिंग ठाकूर म्हणून फिजिकल डायरेक्टर होते अहमदनगर कॉलेजचे, त्यांच्या ते निदर्शनात आलं सगळं. मग ते मला म्हणायचे की तू म्हणे कॉलेजमध्ये प्रॅक्टिसला येत जा.
1: बर,
0: तुम्ही म्हणलं मला सर आता शाळाच असते 5 वाजेपर्यंत, कसं काय? नाही म्हणे मी नगरकर सरांना सांगून तुला परमिशन द्यायला सांगतो.
1: अरे बापरे.
0: मग मंगलसिंग सर नगरकर सरांना भेटायला आले. मग मला शेवटचा तास ऑफ गेला आणि मला 4:30 ते सोडायला.
1: आठवी नववीतली घटना?
0: नववीतली घटना.
1: अरे बापरे, नववीला तुम्हाला स्पेशल कॉलेजचे ग्राउंडवर बोलवलं.
0: म्हणून मग नंतर 11वी नंतर जेव्हा कॉलेजला गेलो मला ते काही नवीन वाटलंच नाही, कारण जुने मित्र सवंगडी होते, कॉलेज ऍटमॉस्फिअर होतं. मग तिथनं पुढे मग कॉलेज करिअर सुरू झालं.
1: बर बर बर.
0: आणि विशेष म्हणजे त्यावेळेस सगळ्यात जास्त महत्व द्यायचं म्हणजे नगरमध्ये 6 ते 7 ग्राउंड वर दर रविवारी किंवा सुट्टी असेल त्या दिवशी मॅचेस असायचे.
1: बर बर बर.
0: म्हणजे धुबगावकर सर तुम्ही इमॅजिन करा की 6-7 मॅचेस असल्यावर एकेका टीम मध्ये 15 प्लेयर्स जरी धरले तर 150-200 मुलं
1: खेळायचे.
0: आता ती पोझिशन
1: नाहीये.
0: आता माझ्या मते एक पण ग्राउंड खेळण्यालायक नाहीये सध्या. करोडोचं स्टेडियम बांधून सुद्धा त्याचं प्लेएबल कुठे आहे, त्याचं ऍडव्हान्टेजच नाही क्रिकेटला.
1: लेदर बॉल क्रिकेट बंद, जवळजवळ बंद पाडायच्याच
0: मार्गावर आहे. आणि पूर्वी ऍक्टिव्हिस्ट असायचे, असोसिएशन होतं इथे मोठं, त्यावेळेस जे सेक्रेटरीज असायचे ते कसोशीने काम करायचे. पाण्याची सोय नसली तर पलीकडच्या गार्डवरून पाणी आणायचे, विकेटवर मारायचे, कारण मॅटिंग वेटला आधी ग्राउंडवर पाणी मारावं लागतं, रोलिंग करावं लागतं. हे सगळं म्हणजे स्वतः स्पॉन्टेनियस.
1: कुठले आपले ग्राउंड असायचे त्यावेळेस?
0: बघा, एक नंबर त्यावेळेस वाड्या पार्क असायचं, जुनं इंग्लिश पॅव्हिलियन असायचं ते कोपऱ्यामध्ये, आता स्टेडियम झालं, ते एक ग्राउंड असायचं. दोन नंबर नगर कॉलेजचं ग्राउंड असायचं, अहमदनगर कॉलेजचं. तिसरा किल्ल्याचं ग्राउंड असायचं, किल्ल्यामध्ये ते मेंटेन करायचं. चौथं सारडा कॉलेजचं ग्राउंड असायचं. चौथं, पाचवं तुम्हाला सांगतो सोसायटी हायस्कूलचं ग्राउंड असायचं. आणि सहावं न्यू आर्ट्स कॉमर्सचं ग्राउंड. 6 ते 7 ग्राउंडवर
1: रेग्युलर सकाळ संध्याकाळ.
0: म्हणजे सुट्टी असेल त्या दिवशी हमकास मॅसेज असायच्या.
1: बर बर.
0: आणि विशेष म्हणजे त्यावेळेसचे सेक्रेटरी ते सगळं मॅनेज करायचे, 7-7 मॅचेस. तिथले अंपायर्स नेमणं, ग्राउंड वेळेवर तयार करणं, त्याची आखणी करणं, बाउंड्री लाईन करणं, त्याचे स्कोर बोर्ड लावणं, हे ते इतकं सुपर्ब आणि छानपैकी मॅनेज करायचं.
1: कुठल्या स्पर्धा होत्या त्यावेळेस?
0: त्यावेळेस साधारणपणे नगरमधल्या खूप मोठ्या फिरोदिया ट्रॉफी म्हणून एक मोठी असायची, नंतर एक क्रॉम्प्टन ट्रॉफी म्हणून क्रॉम्प्टन कंपनीने सुरू केली होती, की ह्या मॅचेस एक दिवसाच्या चालायच्या त्यांच्या.
1: बर बर बर.
0: आणि भरपूर मॅचेस,
1: लीगच्या स्पर्धा घ्यायच्या ना,
0: काही लीग असायच्या, काही नॉकआउट असायच्या, काही लीग होत्या आणि काही नॉकआउट पण.
1: दोन दिवसाच्या मॅचेस पण घ्यायचे ना
0: त्यावेळेस? मग एक फक्त कंपनीने 2 दिवसाची मॅचेस ठेवल्या होत्या, पण त्यांनी नंतर 1 दिवसाचीच केली.
1: बर बर बर बर.
0: 1 दिवसाचं त्यांनाही कसं वाटायला लागलं, प्रॉम्प्ट रिझल्ट मिळतो आणि 1 दिवसात फिनिश होते. हा प्रकार होता ना. समजा संडेला मॅच ठेवली तर ती मंडेला ओढायचा प्रश्नच येत नाही, संडेची संध्याकाळपर्यंत संपून जायची.
1: बर बर. मग स्कूलला कुठल्या मॅचेस वगैरे तुम्ही गाजवल्या काय?
0: स्कूलला 2-3 ट्रॉफी ठेवल्या होत्या. एक सोसायटी हायस्कूलनी त्यांच्या नावाची ट्रॉफी ठेवली होती स्कूलनी, आणि एक इंडिव्हिज्युअल एक म्हणून वैयक्तिक डोनर होते शांती कुमारजी फिरोदिया, त्यांच्या नावाने एक ट्रॉफी होती त्यांच्या वडिलांच्या नावाने. ह्या स्कूल्स ट्रॉफी ठेवायच्या आणि एक इंटर स्कूल म्हणून शाळेचेच सगळे मॅनेज करायचे लोक.
1: स्कूल गेम्सच्या?
0: स्कूल गेम्स.
1: बरोबर. आंतरशालीय स्पर्धा?
0: आंतरशालीय.
1: बर. मग 11वी मग तुम्ही कुठल्या स्पर्धा खेळले काय, असे काही आंतरशालीय वगैरे वगैरे?
0: हो, आंतरशालीय मध्ये पाटणकर ट्रॉफी असायची.
1: बर.
0: म्हणजे रेप्युटेड असायच्या, त्या स्पर्धा खेळलो. आणि नंतर कॉलेजमध्ये मी सायन्सला एंट्री ऍडमिशन घेतली.
1: ऍडमिशनला
0: 11 त्यावेळेस 11वी झाल्यानंतर पीडीला ऍडमिशन असायचे. आता तर FY SY सारखं नाही.
1: बर.
0: पहिले 11वी झाले की प्रीडीपी पीडी म्हणून.
1: मॅट्रिक ना, म्हणजे 11वी मॅट्रिक होतं ना?
0: 11वीला मॅट्रिक सोसायटी हायस्कूलमध्येच झालं ते आमचं.
1: बर बर बर बर बर. मग तिथून मग कुठल्या स्पर्धा विद्यापीठाकडून?
0: नगर कॉलेजला आल्यानंतर तर म्हणजे अगदी क्षितिज ओपन झालं.
1: बर.
0: म्हणजे इंटर कॉलेजिएट स्पर्धा ऑफिशियली, इंटर कॉलेजिएट. त्याच्यानंतर इंटर ग्रुप्स असायच्या, इंटर ग्रुप्स नंतर इंटर युनिव्हर्सिटी असायच्या, इंटर युनिव्हर्सिटी नंतर झोनल मॅचेस, म्हणजे क्षितिजच ओपन झालं त्याच्यामध्ये.
1: आपले जुने प्लेअर त्यावेळेस तुमच्या सहकाऱ्यांचे काही आठवणी आहेत का?
0: म्हणजे नगरमधल्या?
1: हा, नगरमधल्या त्यावेळेसच्या तुमच्या कोणी चांगले नामांकित प्लेयर्स?
0: त्यावेळेस आपल्याकडे नामांकित प्लेअर म्हणजे चांगले एक बरबरे म्हणून असायचे, थोडे सिनियर होते बरबरे म्हणून.
1: रणजी खेळले ना ते?
0: ते रणजी ट्रॉफी खेळले. आणि सिनियर पैकी आणखीन आमच्या त्या काळामध्ये असे नावाजलेले बरेच जण होते, चार पाच जण. एक डेव्हिड रावडे म्हणून असायचे आणि बॅटिंगला हे बाबा चांदोरकर थोडेसे सिनियर होते आम्हाला, ते पण नावाजले होते. एक आर्मी मधले एक सदाशिव पेंढारकर आमच्या प्रॅक्टिसच्या नेटला दररोज यायचे, ते
1: बर
0: ते सर्व्हिसेसचे रणजी खेळलेले होते.
1: अरे बापरे, बर. मग त्यावेळेस तुमची मग पहिली कुठली स्पर्धा विद्यापीठाची वगैरे आठवते तुम्हाला?
0: पहिली आठवते आमच्या आता पहिल्यांदा इंटर ग्रुप्स व्हायच्या, इंटर ग्रुप्स मध्ये मग सगळी कॉलेजेस असायची, पुणे विद्यापीठातली सगळी कॉलेजेस. मग त्यातनं सिलेक्शन होऊन तुमचे, मी नगर कॉलेजकडनं खेळायचं, तर मग आमच्या त्याच्यातनं सिलेक्शन होऊन मग युनिव्हर्सिटीला सिलेक्शन व्हायचं.
1: बर.
0: मग युनिव्हर्सिटीचं झाल्यानंतर पश्चिम विभागातल्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या इंटर युनिव्हर्सिटी व्हायच्या. पश्चिम विभागामध्ये कोणते कोणते यायचे? गुजरात, बडोदा, मुंबई, कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी आणि जिवाजी युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, मग यांच्यात इंटर युनिव्हर्सिटी मॅचेस व्हायच्या. मग त्याच्यातनं नंतर झोनची टीम काढायची. मग झोनची टीम निघल्यानंतर, झोन मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ऑल इंडियाचं इंटर झोन आहेत, पाच झोन असायचे त्यावेळेस. म्हणजे एक नॉर्थ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन आणि साऊथ झोन, सेंट्रल झोन.
1: बरोबर.
0: मग त्यात इंटर झोन मॅचेस व्हायच्या. त्या चिपॉक म्हणजे मद्रास सारखे, आता मद्रास म्हणतात स्टेडियम, पूर्वी चिपॉक म्हणायचे. नंतर इंदोरचं जवाहरलाल स्टेडियम असायचं, जयपूरचं मानसिंग, राजा मानसिंग स्टेडियम असायचं, दिल्लीचे स्टेडियम असायचे. अशा ठिकाणी आमच्या ह्या मॅचेस व्हायच्या इंदोरला. आणि इथे एकदा त्यांनी याच्यात पण ठेवली होती बंगालमध्ये, कलकत्तामध्ये.
1: बर बर बर.
0: ह्या इंटर झोन ह्या आउट ऑफ स्टेट कुठेही चांगलं कॅपिटल असेल तिथे ठेवायचं.
1: बर बर.
0: मग त्या मॅचेस दीड दीड महिना, दोन दोन महिने चालायच्या तिथे.
1: बरं. नगर विभागाच्या टीम मध्ये नगर कॉलेजेस विजेते असायचं का?
0: नगर विभागाच्या टीम मध्ये नगर कॉलेजेस.
1: बरं. मग तुम्ही त्याच्यामध्ये चांगले बॉलर म्हणून त्यावेळेस कुठले विकेट वगैरे आठवत आहेत का तुमच्या परफॉर्मन्स?
0: परफॉर्मन्स नगर विभागाच्या पाच पाच सहा सहा सात सात विकेट
1: असतात
0: पुढे.
1: आणि मग तुम्ही ज्यावेळेस पश्चिम विभागाच्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळलात, ती पहिली कुठली खेळलात?
0: ती पहिली मॅच मी गुजरात बरोबर खेळलो, गुजरात ती जिंकली आम्ही पुणे विद्यापीठाने.
1: पुणे विद्यापीठ. तुम्ही पुणे विद्यापीठाची टीम मध्ये निवड झाली?
0: हो, पुणे विद्यापीठ.
1: मग त्यावेळेस आपल्या नगरचं तुम्ही आणि अजून कोण होतं?
0: एकटाच होतो मी.
1: बरं. पूर्ण
0: वर्ष एकटा एकटाच खेळला.
1: बर बर. एफ आय एस वाय टी वाय का?
0: हो.
1: बर.
0: चारही वर्ष. आणि गुजरातच्या मॅचेस जिंकल्यानंतर, गुजरात जिंकल्यानंतर आम्हाला बडोदे बरोबर होती. बडोद्याचे कॅप्टन हे अंशुमन गायकवाड होते.
1: बर. अरे बापरे.
0: मग त्यांच्यात पण सहा सात विकेट्स मिळाल्यानंतर आमची बॉम्बे बरोबर मॅच झाली.
1: बर.
0: त्यावेळेस गावस्कर साहेब तर फेमस होते. बॉम्बेची युनिव्हर्सिटी टीम म्हणजे मुंबईची रणजी टीम असायची अर्धी.
1: अरे बा. बर बर. अर्धी. पहिल्याच तुम्ही पहिल्याच पश्चिम विभागाच्या स्पर्धेमध्ये गावस्कर बरोबर खेळलात का?
0: सेकंड स्पर्धा होती आमची.
1: बर. त्यावेळेस
0: नेहरू स्टेडियमवर झालेली. आम्ही फायनल आलो होतो ना वेस्ट झोन मध्ये, आमची टीम आणि मुंबई फायनल आले होते.
1: पुणे आणि मुंबई.
0: पुणे आणि मुंबई. तर मुंबईच्या टीम मध्ये जवळजवळ सहा ते सात लोक रणजी ट्रॉफीचेच असायचे. गावस्कर असायचे, सुधीर नाईक असायचे, दिलीप मुल्लेलकर असायचे, गोपाळ कोळे असायचे, हे सगळे मुंबईचे रणजी ट्रॉफी
1: प्लेअर. आणि गावस्करांची,
0: गावस्कर कॅप्टन असायचे
1: त्यांच्या मुंबई विद्यापीठाचे.
0: मुंबई विद्यापीठाचे.
1: बर बर बर बर. तुम्ही त्यांची विकेट काढली होती ना?
0: आता
1: ते त्याच्याबद्दल सांगा जरा.
0: आता त्यांचं कसं झालं होतं, जेव्हा त्या मॅचेस सुरू होत्या, मला वाटतं 1971 साल असेल ते, 1971 चा. पुण्यात जेव्हा आमच्या त्या मॅचेस सुरू होत्या, आम्ही फायनलला आलो होतो, त्याच्या आधी गावस्कर साहेबांनी जबरदस्त बॅटिंग, दोन दोनशे रन, दीड दीडशे रन, कुठली मॅच असो, दीडशे दोनशे, बडोदा अगेन दोनशे मारले, गुजरात अगेन दीडशे मारले.
1: बर.
0: म्हणजे हा त्यांचा खाक्याच होता,
1: खाक्याच होता.
0: शिवाजी अगेन्स्ट नॉट आउट दीडशे मारले,
1: शंभरी म्हणजे जवळच,
0: त्यांना कॉमन वाटायचं, शंभरी काहीच नाही बघा, गावस्करनी शंभर मारले म्हणजे काहीच वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे इतकं त्यांचं नाव झालं होतं. आणि आमच्या बरोबर ते फायनलला आले.
1: बर.
0: फायनलला आल्यानंतर आमची नेहरू स्टेडियमवर मॅच होती, पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर ठेवली मॅच. साधारण तिथं 10:15 ती मॅच सुरू होतात.
1: बर.
0: तर टर्फ विकेट होती ती. आणि आता टेन्शन मला पण होतं नेमके, आता आमच्या कॅप्टननी हे केलं.
1: आपलं कॅप्टन कोण होतं?
0: राव म्हणून होते.
1: बर.
0: सुधीर राव म्हणून कॅप्टन होते
1: पुणे विद्यापीठाचे.
0: एक वर्ष ते होते आणि एक वर्ष ते सुनील लोखंडे म्हणून होते. तर राव त्यावेळेस कॅप्टन होते. आणि आम्ही टॉस हरलो दैवाने, मुंबईवाल्यांनी फिल्डिंग घेतली, बॅटिंग घेतली, आम्हाला फिल्डिंग दिली.
1: बर बर बर.
0: म्हणजे तुम्ही फिल्डिंग करा, आम्ही बॅटिंग करू. ठीक आहे. सकाळी 10:15 पिरियड आम्ही ग्राउंडवर गेलो असं, आणि स्टेडियम फुल झालेलं, कारण सगळेजण
1: गावस्करची मॅच पाहायला,
0: बाकी काही इंटरेस्ट,
1: वेस्ट इंडिजच्या टीम मध्ये निवड झाली होती त्यांची त्यावेळेस.
0: नाही त्यावेळेस काय झालं होतं सांगतो तुम्हाला गंमत, की ते ज्यावेळेस आदल्या दिवशी त्याच्या मॅचच्या आदल्या दिवशी वाडेकर कॅप्टन झाले, आठवतो तुम्हाला
1: 71 ला
0: अजित वाडेकर
1: कॅप्टन झाले इंडियाच्या टीम.
0: अजित वाडेकरनी गावस्करांना ओपनिंग बॅट्समन म्हणून सिलेक्ट केलं, टीम जाहीर झाली.
1: बर बर,
0: त्यात गावस्करला वेस्ट इंडिज टूर वर सिलेक्ट केलं गेलं आणि तो टूर त्यांच्या त्याच्यानंतर एक आठवड्यानी होता.
1: बर, त्याच्या अगोदर मॅच होती,
0: त्याच्या अगोदर ही मॅच होती
1: पुण्यात.
0: त्यानंतर एक आठवड्यानी वेस्ट इंडिजला जाणार होती टीम,
1: म्हणजे त्यावेळेस नाव लौकिक झालेला होता की गावस्कर इंडियाच्या टीम मध्ये निवड झालेली आहे आणि तो बॅट्समन आहे इथे.
0: आणि त्याची बॅटिंग बघायला पुण्यातली सगळी मंडळी हजर झाली
1: होती.
0: नेहरू स्टेडियम ते इपूर जुनं हिराबाग होतं, नंतर स्टेडियम कॉर्पोरेशनने बांधल्यानंतर खूप मोठं केलं त्यांनी, बरीच मोठी कॅपॅसिटी आहे लोकांची बसायची, फुल स्टेडियम झालं. त्यामुळं नॅचरली माझ्यासारख्याला तर टेन्शनच आलं की
1: त्याला मोठ्या ओपनिंग बॅट्समनला आणि तुम्हीच ओपनिंग बॉलर.
0: हा, आणि त्यावेळेस मग आम्हाला फिल्डिंग मिळाल्यानंतर आम्ही गेलो फिल्डवर, गेलो मनात धगधगच होती आता हा पिसच काढणार सगळ्या बॉलर्सची, खूप धुणार सगळ्याला हे अपेक्षित, म्हणजे अशा याने कॅप्टनने हातात बॉल बिल दिला एकदम फसवली.
1: तुम्ही जो सुरुवात केली का गोलंदाज?
0: मलाच, नेहमी मी पहिला नवीन बॉल मीच टाकायचा.
1: बर बर,
0: न्यू बॉल माझा, कारण ग्लेज आहे ना ही माझी जान होती.
1: हो,
0: ग्लेज हा माझा, म्हणजे ग्लेज ठेवायसाठी माझं खूप प्रयत्न असायचे.
1: बर बर,
0: नेहमी तुम्ही बघा आमच्या त्या पॅन्टी पूर्वी सगळ्या लाल व्हायच्या,
1: बॉल घासून.
0: तर फिल्डिंग फिल्ड प्लेसवर आम्ही गेलो सकाळी 11:15, सगळी पब्लिक फुल जमलेली, स्टेडियम फुल झालेला. आम्हाला सगळ्यांना माहिती होती की सगळेजण गावस्करची बॅटिंग बघायला
1: आलेले,
0: की हे कसं एकेकाची पिस काढतो बॉलरची, आणि आम्हालाही टेन्शन. आणि दाराबी म्हणून आणि गावस्कर ही ओपनिंग जोडी होती.
1: कोण?
0: दाराबी, एक पारसी ग्रस होते, पॉली उंबरेकरचे नातेवाईक होते.
1: बर बर बर,
0: पारसी होते
1: ते, मुंबई विद्यापीठ
0: आणि मुंबईचे, ते दोघेही ओपनिंग बॅट्समन होते, गावस्कर आणि दाराबी. त्यात गावस्कर पहिला बॉल फेस करायचे, दाराबी दुसऱ्या साईडने.
1: बर बर बर,
0: तर गेल्यानंतर माझी नेहमीची स्टाईल, मी नेहमी विंड फ्लो कुठं होतो ते पाहतो मी.
1: बर,
0: आता तुम्हाला माहिती आहे साधारणपणे रात्री संध्याकाळी 2 पुढे पश्चिमेकडनं वारा पूर्वेकडे वाहतो, बघा हे नैसर्गिक बघा, आणि त्यात सकाळी सकाळी साधारण पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतो, बारीक झुळूक असली तरी पुष्कळ
1: वाटत.
0: हे माझा स्टडी पूर्वीपासून, आणि मी नेहमी विंड साईडने बॉलिंग घेतो.
1: क्या बात आहे.
0: हा हा, ते बॉलर कॅप्टनला मी सांगून ठेवलेलं असायचं, मी सिलेक्ट करेल ती एंड मला द्यायची.
1: बर बर,
0: तर ते द्यायचे पण मला, काही प्रॉब्लेम नसायचे. आणि विंड मी सिलेक्ट केली साधारण, आणि मी टिळक रोड एंडनी मी बॉल
1: टाकायला,
0: बॉलला सुरुवात करायची. मी माझा रनअप घेतला, स्टेप्स मोजल्या काय असेल 10-15 स्टेप्स माझ्या त्या गावस्कर साहेबाले, त्यांनी गार्ड बीड घातला. फक्त त्यावेळेस एक थोडस खटकलं की गावस्कर साहेबांची उंची माझी उंची जवळजवळ सारखीच होती.
1: बर,
0: आम्ही दोघही बुटके.
1: बर बर,
0: मी 5'6" मी तर कदाचित ते पण 5'6" असं
1: 5'5" होते काहीतरी,
0: 5'5" का 5'6" असे काहीतरी असेल, तर उंची कमी होती त्यांची. तिथं मी म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे फिगर पाहिली, त्याच्या आधी कुठल्या मॅचेसला कॉन्टॅक्ट नाही आला आमचा,
1: म्हणजे त्यांचा पाहण्याचा योगच पहिल्यांदाच आला, म्हणजे पहिल्यांदाच गावस्करांना पाहिलं होतं.
0: त्यावेळेस फक्त फोटो यायचे, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये यायचे, ब्लिट्स मध्ये यायचे, सकाळ मध्ये यायचे, फोटो मध्येच पाहिजे. गावस्करांनी 200 मारले, गावस्करांनी 150 मारले, गावस्करांनी नॉट आउट एवढे मारले, आणि बातमी वाचायची फक्त. ते कटिंग अजून पण माझ्याकडे आहे, मी आता आणायचं विसरलो, माझ्याकडे ते आमच्या घरच्यांनी ते कट करून ठेवलेले सगळं. आणि नंतर मग मॅचला सुरुवात झाल्यावर विंड थोडासा होता, मी विकेट बिकेट पाहिली व्यवस्थित होती, मला म्हणजे मनासारखी होती, थोडी हिरवळ पण होती. पण एक फक्त खटकलं की गावस्करांनी लेग स्टंप स्टान्स घेतला, तुम्हाला माहिती तिथे गेल्यानंतर अंपायर कडनं स्टंप घेतात, ते
1: गार्ड घेतात. बरोबर,
0: तर जनरली ओपनिंग बॅट्समन मिडल स्टंप घेतो. मिडल स्टंप घेणं ही थोडीशी सेफर साईड असते, कारण बॉल नवीन असतो, कुठे कसा स्विंग होईल याचं सांगता येत
1: नाही.
0: निदान एक 4-5 बॉल तरी विकेटचा पण अंदाज येत नाही, बाउन्स किती होते, काय होते, उडतो किती, खाली किती राहतो, याचा अंदाज घ्यायसाठी सेंट्रल स्टंप घेऊन प्रोटेक्टिव्हली खेळतात, प्रोटेक्शन घेऊन खेळतात, म्हणजे थोडस सावधगिरीने खेळतात. पण गावस्कर साहेबांनी लेग स्टंप घेतल्यानंतर थोडस खटकलं की अरे एवढा मोठा बॅट्समन आहे, लेग स्टंप घेऊन खेळतो, म्हणजे सेंट्रल स्टंप घेऊन खेळतो, सॉरी सेंट्रल स्टंप घेऊन खेळतो, याचं मला नवळ वाटलं थोडंसं. कारण म्हटलं सेंट्रल स्टंप घेतल्यानंतर काय होतं की तुमचे पाय सेंट्रल स्टंपवर येतात.
1: बरोबर,
0: गार्ड घेतल्यानंतर आणि बॅट ऑफ स्टंपवर येते, आणि लेग स्टंप थोडासा उडत होतो. मग
1: बर बर बर बर बर
0: मग म्हटलं मी यांच्या लक्षात आहे की नाही काय मलाही कळलं.
1: बर बर बर
0: की म्हणले काय करावं हेरलं पॉइंट हे हेरलं मी की यांनी सेंट्रल स्टंप घेतला गार्ड सेंट्रल स्टंपवर पाय ठेवले त्यांनी आणि बॅट ऑफ स्टंपवर आली. तर मी साधारण माझा कायस म्हणला की माझ्या इन्सोर इन्स्विंग जर टाकला मी तर आणि पुढे खेळायला लावलं
1: त्यांना
0: पुढे खेळायला लावलं तर ते डेफिनेटली पुढे पाय खेळतून खेळतात आणि पुढे पाय खेळून खेळल्यानंतर त्यांची उंची कमी 5 फूट 6 इंच मला लेग स्टंप एवढा तरी दिसेल 6 इंच 8 इंच हा माझा होरा आणि तो 101% सक्सेस झाला. मग हवेमध्ये थोडासा बाहेर मी इन्सोर केला आणि पडल्यानंतर परत इनस्विंग केला.
1: बर बर बर
0: गावस्कर साहेब फॉरवर्ड डिफेन्स साठी पुढे आल्यानंतर लेग स्टंप 6 इंच उघडा
1: ओपन झाला.
0: वरची बेल केव्हा घेऊन गेली गावस्करना कळालं.
1: पहिल्या बॉललाच
0: पहिल्याच बॉलला
1: म्हणजे मॅचच्या पहिल्या बॉलला त्यांची विकेट काढली.
0: आमची शेट्टी विकेट कीपर शेट्टी विकेट कीपर पाठीमागे आमचे.
1: बर बर
0: विजय शेट्टी जे नटराज हॉटेलचे मालक आहेत ना आता सध्या ते विकेट कीपर होते आमचे.
1: अरे बापरे.
0: आणि बेल पडल्यानंतर विकेट कीपर जोरात ओरडले म्हणून मी सुद्धा चक्रलो कारण मला इतक्या दुरून बेल पडलेली दिसलीच नाही. बेल त्यांच्यापर्यंत जाऊन पडली होती ते त्यांच्यात विकेट कीपरच्या लक्षात आलं. गावस्करने इकडे तिकडे वळून पाहिलं बेल पडलेली पाहिली त्याने. पब्लिक सगळी स्टेडियम मधली शांत चिडीचुप आवाज नाही काही नाही आणि गावस्कर पॅलियनकडे चालायला
1: लागला. अरे बापरे
0: हा किस्सा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची हाईट सांगतो. मॅच 5 वाजता संपली आम्ही शेट्टी साहेबांच्याच हॉटेलवर उतरलो होतो जे आमचे विकेट कीपर होते ना
1: त्यांचं
0: हॉटेल ते नटराज म्हणून कॉर्नरला आहे बा स्वारगेटच्या कॉर्नरला हॉटेल तिथे वरती रूम दिल्या होत्या आमच्या जे नगरमधनं आले होते 1-2 जण. संध्याकाळी 7-7:30 आम्ही जरा मी रेस्ट घेऊन पडलो होतो तेवढ्यात खालीचा वेटर वर आला म्हणे मिसाल साहेब गावस्कर आले म्हणे वर.
1: बर अरे बाप
0: मी म्हणलं अरे बापरे एवढं मोठं. मी नेमकं त्यावेळेस लुंगीवरच होतो एकदम मी पॅन्ट पाहायला लागलो माझी लढकी आता बनीन लुंगीवरच होतो रूम मध्ये तेवढ्यात ते आलं पण आतमध्ये.
1: अरे बापरे काय
0: नाही काय नाही म्हणे पॅन्ट बिंट शोधू नको गोविंदा म्हणे.
1: अरे
0: मी आलो तुला भेटायला म्हणे.
1: अरे
0: आणि म्हणलं काय एकदम अचानक बसा बसा म्हणलं तिथं बसायला एकच चेअर होती मी क्वार्टर बसलो.
1: अरे
0: म्हणे मी आलो खास तुला भेटायला की हे बा म्हणे माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणे वेस्ट इंडिजला.
1: बर
0: आणि वाडेकर साहेब कॅप्टन झाले पुढच्या आठवड्यात मी वेस्ट इंडिजला जातोय म्हणे. फक्त मला माझा ड्रॉबॅक कुठे होता
1: ते मला
0: थोडासा मला कल्पना दे.
1: बर बर बर म्हणजे त्यांचं किती अभ्यास
0: स्टडी बघा
1: स्टडी हो.
0: हा तर मग तोपर्यंत शेट्टी साहेबांच्या त्या वेटरला मी चहा बी आणायला सांगितलं. दोघांनी चहा पिला. मी म्हणलंय बघा म्हणलं पहिलं तर पाहिलं विकेट नवी होती म्हणलं तुम्हाला पण मला पण बॉल नवा विकेट सकाळी थोडस तरी दव असतं इंडियामध्ये ठीक आहे एवढं कूळ वातावरण नसतं पण सकाळच्या वेळेस तर नेट डेफिनेटली थोडस तरी थंड असतं
1: म्हणलं
0: आणि बॉल नावा असतो म्हणलं बॉलर नवीन असतो आणि त्यात तुमची आणि माझी हाईट सारखीच म्हणलं 5-6 5-6 असावी म्हणलं तर आणि त्यात तुम्ही सेंट्रल स्टंप घेतल्यानंतर मी चमकलो म्हणे मला म्हणे का तर मी म्हटलं तुम्ही सेंट्रल स्टंप घेतल्यानंतर पाय तिथे ठेवणार बॅट तुमच्या ऑफ स्टंपवर येणार आणि मी तुम्हाला जर पुढे आणलं ओढलं तर नक्कीच तुम्ही वाकल्यानंतर मागचा स्टंप मला 6 इंच दिसणार ना.
1: बरोबर आहे
0: हा माझा होरा हा मी गेस केला आणि आमचं तर इनस्विंग वर मास्टरी म्हणलं.
1: बरोबर
0: लेफ्ट हँडर आम्ही धावखुरे म्हणलं आणि सोर ओपन येत होता म्हणलं मग हवेत सोर पण केला मी आणि पडल्यानंतर इनस्विंग पण झाला. तुम्ही फॉरवर्ड डिफेन्स साठी आला तुम्हाला गोल करून बॉल पाठीमागच्या बाजूला घेऊन गेला.
1: अरे बापरे बरोबर
0: त्यावेळेस ते काय म्हणले मला की म्हणे आता म्हणे मी इथून पुढे सेंट्रल स्टंप घेऊन कधीच खेळणार नाही म्हणजे तिथून पुढे आणि अशी विकेट देणार पण
1: त्यांनी मग
0: इतकी प्रॅक्टिस केली नंतर असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी त्या संडी डेज मध्ये
1: लिहिलं तुमचा उल्लेख आहे ना
0: उल्लेख आहे 2 पानाचा उल्लेख आहे.
1: अरे बापरे म्हणजे त्या सनी डेज मध्ये त्यांचे आत्मचरित्र आहे त्याच्यावर त्यांनी स्पेशल उल्लेख केलाय तुमच्या.
0: त्यामुळे मी परत सेंट्रल स्टंप घेऊन खेळणार नाही मला.
1: तुमचं संभाषणाचंही
0: हे
1: आहे का
0: कोणत्या संभाषणाची हे नाहीये
1: बर
0: पण ते नगरला आमचं दुकान ओपनिंग होतं ना सनी बुटिक्स म्हणून त्यावेळेस ते आले होते त्याच्यानंतर ओपनिंगला आम्ही बोलवलं होतं.
1: तुम्ही भेटले का त्यांना?
0: हो म्हणजे आमचा
1: संपर्क होता
0: ना आमचा.
1: अरे बापरे
0: संपर्क आपल्या एसटी स्टँडच्या समोरच सनी बुटिक उघडलं शिवाजी पुतळ्यासमोर
1: त्याच्या ओपनिंगला
0: त्याच्या ओपनिंगला त्यांनाच बोलवलं होतं. ते सनी बुटीक त्यांचं नावानेच आम्ही गुडविलने चालवायचं.
1: बर बर
0: त्यांचंच गुडविल होतं ते म्हणजे असं. त्याच्यानंतर त्यांनी तशी विकेट कधीच दिली नाही परत. वेस्ट इंडिजला ते म्हणे तुमच्यापेक्षा कर्दन काळ बॉलर होते जोल गार्नर ग्रिफिथ होते हे होल्डिंग होते त्यावेळेस आणि 4-4 फास्ट बॉलर वेस्ट इंडिजचे मार्शल बिर्शल म्हणजे ते तर माझ्यापेक्षा जबरदस्त होते कितीतरी. त्यामुळे मला ते फेस करायचे म्हणे, म्हणून त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस केली आणि त्याची विकेट त्यांनी परत कधी,
1: म्हणजे त्यांना ते मौल्यवान हे ठरले त्यांची, त्यांच्या दृष्टीने तुमच्या पुढच्या दृष्टीने त्यांचं एक शिकण्यासारखं त्यांना एक हे ठरलं.
0: नाही मला म्हणायचं एकच आहे की इतकी मोठी लोक इतक्या छोट्या छोट्या किती म्हणजे किती प्रयत्न करतात, किती शिकायची त्यांची हे असते, इच्छा असते. आणि एखाद्यानी विकेट पडली दिला असतो
1: दिला सोडून, पण तुम्हाला स्पेशल भेट घेतली, तुमचं स्पेशल
0: विचारलं काय
1: तुम्ही कुठला चेंडू टाकला काय त्याच्याबद्दल,
0: त्यांनी सगळं विचारून घेतलं
1: आणि त्याच्यावर अभ्यास केला,
0: त्यांनी त्यांच्यावर प्रॅक्टिस केली असणार ना,
1: प्रॅक्टिस केलेलं असणार
0: त्यांनी तसे बोलच बोलून नेटमध्ये, कारण त्यांचं माटुंग्याला स्पेशल नेट होतं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आता हे मला केव्हा माहित झालं, जेव्हा मी 3 वर्ष बॉम्बेत राहिलो त्यावेळेस कळलं. तिथे ते मेजर पाटील म्हणून असायचे, त्यांची एकट्याची बॅटिंग, ते त्याला सतत एक तास तास बॅटिंग करायला लावायचे तिथे, आणि मुंबईमधले चांगले चांगले बॉलर्स ढूंढून आणून त्यांना त्या बॉलरची प्रॅक्टिस करायची, त्याच्यात त्यांनी त्याची ती प्रॅक्टिस करून घेतली आणि तशी विकेट त्यांनी परत कधीच दिली नाही.
1: अरे बापरे, त्यांच्या नंतर भेटी तुमच्या होतात का?
0: हा, नंतर स्पोर्ट्सच्या ओपनिंगला एकदा आले होते ते.
1: आणि मुंबईमध्ये कधी?
0: मुंबईमध्ये तर 3 वर्ष असताना तर आमच्या एक आठवड्याला मॅच असली की गाठ पाडायची
1: कुठं,
0: मुंबईमध्ये म्हणजे सुट्टी असली की क्रिकेटचे ग्राउंड सगळे फुल, आझाद मैदानावर तर 5-5, 10-10 मॅचेस ऍट अ टाइम चालायच्या.
1: बर बर बर.
0: इतरत्र तिथे कुठेतरी मग गाठ पाडायची, दादरच्या जिमखान्यावर किंवा आझाद मैदानावर याच्यावर त्या ओव्हलवर.
1: मग ती मॅच कोणी जिंकली?
0: ती मॅच फक्त मला वाटतं 32 रनांनी बॉम्बेने जिंकली.
1: बर,
0: फायनल मॅच. मग तिथं माझं वेस्ट झोनला सिलेक्शन झालं ना. मग
1: वेस्ट झोनला सिलेक्शन झालं त्या टीम मध्ये,
0: नंतर मग मी इंटर झोन पुढे.
1: पहिल्यांदा तुम्ही वेस्ट झोनला सिलेक्शन झालं?
0: पहिल्यांदा मी पुण्यात, मी किंबहुना पुणे विभागात एकटाच.
1: बर, वेस्ट झोनला खेळला?
0: वेस्ट झोनला एकटाच.
1: अरे वा, क्या बात आहे. मग वेस्ट झोनला काय तुमचं कुठं मॅचेस झाले?
0: वेस्ट झोनला आमच्या, मी 4 वर्ष वेस्ट झोन खेळलो.
1: बरं,
0: प्रत्येक वेळेस मग एक चेपॉकला झाली मॅच, एकदा एक, एक इंदोर मध्ये झाली, एक जयपूर मध्ये झाली, एकदा मुंबईला झाली आणि एकदा कलकत्ताला झाली.
1: बर बर बर. मग तुम्हाला कुठल्या विकेटचं आठवत आहे का चांगले अशी कुठली?
0: मला मद्रास विकेट परफॉर्मन्स आठवत. आमचं म्हणजे साऊथ झोन वर्सेस वेस्ट झोन झाली होती, त्यावेळेस 3 विकेट मिळाल्या होत्या.
1: अरे बापरे. बर बर बर.
0: आणि एकदा इंदोरला झाली होती, त्यावेळेस पण 3-4 विकेट होत्या.
1: अरे बापरे.
0: हे जगदाळे ब्रदर्स असायचे ना, ते कॅप्टन होते त्याचे.
1: बर बर बर.
0: सेंट्रल झोनचे इंदोर मध्ये.
1: बरं, त्याच्या त्यावेळेस ज्या तुमच्या ऑल इंडियाच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये भारताच्या टीम मध्ये पुणे आलेले असतील.
0: मदनलाल होता ना?
1: बर,
0: मदनलाल आमच्या अगेन्स्ट होता,
1: दिल्लीकडनं
0: खेळायचा.
1: बर बर बर.
0: मदनलाल नंतर टेस्टच खेळला नंतर.
1: बर. अरे बापरे.
0: मदनलाल होता.
1: अंशुमन गायकवाड पण होते ना?
0: अंशुमन बॅट्समन होता ना.
1: बर,
0: तो बडोदाकडे.
1: नाही नाही, बॉलर म्हणजे इतर असे फलंदाज गोलंदाज असे तुमच्या बरोबर खेळलेले.
0: शौकत दुध असायचा.
1: बर,
0: जो काहीतरी मला होता टेस्टला रिझर्व होता. अंशुमन गायकवाड होता, गावस्कर तर होतेच होते, सुधीर नाईक होते त्यावेळेस, आणि दिल्लीकडनं मदनलाल असायचे, इंदूरकडनं जगदाळे ब्रदर्स टेस्टला खेळलेले.
1: मग तुम्हाला रणजीच्या ह्याच्यात मग संधी कधी मिळाली?
0: रणजी मुंबईत मी 11 कधीच खेळलो नाही.
1: बर,
0: आम्हाला
1: 14 टीम मध्ये तुमची सिलेक्शन.
0: आणि महाराष्ट्रात पण रणजी नेटला आम्हाला बोलवायचे.
1: बर,
0: रणजी नेटला 3-4 वर्ष ते बोलवायचे मी कदाचित.
1: पण तुम्हाला तशी संधी मिळाली नाही असं वाटतं का सर?
0: हा वाटत.
1: तुमची विकेट 3-3, 4-4 विकेट तुम्ही घेतल्यात आणि पश्चिम विभागाकडनं तुम्ही ऑल इंडियाला खेळलात. तसे तुमचे रणजी मध्ये
0: गेलंच पाहिजे होते.
1: हो, म्हणजे 100%. आणि मुंबईकडनं तरी तुम्हाला, मग तुम्ही नंतर कसं क्रिकेटचं पश्चिम विभागाच्या ह्या कॉलेज सुटल्यानंतर कसं काय सुरू केलं?
0: कॉलेज तर काय सकाळी असायचं 7-11 वाजेपर्यंत.
1: बर,
0: ऐक नाही, पुढे दिवसभर मोकळा असायचं मग.
1: बर, नाही नाही नाही, पण तुम्ही नंतर कुठल्या स्पर्धांमध्ये हे केलं, लक्ष केंद्रित कुठे केलं?
0: नाही, आता मुंबईत असताना 3 वर्ष खेळल्यानंतर तिथे नंतर युनियन बँकेत जॉब लागला.
1: बर, तुम्हाला क्रिकेटच्या ह्याच्यावर लागला?
0: नाही, एक्झॅक्टली क्रिकेटच्या बेसवर लागलंच नाही.
1: बर,
0: माझ्या त्यावेळेस BSRB म्हणून नवीन टेस्ट प्रणाली निघली होती.
1: बर,
0: मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पहिल्यांदा बँकेत लागू केले.
1: बर बर बर बर.
0: मग त्या थ्रू एक्झाम्स हे झालं.
1: तुम्ही म्हणजे स्पोर्ट्सच्या ह्याच्या कोट्यातून नाही लागले?
0: नाही नाही.
1: बर, मी तुम्ही स्वतःच्या ह्याच्या.
0: मी BCom नगरला असताना केलं आणि बाय द बाय 2 वर्षांनी MCom पण केलं होतं.
1: बर बर बर. असं मुंबईमध्ये जॉब करत होतात का?
0: मुंबईमध्ये जॉब करत.
1: मग तुम्ही तिथं मुंबई क्रिकेट मध्ये प्रयत्न?
0: तिथे म्हणजे
1: तिथं कुठं खेळलात, कुठल्या टीम?
0: पारसी सायक्लिस्ट कडनं मला प्रश्न, कारण युनियन बँक आमच्या पारसी लोकांची होती किंवा आहेच म्हणा अजून पण. आणि तिथे पाली उमरेकरांचं थोडस वर्चस्व. होतं.
1: बर.
0: आणि आमच्या जे बँकेचे हेड होते त्यावेळेस पी जी श्रॉफ म्हणून, त्यांची इच्छा होती की तुम्ही पारसीकडनंच खेळा आमच्या, म्हणून मग मला बुमरीकरांनी त्यांच्याच टीम मध्ये तिकडे बोलवलं.
1: अरे बापरे.
0: मग मी पारसी साहित्यकडनं बऱ्याच टुर्नामेंट खेळलो, टाइम्स ऑफ इंडिया आहेत त्यांच्या, इतर काही बऱ्याच मॅचेस असायच्या, त्या सगळ्या मॅचेस क्लबच्या खेळायच्या.
1: बर बर बर. रणजीच्या रणजीच्या टीम साठी त्याच्या काही स्पर्धा होत असतील,
0: नेटला बोलवायचे ते.
1: बर.
0: पण त्यांनी असं अकरात आपल्याला कधीच घेतलं नाही.
1: बर बर बर.
0: असं होतं.
1: पण तुम्ही मेन बॉलर त्यावेळेस मुंबईच्या टीम मध्ये कोण कोण प्लेअर होते?
0: मुंबईच्या टीम मध्ये अजित पै असायचे, ते बँक ऑफ बडोदात होते.
1: बर.
0: अजित पै म्हणून होते, एक कुलकर्णी म्हणून होते.
1: बर.
0: कुलकर्णी हे दोन फास्ट बॉलर तो चांगले आठवतात मला.
1: आणि बॅट्समन
0: एक दिलीप मुल्लेलकर म्हणून होता. आणि बॅट्समन तो हे सुधीर नाईक असायचे, गावस्कर असायचे, गोपाळ कोळी असायचे.
1: बर.
0: हे चांगले बॅट्समन होते, चार पाच.
1: बर. मग त्याच्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही प्रयत्न केलात म्हणजे टीम मध्ये, पण नशीब तुमचं हे झालं.
0: नशीब म्हणा किंवा थोडं कुठे आपण कदाचित आम्ही कमी पडलो असं.
1: बरोबर बरोबर. आणि मग बँकेतून मग तुम्ही नंतर मग पुढे कसं वाटचाल
0: काय? मग बँकेकडनं असताना नंतर मग आमच्या तिथं मुंबईला इंटर बँक व्हायच्या.
1: बर.
0: इंटर बँक मॅचेस मग तिथेही जवळजवळ एक ते दीड वर्ष बँकेकडनं एक दीड वर्ष खेळत बसलो.
1: अरे बापरे.
0: त्यावेळेस मग आपले नगरचे बर्फे यांची ओळख झाली, ते स्टेट बँकेत असायचे, ते पण एक नगरचे चांगले क्रिकेटर होते.
1: बर.
0: बर्फे.
1: मग त्याच्यानंतर पुढे काय?
0: मग थोडं मग प्रमोशन वर इकडे ट्रान्सफर आलो,
1: नगरला आलं.
0: नगरला आलं.
1: बर बर. म्हणजे मुंबईतल्या सर्व्हिस नंतर तुम्ही पुण्यात, मुंबई म्हणजे पुण्याच्या महाराष्ट्र रणजी प्लेअर साठी काय संघामध्ये प्रयत्न नाही?
0: प्रयत्न केले इथे कॉलेजमध्ये असताना.
1: हा हा.
0: पण ते नेटला बोलवायचे आम्हाला.
1: बर. किती नेटमध्ये?
0: नेटमध्ये आम्ही एक एक दोन जण असायचो. याचा कोल्हापूरचा एक पांडुरंग साळगावकर म्हणून असायचं.
1: बर.
0: आणि मी एक असायचो. आणि नाशिकचे एक छायापती म्हणून होते. आम्ही तिघ असायचो रणजी नेटला.
1: खरं तर डावखुरे गोलंदाजांचं फास्ट म्हणजे मध्यम गती गोलंदाज डावखुरे एक तर फारच कमी लोक हे असतात.
0: चुकून कर्जन गावरी होते.
1: बर. म्हणजे नाव लौकिक म्हणजे भारताकडनं तर किती वर्ष डावखुरे फास्ट गोलंदाज नव्हतं. नाही का? झहीर खान वगैरे नंतर आले ते पुढे.
0: त्याच्या आधी कर्जन गावरी हो,
1: त्याच्या अगोदर कोणीच असं. पण तुम्हाला जर त्यावेळेस संधी मिळाली असती तर फार छान झालं असतं सर.
0: झालं असतं गोष्टी त्या.
1: पण तुम्ही अशा मोठ्या लोकांबरोबर खेळायला संधी मिळाली हेच आपलं भाग्य म्हणायचं नाही का?
0: बस. आणि पूर्वी कसं आहे, आनंदासाठी क्रिकेट खेळायचे ना. आता प्रोफेशनल झाली तर आता. आणि एक दिवसाच्या मॅचेसच्या ऐवजी 50 ओव्हर्सवर आलं, 50 ओव्हर्सच्या ऐवजी 20 ओव्हर आलं, T20 आलं, झटपट रिझल्ट. आणि जबरदस्त म्हणे, पैसा तर काय विचारूच नका, जबरदस्त. एक T20 खेळला की तो करोडपती.
1: करोडपती. त्यावेळेस एवढे पैशाचं हे नसायचं.
0: आम्हाला
1: तुम्हाला मानधन वगैरे
0: 150-200 रुपये पर डे मिळायचे रणजी नेटला गेल्यानंतर. किंवा झोनल झोनच्या मॅचेसला गेलं तर 250 रुपये रोज मिळायचा. मग त्यात जेवण खावण आम्ही मॅनेज करायचं सगळं. असा प्रकार असायचा.
1: अरे वा. म्हणजे स्वतःचे पदरमोडच करायला
0: असा प्रकार होता. पूर्वी कसं हौशी होते ना, हौस होते लोकांना खेळायची होती.
1: बर बर बर.
0: आता प्रोफेशनल झाली लोक.
1: हे IPL पासून वाढलं का सगळं? तसं
0: 83 सालीपासून
1: तसं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हे वाढलं का थोडं? 83 ला भारताने वर्ल्ड कप जिंकला मग थोडं प्रोफेशनल झालं क्रिकेट.
0: बरोबर.
1: तर आता तुम्हाला एखादा कुठला परफॉर्मन्स आठवतोय का छान असा तुमचा? लिलया तुम्ही एक काती मॅच जिंकून दिली अशी.
0: हो,
1: कुठला सांगा ना.
0: बडोदा अगेन्स्ट माझा परफॉर्मन्स मला खूप आवडला.
1: बर.
0: बडोदा अगेन्स्ट.
1: हा हा.
0: 22 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स.
1: अरे बाप.
0: माझ्याकडे अजून त्याचं कटिंग एक सकाळमध्ये.
1: क्या बात आहे.
0: मी नेमकं माझं अल्बम आणायचं विसरलो.
1: बर बर.
0: तर आता आणला असतं तर तुम्हाला दाखवला.
1: बडोद्याच्या
0: अगेन्स्ट अंशुमन गायकवाड कॅप्टन असताना त्यांनी मला ऑफर दिली होती बडोद्या.
1: अरे बाप.
0: की तुम्ही या तिकडे बडोद्याला.
1: हो का.
0: RCF मध्ये जॉब पण देतो तुम्हाला आणि बडोद्याला या म्हणे.
1: बर.
0: पण ते त्यावेळेस कदाचित तो डिसिजन नाही घेतला मी. कदाचित चुकला की काय असं आता वाटायला लागलं.
1: बरोबर. पण बडोद्याला झहीर खानला संधी मिळाली.
0: झहीर खान फार लेट होता.
1: नाही नाही. पण तुमच्या नंतरचा. परंतु एक आपल्याला एक बडोद्याकडनं खेळणारा माणूस नगरचा
0: त्यावेळेस तर डेफिनेटली बडोद्याकडनं खेळणार असतो. कारण अंशुमन गायकवाडची ऑफर म्हणल्यानंतर
1: तुम्हाला टीम मध्ये संधी नक्कीच मिळाली रणजीच्या टीम मध्ये. बर बर बर बर. मग नंतर नगरला तुम्ही आलात. बर मग इथल्या कुठल्या स्पर्धा आठवत आहेत नगर इलेव्हन कडनं खेळलात? मग
0: त्या नंतर लास्ट म्हणजे मग इथले क्लब क्रिकेट तर भरपूर खेळलो आपण.
1: बर
0: इथे पण नंतर क्रिकेट डिक्रीज होत गेलं. आता तर म्हणजे क्रिकेट मॅचेस तुम्हाला बघायला कुठं ग्राउंडवर
1: मिळत नाही.
0: ग्राउंड एक पण
1: शिल्लक दिसते.
0: मी जे सहा सात ग्राउंड सांगितली त्यातले एक पण अवेलेबल नाही आता.
1: आता सध्या
0: नगर कॉलेजचं ग्राउंड आरटीओ ऑफिसने नेलं. वाड्या पार्कचं मेंटेनन्सच्या नावाखाली कधीच तिथं मॅचेस झाल्या नाही. साडा कॉलेजचं ग्राउंड पण गेलं आणि किल्ल्याच्या ग्राउंडला पण आता त्यांनी खोदून ठेवलं तिथे. त्यामुळे मुलांना खेळायला ग्राउंडच नाही राहिले. आता
1: टेनिसवर खेळतात पण आपले.
0: हा मग त्यात आहे आवड आहे
1: म्हणून खेळतात. पण मेन क्रिकेट दुरावत गेले सगळे. बर बर बर बर. आता तुम्ही नगरच्या स्पर्धांबद्दल सांगा ना सर. नगर इलेव्हन कडनं खेळला तुम्ही. इथं कॅप्टन होता ना त्या टीमचे?
0: हा नगर इलेव्हनचे कॅप्टन.
1: मग तुम्ही कुठल्या मॅचेस मध्ये नगर मधले आठवत आहेत का काही?
0: मला आता एसटीचे अगेन्स्ट आठवतात.
1: बरं.
0: त्यावेळेस माझ्या टीम मध्ये मनीष कोट्यस्थानी असायचे.
1: बरं.
0: क्षीरसागर बंधू असायचे. दोन्ही क्षीरसागर.
1: बर बर
0: बर. हे माझी यंगस्टरची टीम असायची त्यावेळेस. सगळ्या यंगस्टर्सला घेऊन आम्ही स्टारलेट्स म्हणून एक टीम स्थापन केली होती.
1: बरं.
0: स्टारलेट्स.
1: हा हा.
0: आणि त्यातले मग मनीष कोटस्थानी बडोद्याला गेले. गुजरातला गेले.
1: हो.
0: गुजरातकडनं रणजी ट्रॉफी खेळले ते.
1: बर.
0: आणि माळवद
1: महाराष्ट्राकडनं खेळले ना दोन तीन एक दोन?
0: नाही नाही गुजरातकडनं खेळले.
1: हो का? बर बर बर बर.
0: महाराष्ट्राकडनं चान्सेस कोणाला मला आठवतच नाही माझ्या कारकिर्दीत की कोणाला घेतलंय त्यांनी अकरा नगर मधलं.
1: बरोबर आहे. बर बर बर. आताच आजिम काजी वगैरे दिसत आहेत थोडेसे.
0: हा थोडेसे आहेत आता नंतर. संकलेच्या
1: किरणू
0: अनुप संकलेच्या काही.
1: हो अनुप संकलेच्या आणि जवळजवळ 50 रनजी खेळलाय. त्याचा एक आहे भाऊ तोही फास्ट बॉलरच होता.
0: म्हणजे राईट हँडर.
1: राईट हँडर होता तो. बर बर बर. नगरच्या क्रॉम्प्टनच्या वगैरे काही स्पर्धांचं आठवत आहे का तुम्हाला? काही कुठल्या स्पर्धा जिंकल्या तुमच्या टीम?
0: क्रॉम्प्टन पण जिंकलेल्या आहेत ना.
1: बर.
0: फायनल.
1: हो.
0: स्टारलेट्स म्हणूनच्या नावाखाली क्रॉम्प्टन पण जिंकलेले आहेत.
1: बर बर बर.
0: बऱ्याच स्पर्धा फायनल जिंकलेले आहेत आम्ही.
1: बर. आत्ताचं क्रिकेट आणि त्यावेळेच क्रिकेट मध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय?
0: आताचं क्रिकेट म्हणजे आता कसं प्रोफेशनल झालेलं.
1: प्रोफेशनल.
0: हा हे की नाही.
1: हो.
0: पूर्वीचं लोक हौसेनी आणि इंटरेस्ट म्हणून खेळायचे लोक.
1: हो हो.
0: हा एवढा फार मोठा डिफरन्स आहे.
1: बरोबर.
0: हे की नाही. आणि पूर्वी तर मला वाटायचं फॅसिलिटी पूर्वीच खूप होत्या. आता ग्राउंड नाहीयेत सांगणारे नाहीयेत की नाही. आणि क्रिकेट असोसिएशन त्यावेळेस जबरदस्त काम करायचं ना.
1: बरोबर.
0: काही फंड नसताना.
1: फंड नसायचे. आता फंड असताना पण त्याच एवढं हे दिसत. आता टीव्हीवरच क्रिकेट वाढतंय. टीव्हीवरच क्रिकेट मॅचेस दिसत असतात म्हणून प्रत्यक्ष ग्राउंड वर शून्य असत. बरोबर आहे ना सर?
0: आता त्याच्यावर जास्त न बोलणं बरं.
1: म्हणजे कुठली ना टीव्ही लावला तर कुठली ना कुठली मॅच चालू असती.
0: बरोबर.
1: परंतु आपल्या ग्राउंडवर प्रत्यक्ष पाहण्याचा योग येत नाही कोणाचा. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणजे एक असं झालं की क्रिकेट हे सीमित झालं वरच्या लेवलला. म्हणजे जे व्यावसायिक क्रिकेट खेळतायत ते त्यांच्या त्यांच्या त्यांच्यातच पुढे चालू झालंय असं वाटतंय का?
0: कारण की रूट लेवलला क्रिकेट नाहीये.
1: हा ते बंद झालं. जे रूट लेवलला होतं ते बंद झालं असं वाटतंय.
0: बरोबर. आता नगरमध्ये एकही ट्रॉफी चालू नाही.
1: नाही
0: एकही ग्राउंड खेळायला
1: नाही.
0: आणि शाळेतही आता मुलांना फारस स्कोप नाही त्याच्यात. आणि अभ्यासानी कदाचित असं झालं असेल कारण अभ्यासाचा जो ट्रेंड आहे तो खूप चेंज झालेला आहे सध्या.
1: बरोबर.
0: हो की नाही? आणि पालक वर्गालाही वाटतं की मुलांनी आता शिक्षणात थोडस
1: लक्ष द्यावं. आणि ती लेवलला यायला फार कठीण आहे व्यावसायिक त्याच्या ह्याच्यात. म्हणजे असं एक ट्रेंड झाला. पहिल्यांदा कसं स्टेप बाय स्टेप पुढे जायचे नाही का?
0: हो.
1: ते आता बंद झालं. आता एकदम IPL वगैरे नाहीतर MPL या स्पर्धा वगैरे अशाच व्यावसायिकता वाढली.
0: म्हणजे जे पोटेन्शियल होतं ते राहिलं नाही. म्हणजे आता नगर सारख्या शहरात तरी नाही आता
1: राहिलं.
0: की मुलांना तशी खेळायची खूप आवश्यक आहेत. मुलात तसे पोटेन्शियल मुलांमध्ये आहेत गुण आहेत तसे. पण त्यांना तसं एन्व्हायरमेंट मिळत नाही ना. वातावरण तसं मिळत नाहीये. त्याच्यामुळे त्यांची चूक नाहीये. ओके. नाही.
1: बर बर बर. काय सर नवीन काही सांगू इच्छिता?
0: काही काहीच नाही.
1: काय संदेश? काय नवीन प्लेअर लोकांना काय संदेश देऊ इच्छित?
0: नवीन आता संदेश कसा झालाय आता? तुम्हाला सांगितलं मी की स्पोर्ट्स म्हणजे म्हणजे कट थ्रोट कॉम्पिटिशन झालेली आहे, कट थ्रोट आहे की नाही इतकी की तुम्ही गेला तर करोडपतीच नाही, संपला तर कुठंच नाही, नोवेअर. म्हणून मी विद्यार्थ्यांना एवढाच संदेश देईल की हाऊस म्हणून तुम्ही क्रिकेट खेळा आहे की नाही, तुमच्यात मेरिट आहे तिथपर्यंत तुम्ही जा, पण त्याचबरोबर अभ्यासावर पण लक्ष द्या कारण ते तुमचं भविष्य घडवतं.
1: बरोबर
0: आहे की नाही, ह्या IPL MPLच्या नादात तुमचं करिअर पण वेस्ट करू नका, तुम्ही त्याच्याबरोबर एज्युकेशन कडे पण लक्ष द्या. हाच माझा संदेश.
1: दुसरी बाजू आपली एखादी लावून धरायची नाही का ते म्हणजे पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने
0: हे नाही तर ती अशी.
1: बरोबर आहे, म्हणजे दुसरा एक हे ऑप्शन ठेवायचा.
0: बरोबर,
1: जीवनात
0: ऑप्शन पाहिजे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. बर काय सर, नवीन काय अनुभव तुम्हाला, कुठलं अपयश आलं व पण तुम्ही त्या मोठ्या धीरोदत्त ताकदीने त्याला पेललं, असा काही अनुभव सांगू इच्छिता का?
0: एकच एक्सपिरियन्स होता इंदोर आणि आमचे मॅचेस चालू होत्या.
1: बर,
0: सेमी फायनल असेल कदाचित, इंदोरमध्ये चालू होत्या. बर का, इंदोरमध्ये असताना तिथे 5 विकेट्स मिळाल्या होत्या. माझं अजून कटिंग आहे माझ्याकडे इंदोरच्या पेपरमधलं.
1: बर,
0: तिथे हिंदी जास्त चालतं ना, त्याचं कटिंग आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी मुलांनी, आमच्या जितके खेळाडू होते सगळ्यांनी, अपोजिटच्या लोकांनी पण अभिनंदन केलं की तुम्ही डेफिनेटली आता
1: विनर
0: आणि नाही तुम्ही, तुमचं सिलेक्शन होणार म्हणे ऑल इंडियाला.
1: ऑल इंडियाला
0: डेफिनेटली सगळ्यांनी हे केलं आणि त्या निमित्ताने सगळ्यांनी माझ्याकडनं चहा पण घेतला संध्याकाळी स्टेडियमवर. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सिलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हा आमचं नाव कुठेही नव्हतं.
1: बर, काय
0: काय असेल ते काही कळालं नाही.
1: म्हणजे चौथ्या वर्षी का?
0: हा 1972 मध्ये.
1: बर,
0: एवढ्या विकेट घेऊन पण म्हणजे सिलेक्शनच्या नेक्स्ट डे जेव्हा 14ची टीम काढली तेव्हा आम्ही 14 सुद्धा नव्हतो.
1: अरे बापरे,
0: हा सगळ्यात कटू प्रसंग होता.
1: बर बर बर बर बर बर. मग त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडणं पण
0: हा थोडस 1-2 महिने त्रासदायक गेलं, वाटायचं की आता सगळं सोडून द्यावं, पण चला कंटिन्यू खेळत राहिलो. हाऊसबोट होती त्यावेळेस, त्यावेळेस काय पैशाची फारशी अपेक्षा नसायची, गेम मध्ये पैसा पण नव्हता त्यावेळेस फारसा.
1: हाऊस म्हणूनच पाहिलं जायचं,
0: हाऊस म्हणूनच
1: पाहिलं,
0: आनंद मिळायचा त्याच्यामध्ये. पण एक त्याच्यात एक फायदा, तुम्हाला चांगले मित्र मिळाले.
1: बर,
0: तुम्हाला चांगला प्रदेश.
1: कोण मित्र वगैरे असे कोणी?
0: आता गाय अंशुमन गायकवाड माझ्या मुलीच्या लग्नात आले होते ना.
1: अरे बापरे, क्या बात है.
0: त्यांची चार
1: तुमचा संपर्क राहिलेला?
0: राहिलेला, ते तर मला बोलत होते ना
1: तिथल्या टीम मध्ये बोलत होते. बडोदा
0: वाया सुरत नाशिक इकडनं लग्नाला आले ते मुलीचे, म्हणजे एवढे संबंध.
1: कसोटी खेळले भारताकडनं?
0: ओपनिंग बॅट्समन? ओपनिंग नाही, ऑल इंडियाकडनं खेळले
1: ते ना. कसोटी खेळले ना, कसोटी क्रिकेट, कारण त्यांनी डबल सेंचुरी मारलेली
0: आहे,
1: म्हणजे पाकिस्तान विरुद्ध मारलेली आहे ते मला आठवतं त्यांचं.
0: बरोबर
1: सर, अजून काही सांगू इच्छिता का सर? काही सर, आज आपल्या समवेत गोविंद मिसाळ साहेब होते. त्यांनी सुनील गावस्करची विकेट कशी घेतली असं जसं डोळ्यासमोर चित्र उभं राहील असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर अशी मुलाखत त्यांनी आज आपल्याला दिली. त्यांनी वेळात वेळ काढून ते आमच्या स्टुडिओमध्ये आले. सर धन्यवाद सर तुमचं.
0: चला, आभारी आहोत.
2: क्रीडाझेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता गोविंद मिसाळ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडाझेप या मालिकेमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग हंस ध्वनी. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आज आपल्यासाठी घेऊन आलोय राग हंसध्वनी. साधारण संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान हंसध्वनी गायला, ऐकला किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा तुम्हाला काही चांगले परिणाम दिसून येतील. एक म्हणजे तुमची एकाग्रता वाढेल, आशावाद खूप वाढेल. म्हणजे जर निराशा आली असेल तर नक्कीच एक प्रकारची आशा जागृत होईल आणि त्याचबरोबर विचारांमध्ये सुद्धा सुसूत्रता येईल. COVID-19 काळामध्ये संशोधन केलं होतं, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की राग हंसध्वनी ऐकल्यामुळे मानसिक स्वास्थ्य खूप सुधारलं. त्यामुळे जर तुम्हाला निराशा वाटत असेल आणि एक प्रकारचा आळस वाटत असेल तर राग हंसध्वनी ऐका. खूप आनंदी आणि आशावादी सकारात्मक वाटायला लागेल. आज आपल्या पुढे सादर करणार आहे आलाप आणि त्यानंतर एक भजन. या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया ईमेल पाठवा. ईमेल cureTune@gmail.com cureTune@gmail.com. धन्यवाद. जय हो.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफ एम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग हंसध्वनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफ एम, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
2: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।